श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. 262.47 शतांश मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आज आहे शनिवार, भारतीय सौर दिनांक 9 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 30 मे 2026. सकाळचे 5:58 आणि 40 सेकंद झालेत. आमच्या प्रातकालीन सभेत मी रेडिओ मित्र रोहित देव आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या या मंगलमय सभेला प्रारंभ करूया मंगलध्वनीनं.

नमस्कार रत्नागिरी, सकाळचे 6 वाजता आहेत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

मधुसूदन कानेटकर यांनी गायलेली श्रीकृष्ण स्तुती आताच आपण ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर लता मंगेशकर, पंडितराव नगरकर आणि सहकलाकारांनी गायलेली पारंपरिक भूपाळी आपण ऐकूया. संगीतकार वसंत देसाई.

श्रोते हो, भक्ती संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ओंकार दादरकर यांनी गायलेली अरविंद आगाशे यांची भक्तिरचना, संगीतकार यशवंत देव.

मंगल प्रभात कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेली संत मीराबाई यांची हिंदी भक्ती रचना. संगीतकार हृदयनाथ मंगेशकर.

समूह स्वरातील या देशभक्तीपर गीताबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

0: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच. आपण ऐकत आहात आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम आणि ही आहे आमची पहिली सभा. 6:40 होत आहेत. कृषीवाणी कार्यक्रमात सोयाबीन लागवड याविषयीची माहिती ऐकूया. या माहितीचं वाचन केलं आहे ऋचा गद्रे यांनी.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, खरीप हंगामामध्ये आपण सोयाबीनचं पीकसुद्धा चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो. सोयाबीन पिकाला मध्यम ते हलकी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन चांगली असते. आम्लविम्ल निर्देशांक 6.5-8 दरम्यान असणारी जमीन सोयाबीन पिकाला मानवते. जमिनीची 15-20 सेंटीमीटर खोल नांगरट करावी. त्यानंतर प्रति हेक्टरी 10 टन चांगलं कुजलेलं शेणखत टाकून ते जमिनीत मिसळावं. कुळवाच्या 2-3 पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. कोकणातील हवामानात खरीप हंगामामध्ये MACS 13 तसंच MACS 57, MACS 58 आणि MACS 124 या सोयाबीनच्या सुधारित जाती आहेत. मंडई, सोयाबीन पिकाला मूळकुजव्या रोग होऊ नये म्हणून प्रति किलो बियाण्याला 2.5 ग्रॅम या प्रमाणात थायरम हे बुरशीनाशक चोळावं. सोयाबीन हे द्विदलवर्गीय पीक असल्याने जीवाणूंच्या मदतीने मुळावरील गाठींमध्ये वातावरणातील नत्राचं स्थिरीकरण होतं. त्यासाठी बुरशीनाशकाची प्रक्रिया केल्यानंतर पेरणीपूर्वी 1 तास अगोदर रायझोबियम जपोनिकम हे जीवाणूसंवर्धक 25 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात चोळावं. त्यानंतर बियाणं सावलीत वाळवून मग पेरणीसाठी वापरावं. पेरणीसाठी प्रति हेक्टरी 70-80 किलो बियाण्याची आवश्यकता असते. पेरणी टोकण पद्धतीने 30x15 सेंटीमीटर अंतरावर आणि 2.5-3 सेंटीमीटर खोलीवर करावी. खरीप हंगामात पेरणी नियमित पाऊस सुरू झाल्यावर करावी. खतांचं व्यवस्थापन करताना हेक्टरी 10 टन चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत हे पेरणी अगोदर जमिनीत चांगलं मिसळून द्यावं. तसंच या पिकाला हेक्टरी 40 किलो नत्र, 100 किलो स्पुरद आणि आवश्यकतेनुसार 50 किलो पालाश पेरणीच्या वेळी द्यावं. मंडई, पिकातील तणांचा बंदोबस्त करण्यासाठी पेरणीनंतर 2-3 दिवशी मातीच्या ओल्या पृष्ठभागावर ब्युटाक्लोर अथवा ऑक्झिडायझॉल यापैकी एका तणनाशकाची 1.5-5.0 किलोग्रॅम क्रियाशील घटकाची 500-600 लिटर पाण्यातून फवारणी करावी किंवा पेरणीनंतर 20-40 दिवसांनी बेंडणी करावी. खरीप हंगामात पिकामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. या पिकावर पानं खाणारी अळी, तुडतुडे, फुलकिडे, खोडमाशी या किडींचा प्रादुर्भाव होतो. या किडींपासून संरक्षणासाठी पेरणीनंतर 30 दिवसांनी हेक्टरी 600 मिलीलिटर प्रवाही मोनोक्रोटोफॉस 500 लिटर पाण्यात मिसळून पिकावर फवारावं. मंडई, सोयाबीनची काढणी योग्य वेळी करणं हे फार महत्त्वाचं आहे, कारण लवकर काढणी केल्यास अपक्व दाण्यांचं प्रमाण जास्त असतं, तर उशिरा काढणी केल्यास शेंगा फुटून उत्पन्नामध्ये घट येते. त्यासाठी

0: ही सोयाबीनच्या झाडाची पानं पिवळी पडून गळू लागली आणि शेंगांचा रंग पिवळसर तांबूस झाला की समजायचं की हे पीक काढणीला योग्य झालं आहे. तेव्हा येत्या खरीप हंगामात या पिकाची लागवड नक्की करा. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.
1: सोयाबीन लागवड याविषयीची माहिती श्रोते हो आताच आपण ऐकलीत. या माहितीचं वाचन केलं होतं रुचा गद्रे यांनी. कृषीवाणी हा कार्यक्रम सादर झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागामध्ये आपण पोस्टपार्टम डिप्रेशनसाठी लाईफस्टाईलमध्ये जे चेंजेस करावे लागतात त्याविषयी माहिती बघत होतो. त्यातीलच पुढील भाग आज आपण पाहूया. पोस्टपार्टममध्ये न्यूट्रिशनचाही महत्वाचा रोल आहे. त्यासाठी ताजं गरम सात्विक अन्न खाणं गरजेचं आहे. अगदी सोप्या भाषेत सांगितलं तर आपलं महाराष्ट्रीयन फूड किंवा आपली जी थाळी आहे ती अगदी यासाठी बेस्ट आहे, पण ती घरी केलेली. आयर्न रिच फूड म्हणजे ज्यामध्ये पालक, बीट, गाजर तसेच तूप, बदाम, अक्रोड याचा समावेश असायला पाहिजे. पाणी भरपूर प्यायला पाहिजे. पाणी हे नॅचरली आश्वासन देण्याचं काम करतं, त्यामुळे पाणी किंवा इतर द्रवपदार्थ, सरबत वेगवेगळ्या फॉर्ममधली ही अवश्य घ्यावीत. आई, बहीण किंवा विश्वासातील मित्रांशी संवाद किंवा आपल्या मनातल्या भावना व्यक्त करायला हव्यात. स्वतःची काळजी घेणंसुद्धा यामध्ये खूप गरजेचं आहे. यामध्ये हेड मसाज म्हणजे केसांना किंवा डोक्याला तेल लावून घेणं किंवा अभ्यंग म्हणजे संपूर्ण शरीराला शास्त्रोक्त पद्धतीने तेल लावून त्यानंतर गरम पाण्याने आंघोळ करणं ही यामध्ये ट्रीटमेंटचा भाग येतो. कोमट पाण्यात खडे मीठ किंवा निंबाची पानं टाकून त्याने आंघोळ करावी. स्वतःसाठी थोडा वेळ काढावा, कमीत कमी 10 मिनिटं का होईना स्वतःची एखादी हॉबी किंवा एखादं छान गाणं ऐकण्यासाठी वेळ काढावा. याबरोबरच काही हेल्दी बाउंड्रीज आपल्याला सेट करणं गरजेचं आहे. सततच्या किंवा अननेसेसरी सूचनांना नम्रपणे नकार देता यायला हवा. घरातील सर्व जबाबदाऱ्या लगेच स्वीकारण्याचा अट्टहास करू नका, त्याचं प्रेशरही घेऊ नका. घरातल्यांशी व नवऱ्याशी प्रेमानं व मोकळेपणाने संवाद साधावा. यामध्ये काही होम रेमेडीज किंवा आयुर्वेदिक औषधांचाही आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने उपयोग करून घेऊ शकतो. यामध्ये सगळ्यात महत्वाचं द्रव्य म्हणजे अश्वगंधा, जे आपल्या बॉडीमध्ये अँझायटी कमी करतं किंवा कॉर्टिसोलचं लेवल कमी करते. पण अश्वगंधा घेताना मात्र स्त्री ही फीडिंग नसावी, बाळाला

0: दूध पाजणारी नसावी आणि हे औषध घेताना डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. अदरवाईज अर्धा चमचा अश्वगंधा चूर्ण हे दुधासोबत घेता येतं. शतावरी चूर्ण हे मूड स्टॅबिलायझर म्हणून काम करतं किंवा मूडला छान एन्हान्स करण्याचं काम करतं. अर्धा चमचा शतावरी चूर्ण हे कोमट दुधाबरोबर घेता येतं. त्यानंतर ब्राह्मी हे मनावर छान काम करणारं औषध आहे. संज्ञा जननाचं काम करतं, संज्ञा स्थापनाचं काम करतं, त्यामुळे ब्राह्मी हे चूर्ण किंवा गोळी या फॉर्ममध्येही आपल्याला घेता येतं. हळदीचं दूध हे यामध्ये एक छान काम करतं. हळद ही अँटी इन्फ्लॅमेटरी काम करते, त्यामुळे हळदीचं दूध हे रात्रीच्या वेळेला छान झोप येण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. या काही रेमेडीजसोबत आजचा भाग आपण इथे थांबवूया. पुढच्या भागामध्ये पुढील माहिती पाहूया. नमस्कार.
1: डॉक्टर सीमीन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल दुपारी 2:05. श्रोते हो, तीव्र उष्णतेसंदर्भात सार्वजनिक आरोग्य सूचना आहेत, त्या अशा आहेत: शरीरात पुरेसे पाणी ठेवा, तहान लागली नसली तरी शक्य तितके पुरेसे पाणी प्या. तहान ही निर्जलीकरणाचे योग्य लक्षण नाही. प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवा. ORS, लिंबू पाणी, ताक, लस्सी, फळांचे रस यासारखी घरगुती पेये घ्या. कलिंगड, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, लेट्यूस इत्यादी जास्त पाण्याचे प्रमाण असलेली हंगामी फळे आणि भाज्या खा. सैल आणि हलक्या रंगाचे सुती कपडे वापरा. उन्हात बाहेर जाताना छत्री, टोपी, कॅप, टॉवेल किंवा पारंपरिक डोक्यावरचे संरक्षण वापरा. उन्हात बाहेर जाताना चप्पल किंवा बूट वापरा. सतर्क रहा, रेडिओ ऐका, TV पहा, वर्तमानपत्र वाचा आणि स्थानिक हवामानाच्या बातम्या जाणून घ्या. भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळावरील हवामान अपडेट पहा. या काही सूचना होत्या. सकाळचे 6:50 झाली आहेत. आता परिसर.
1: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण या विषयीची माहिती. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले. बायो क्लिन्झरच्या वैज्ञानिक आधारामध्ये सूक्ष्म जीवशास्त्र अर्थात मायक्रोबायोलॉजी आणि जैव रसायनशास्त्र अर्थात बायोकेमिस्ट्री यांचा मोठा वाटा आहे. सूक्ष्म जीवांच्या क्रियेमुळं एन्झाईम्स तयार होतात, तर जैव रासायनिक प्रक्रियांमुळं विविध सेंद्रिय आम्ल आणि इतर घटक तयार होतात. या सर्व प्रक्रियांचा एकत्रित परिणाम म्हणजे एक प्रभावी आणि पर्यावरणपूरक क्लिन्झर होय. बायो क्लिन्झरच्या कार्यपद्धतीत आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे त्याची सर्फंक्टंट क्रिया. सॅपोनिन्स आणि इतर नैसर्गिक घटक पाण्याचा पृष्ठताण कमी करतात, ज्यामुळं पाणी खोलवर घाणीत जाऊ शकतं. त्यामुळं घाण सहजपणे सुटते आणि पाण्यासोबत वाहून जाते. ही क्रिया रासायनिक क्लिनर्समध्ये वापरल्या जाणाऱ्या कृत्रिम सर्फंक्टन्स प्रमाणेच असते, परंतु बायो क्लिन्झरमध्ये ती नैसर्गिकरित्या होते. या सर्व वैज्ञानिक प्रक्रियेमुळे बायो क्लिन्झर एक बहुउद्देशीय स्वच्छता द्रावण बनतं. ते केवळ पृष्ठभाग स्वच्छ करत नाही, तर जंतुनाशन, दुर्गंधी नियंत्रण आणि पर्यावरण संरक्षण यासाठी देखील उपयुक्त ठरतं. बायो क्लिन्झरची कार्यपद्धती आणि वैज्ञानिक आधार हे दर्शवतात की हे केवळ पारंपरिक किंवा लोकसाहित्यावर आधारित उपाय नसून त्यामागे ठोस वैज्ञानिक तत्व आहेत. एन्झाईम्स क्रिया, सूक्ष्मजीवांची भूमिका, सेंद्रिय आम्लांची निर्मिती आणि बायोडिग्रेडेशन या सर्व प्रक्रियांचा एकत्रित परिणाम म्हणजे एक प्रभावी, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक स्वच्छता साधन तयार होतं. आजच्या काळात पर्यावरणीय समस्या वाढत असताना अशा वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध आणि नैसर्गिक उपायांचा

अवलंब करणं अत्यंत आवश्यक आहे. बायो क्लिन्झर ही त्याच दिशेनं एक महत्वाची पायरी आहे. बायो क्लिन्झरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तो पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे. सेंद्रिय कचऱ्यापासून तयार होणारं हे द्रावण निसर्गाशी सुसंगत असतं. रासायनिक क्लिनर्सप्रमाणे यात कोणतेही विषारी घटक नाहीत, त्यामुळं ते वापरल्यानंतर पाणी, माती किंवा हवा यांचं प्रदूषण होत नाही. उलट बायो क्लिन्झर वापरल्यामुळं पर्यावरणातील सेंद्रिय संतुलन राखलं जातं. पाण्यात मिसळल्यानंतर हे द्रावण सहज विघटित होतं आणि कोणताही हानिकारक अवशेष निर्माण होत नाही. कचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीनं बायो क्लिन्झर अत्यंत उपयुक्त आहे. घरातील फळांच्या साली, भाजीपाल्याचा कचरा यांचा वापर करून बायो क्लिन्झर तयार करता येतं. त्यामुळं कचऱ्याचं प्रमाण कमी होतं आणि त्याचं उपयुक्त उत्पादनात रुपांतर होतं. वेस्ट टू वेल्थ ही संकल्पना यामुळे प्रत्यक्षात उतरते. शहरी भागात वाढत्या कचऱ्याच्या समस्येवर हा एक प्रभावी उपाय ठरू शकतो.

0: त्यातील फळांच्या साली, भाजीपाल्याचा कचरा यांचा वापर करून बायो क्लिन्झर तयार करता येतं. त्यामुळं कचऱ्याचं प्रमाण कमी होतं आणि त्याचं उपयुक्त उत्पादनात रूपांतर होतं. वेस्ट टू वेल्थ ही संकल्पना यामुळे प्रत्यक्षात उतरते. शहरी भागात वाढत्या कचऱ्याच्या समस्येवर हा एक प्रभावी उपाय ठरू शकतो. आरोग्याच्या दृष्टीनं बायो क्लिन्झरचा वापर अत्यंत सुरक्षित आहे. रासायनिक क्लिनर्समध्ये असलेली कठोर रसायनं त्वचेवर, डोळ्यावर आणि श्वसन संस्थेवर विपरीत परिणाम करतात. अनेक वेळा ॲलर्जी, त्वचारोग आणि श्वसनाचे त्रास निर्माण होतात. परंतु बायो क्लिन्झर नैसर्गिक घटकांपासून तयार केलेलं असल्यामुळं ते वापरताना कोणताही दुष्परिणाम होत नाही. हे विशेषतः लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांसाठी सुरक्षित आहे. आर्थिकदृष्ट्या बायो क्लिन्झर अत्यंत किफायतशीर आहे. परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण याविषयीची माहिती ऐकली. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले, वाचन ऐश्वर्या बेहरे, सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
1: आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केले. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र 6:55 आणि 22 सेकंद झाले आहेत. श्रोते हो आता रूपरेषा आजच्या विविध कार्यक्रमांची.

या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे सकाळी 7 वाजता गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम 7:20 दिनविशेष आपण ऐकाल. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 प्लॅनेट फर्निचर प्रायोजित कार्यक्रम. 7:45 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल. सकाळी 8:40 थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 2 शताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्यावरती आधारित कार्यक्रम आपण ऐकाल. संपादन सुहास नंदुरे यांचं आहे. 9:00 लखलख चंदेरीमध्ये हिंदी चित्रपट संगीत. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात जागतिक तंबाखू नकार दिन या विषयावरती डॉक्टर यश प्रसादे यांच्याशी पल्लवी गोडसे यांनी केलेली बातचीत आपण ऐकाल. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी भारती वैशंपायन यांनी गायलेला राग भूपाल तोडी प्रसारित केला जाईल. 11:05 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. 12:00 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. ते कार्यक्रम याप्रमाणे. 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम. 12:45 निरंतर स्वरलहरी हा कार्यक्रम. 1:05 कार्यक्रम गीतबहार. 1:40 सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. 2:00 कृषीवाणीचं पुनःप्रसारण. 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर हे कार्यक्रम पुन्हा आपण ऐकाल. 2:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम.

रेषा सांगितली जाईल संध्याकाळी 6:30 वाजता. 6:35 लोकसंगीताचा कार्यक्रम. संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात दुग्ध व्यवसायात नवतंत्रज्ञानाचा वापर या विषयावरती प्राध्यापक बाळासाहेब मुंडे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल आणि त्यानंतर हवामानावरती आधारित कृषी सल्ला आपण ऐकाल. रात्री 8:15 कार्यक्रम गझल. 9:15 स्पॉटलाईट हा प्रासंगिक महत्त्वाचा कार्यक्रम. 9:30 चित्रभारती आणि रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताच्या कार्यक्रमात स्मिता मोकाशी यांचं गायन दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल. तर श्रोते हो, आताच आपण रूपरेषा ऐकलीत आजच्या विविध कार्यक्रमांची.

दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5:02 गीतसंध्या या कार्यक्रमात मराठी चित्रपटातली गाणी. 5:30 युवावाणी कार्यक्रमात स्टे ट्यून या सदरामध्ये सुप्रसिद्ध पार्श्वगायक के के यांच्या स्मृतिदिनाच्या अनुषंगानं खास कार्यक्रम सुरांच्या आठवणीतला के के हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 6:10 कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमांची रूप

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: गोष्टीतून दृष्टी प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करत आहोत.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
3: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
4: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
3: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
5: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, सर्व्हिस स्टॉप रत्नागिरी.
6: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. दृष्टी जपणारी माणसं.
7: नमस्कार श्रोतो,
8: मी डॉक्टर श्रीधर ठाकूर. आपण असं ऐकलं की रतन टाटांनी नेल्कोमध्ये काम करायला सुरुवात केली होती आणि नेल्को त्यावेळेला रेडिओ संच तयार करून विकत असायची, परंतु वेळ अशी होती की रेडिओचं युग होतं, त्यामुळे रेडिओचे संच तयार करणाऱ्या अनेक कंपन्या त्या क्षेत्रामध्ये काम करत होत्या. पण रतन टाटांनी हे आव्हान स्वीकारायचं ठरवलं आणि त्यांनी अत्यंत तीक्ष्ण बुद्धीनं कंपनीचं भविष्य ओळखलं. कारण या क्षेत्रामध्ये जर व्यवस्थित काम केलं तर ही कंपनी भरभराटीला येईल, आर्थिक अडचणीतून मंदीतून बाहेर येईल हे त्यांच्या लक्षात आलं. कारण भविष्यकाळ हा तंत्रज्ञानाचा काळ आहे, तिथे उच्च तंत्रज्ञानाची प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज भासणार, त्यामुळे रेडिओ संच मागे पडतील आणि ट्रान्झिस्टरचा जमाना येईल हे त्यांनी वेळेआधी ओळखलं. आणि 72 सालानंतर तर मग जसं दूरदर्शन सुरू झालं तसं दूरदर्शनची मागणी वाढायला लागली होती. मग त्यांनी अजिबात वेळ वाया न घालवता अनेक गुंतवणूक करण्यासाठी JRD टाटांशी बोलणं सुरू केलं आणि त्यांचं मनही वळवलं, त्यांना त्याच्यासाठी तयारही केलं. सुरुवातीला JRD असे फारसे कन्व्हिन्स नव्हते की हे गुंतवणूक करायची की नाही, परंतु जसं रतन टाटांनी त्यांचं मन वळवलं त्यामुळे ते गुंतवणूक करायला तयार आले. ह्या गुंतवणुकीनंतर जे यश मिळालं ते वेगळंच यश होतं आणि त्या यशामुळे रतन टाटांच्या कारकिर्दीची सुरुवात दिमाखात झाली, त्यांना विश्वासार्हता मिळाली, त्याचबरोबर त्यांचा आत्मविश्वासही वाढला. त्यांनी एक मोठा बदल केला, तो म्हणजे ग्राहकांना उपयोगी असणाऱ्या ज्या वस्तू असतात त्या ग्राहकोपयोगी वस्तू बनवण्याऐवजी त्यांनी मॉडर्न टेक्नॉलॉजीवरती भर दिला. म्हणजे काय तर त्या तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक वस्तूंचं उत्पादन करायचं, कमी गुणवत्तेचं उत्पादन करायचं नाही, किंवा जर आत्ता सध्या चालू असेल तर त्याचं प्रमाण घटवायचं, आणि त्याचबरोबर जे वितरक आहेत त्या कंपनीचा माल विकणारे त्यांचं जाळं विस्तारित करायचं, ते शहरांपुरतं मर्यादित न ठेवताना प्रादेशिक पातळीवर, ग्रामीण पातळीवरती, तालुका पातळीवरती न्यायचं आणि ग्रामीण भागातही आपला मार्केट शेअर वाढवायचा. त्यामुळे कंपनीची साहजिकच विक्री वाढली आणि नंतर ती नफ्यात पण आली. 1975 सालापर्यंत आपण जर बघितलं तर बाजारामध्ये नेल्कोचा वाटा जवळजवळ 20% एवढा होता आणि त्यामुळे कंपनीने आपलं सर्व नुकसान त्या काळापर्यंत जे झालं होतं

0: ते भरून काढलं गेलं. अर्थात त्याच वर्षी आणीबाणी जाहीर झाली आणि त्यामुळे आर्थिक मंदी पण आली आणि या आर्थिक मंदीपाठोपाठ कर्मचाऱ्यांच्या युनियननी अडचणी तयार करायला सुरुवात केली, संकट उभी राहिली. रतन टाटा काही या अपयशानं खचून गेले नाहीत, कारण त्यांना पक्का विश्वास होता, माहिती होतं की आपले प्रयत्न काही चुकीचे नाही आहेत, आपण योग्य दिशेने चाललेलो आहोत, आजूबाजूची परिस्थिती थोडी बदलली आहे त्यामुळे कधीकधी आपल्याला हार मानावी लागते ही त्यांना कल्पना होती. तेव्हा त्या काळामध्ये रतन टाटांवरती टीकेचा पण भडीमार झाला, त्यांच्यावरती वाकबाण सोडले गेले, त्यांच्या क्षमतेवरती प्रश्न उभे राहिले. परंतु या सगळ्यामधून न डगमगता आपलं चित्त आपलं मन शांत ठेवून रतन टाटांनी या परिस्थितीचा सामना केला. कारण विचार किती चांगला असेल आणि योग्य असेल आणि तो तुम्हाला समर्थपणानं आपल्या वरिष्ठांना जर पटवून देता आला तर आपल्या निर्णयाला त्यांचा पाठिंबा मिळतो. कारण केवळ एकट्याच्या मर्जीवरती काही होत नसतं, कंपनीमध्ये काम करत असताना ती सामूहिक जबाबदारी असते, सामूहिक नेतृत्व असतं, टीम असते आणि तिथे मानापमान किंवा एखाद्याबद्दल असलेला आकस, पूर्वग्रह, अहंकार अशा सगळ्या शत्रूंशी सामना करून पुढे जावं लागतं हे त्यांना माहिती होतं. ते या प्रसंगातून हे शिकले. पण आता या ज्या सगळ्या अडचणी आहेत, या अडचणीमधून त्यांचं व्यक्तिमत्व कसं घडत गेलं, त्याच्यामध्ये त्यांना पुढे जेव्हा त्यांनी टाटा सन्समध्ये मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या तेव्हा पण या अनुभवाचा खूप उपयोग झाला, ते आपण पुढच्या भागात बघू.
1: आपण ऐकलात कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.
2: गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र यानंतर 7:10 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही आता सहक्षेपित करणार आहोत.

0: अजून 7 मिनिट होत आहेत. थोड्याच वेळात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करणार आहोत.
2: ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊन गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे. याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम ऋतुगान अवश्य ऐका. आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
3: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी.

0: नाही सांगत होतीस का तू?
1: आता ग बाया, रामायण सांगून झालं म्हणून रामाची सीता कोण काय ग? नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलेत का बटाटे?
0: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली.
1: पाणी उकळून शान प्यावं.
0: काय पण तुझं शानपण, म्या काय दुखणे करी हाय का बाटीन?
1: अग मग गार करून का पिनास? आणि ते हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्या तेच पाणी पी.
0: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
1: रेडोने सांगितलं मला. बर का, कसं वागावं, कसं राहावं, दुखण्याला लांब कसं ठेवावं, समज त्यो शिकवतोय ना.
0: हाके रेडिओच्या जीवावर लई फुरफुरायला लागलीस बघ.
2: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी.
3: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
4: अहो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
5: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
6: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
7: आकाशवाणी पुणे, सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुण्यात विषारी दारू प्यायल्यानं 12 जणांचा मृत्यू, या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक. महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात AIचं नेतृत्व करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. विधान परिषदेच्या 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीत सहमती. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं आज दीक्षांत संचलन. आणि यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारू प्यायल्यामुळे 12 जणांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवड मधील दापोडी आणि फुगेवाडीमध्ये 9 जणांचा तर काळेपडळ आणि हडपसर परिसरात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस वेगानं तपास करत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. ते म्हणाले,
8: माझं पोलीस आयुक्तांशी बोलणं झालेलं आहे. कुठल्या ठिकाणी हे तयार झालं आहे ते देखील त्यांनी शोधून काढलेलं आहे. त्याच्या पाठीमागे कोण कोण आहे हे देखील पोलीस शोधून काढतायत. 8 लोक अटक झाल्यात, अजून काही लोक अटक होऊ शकतात. 100% पूर्ण साखळी शोधून आणि त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल, कारण हा एक प्रकारे ही हत्याच आहे, त्यामुळे अतिशय कडक अशा प्रकारचे त्यांच्यावर कलम लावण्यात आले.
7: या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश वानखेडे याच्यासह 8 जणांना अटक करण्यात आली आहे. वानखेडे याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचं समजतं. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात AIचं नेतृत्व करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबई टेक वीक 2026 उद्घाटन केल्यानंतर आयोजित मुलाखतीत ते काल बोलत होते. मुंबईच्या महापौर रितू तावडे, प्रशासकीय अधिकारी, उद्योजक, स्टार्टअप संस्थापक, गुंतवणूकदार आणि जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. AIचा वेगानं विस्तार होत असताना निर्माण होणाऱ्या डीप फेक, डेटा सुरक्षा या समस्यांबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की एथिकल AI हीच राज्याच्या धोरणाची मध्यवर्ती संकल्पना आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकरता महाविकास आघाडीचं 15 जागांवर एकमत झालं आहे. त्यानुसार काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 4, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे. याबाबत काल मुंबईत झालेल्या बैठकीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही माहिती दिली. उर्वरित 2 जागांवरही लवकरच निर्णय होईल असं त्यांनी सांगितलं. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार

0: अनिल देसाई, आमदार अंबादास दानवे उपस्थित होते. चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड तसंच पोटनिवडणूक असणाऱ्या नागपूर मतदारसंघात काँग्रेस उमेदवार देणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष पुणे, ठाणे आणि सांगली सातारा या तीन जागा, तर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रायगड, जळगाव, परभणी हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर या चार जागा लढवत आहे, असं सपकाळ यांनी सांगितलं. नीट परीक्षेसारख्या प्रकरणात जबाबदारी निश्चित केली पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. नीट पेपरफुटीनंतर दाखल झालेल्या याचिकांवर न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर काल सुनावणी सुरू झाली. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा घेण्याकरता वेगळी मजबूत आणि स्वायत्त यंत्रणा तयार करावी किंवा सध्याच्या राष्ट्रीय परीक्षा संस्थेमध्ये आमूलाग्र बदल करावा अशी मागणी यातल्या एका याचिकेत केली आहे. येत्या 21 जून रोजी नीट फेरपरीक्षा होणार असून त्यावेळी काही गैरप्रकार होऊ नयेत याकरता विशेष उपाययोजना केल्या आहेत. पंतप्रधान स्वतः या प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत असं महाअधिवक्ता तुषार मेहता यांनी सांगितलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण प्रथमच तृतीय पंथीयांच्या एका पथकाला दिलं जात आहे. जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ प्रसाद संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय स्तरावरचा हा अशा प्रकारचा पहिलाच नाविन्यपूर्ण प्रयोग आहे. ऐकूया याविषयी अधिक माहिती प्रसाद संकपाळ यांच्याकडून.
1: या तृतीयपंथीयांकडे पुरुषाची ताकद का स्त्रीची कोमलता आणि तिचा इनोसेन्स सुद्धा आहे हे त्याच्यामध्ये दिसून आलं. निश्चितच या गोष्टी बघत असताना असं लक्षात आलं की बाबा आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रामध्ये तृतीयपंथी लोक जे समाजाच्या मुख्य प्रवाहात नाही आहेत आणि फक्त भिक्षा मागणं किंवा शरीर विक्रय करणं ह्या दोनच गोष्टी त्या आजमितीला करतायत, त्यांना जर आपण या आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यामध्ये सहभागी करून घेतलं तर त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठीचा जो आपला एक प्रयत्न आहे त्याला कुठं तरी हातभार लावल्यासारखा होईल. आता या प्रशिक्षणानंतर जर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची आपत्कालीन परिस्थिती येणाऱ्या पावसाळ्यामध्ये वगैरे निर्माण होती असं वाटलं तर या 10 जणांच्या तृतीयपंथीयांच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमला आम्ही आमच्या सोबत मदतीसाठी सोबत घेणार आहोत.
0: राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे एनडीएच्या 150व्या तुकडीच्या दिमाखदार दीक्षांत संचलनाला आज पुण्यात प्रबोधिनीच्या खेत्रपाल मैदानावर सुरुवात झाली. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी या संचलनाचं निरीक्षण करत आहेत. थोड्याच वेळात होणाऱ्या भारतीय वायुदलाच्या नेत्रदीपक हवाई कसरती हे या सोहळ्याचं प्रमुख आकर्षण असेल. दरम्यान एनडीएचा दीक्षांत समारंभ काल हबीबुल्ला सभागृहात दिमाखदार वातावरणात पार पडला. निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ किरण बेदी या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी 236 कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. बदलत्या जागतिक सुरक्षा परिस्थितीत स्कॉलर वॉरियर्स म्हणून नेतृत्व करण्याचं आवाहन किरण बेदी यांनी कॅडेट्सना केलं. समारंभात एनडीएचे प्रभारी प्राचार्य डॉ विनयदीप यांनी शैक्षणिक अहवाल सादर केला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील विद्यापीठं आणि महाविद्यालयांमध्ये 4 वर्षीय पदवी अभ्यासक्रम, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स, इंटर्नशिप, भारतीय ज्ञान परंपरा तसंच कौशल्याधारित शिक्षणाची अंमलबजावणी सुरू आहे. या प्रक्रियेदरम्यान विविध बाबींमध्ये एकसमानता आणण्यासाठी विशेष कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. या कृती दलाच्या अध्यक्षपदी प्राध्यापक डॉ नितीन करमळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विविध विद्यापीठांचे कुलगुरू, उच्च शिक्षण तंत्रशिक्षण संचालक आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ सदस्यांचाही यात समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं. यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90% पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहा.

0: राज्याच्या मान्सूनच्या दीर्घकालीन अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉक्टर मृत्युंजय मोहपात्रा यांनी काल नवी दिल्लीत माध्यमांना माहिती दिली. एल निनो परिस्थितीमुळे देशात यंदाचा नैऋत्य मान्सून दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे असं त्यांनी सांगितलं. ईशान्येकडील राज्यांमध्ये सरासरी इतका पाऊस पडेल तर देशाच्या मध्य आणि वायव्य भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं. जून महिन्यात उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाबसह अनेक राज्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. येत्या 24 तासात कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचे वारे आणि विजांसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पुण्यात विषारी दारू प्यायल्यानं 12 जणांचा मृत्यू, या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक. महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचं नेतृत्व करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. विधान परिषदेच्या 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीत सहमती. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं आज दीक्षांत संचलन. आणि यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रोते हो, आता ऐकूया आजचे काही दिनविशेष. आज गोवा राज्याचा स्थापना दिवस आहे. आज ज्येष्ठ गीतकार जयकृष्ण केशव उपाध्ये यांचा जन्मदिवस आहे. ज्येष्ठ तबलावादक ऑनिंदो चटर्जी यांचा आज वाढदिवस आहे.

अभिनेते गोविंदा यांचे भाचे, कॉमेडियन अभिनेते कृष्णा यांचा आज वाढदिवस आहे. ज्येष्ठ बासरीवादक पंडित अरविंद गजेंद्र गडकर यांचा आज स्मृतिदिन. प्रसिद्ध बंगाली चित्रपट निर्माते ऋतुपर्ण घोष यांचा आज स्मृतिदिन आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतले आणि गुजराती रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते परेश रावळ यांचा आज वाढदिवस आहे. ज्येष्ठ गायिका कुंदा बोकील यांचा आज जन्मदिन आणि स्मृतिदिन आहे.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: 25 मिनिटं झाली आहेत. थोड्याच वेळात प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास, त्याआधी हा संदेश.
1: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार या महत्वपूर्ण विषयांवर दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून माहिती जाणून घेत होतो. आजही आपण हा संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत.
1: डॉक्टर, मला सांगा की त्यासाठी मुख आरोग्य चांगलं असणं आवश्यक आहे का? मी याच्यासाठी विचारते कारण कॅन्सर तोंडात किंवा तंबाखूमुळे दात हिरड्या आपल्या खराब होतात, त्यासाठी आपलं मुख आरोग्य चांगलं असणं कितपत गरजेचं आहे?
2: मुख आरोग्य चांगलं असणं खूप गरजेचं आहे. करेक्ट. तंबाखू खाल्ल्यावर मुख आरोग्य खराब होतो. करेक्ट. तंबाखू, दारू आणि अरेकांड तुम्ही खाल्लं नाही पण तरी पण आपली स्टडी आहे, टाटा मेमोरियल हॉस्पिटल आपण स्टडी केली होती 2019 मध्ये, त्याला टायटल होतं पुअर ओरल हायजीन कॉजिंग ओरल कॅन्सर. तर पुअर ओरल हायजीन डायरेक्टली कॅन्सर प्रोड्यूस करत नाही, पण ते तंबाखू, अल्कोहोल आणि अरेकांड अरेकांड सुपारीला हेल्प करू शकतो, त्याला आपण कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर म्हणतो. त्यामुळे तुम्ही सांगितलं की पुअर ओरल हायजीन कॅन कॉज कॅन्सर इंडिपेंडेंटली, इट कॅनॉट कॉज कॅन्सर, बट येस इट कॅन बी अ कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर.
1: अच्छा, आणि या मुखाबरोबरच हेड अँड नेक कसे कनेक्ट आहेत?
2: जसं सांगितलं मी की हेड नेक मध्ये खूप पार्ट्स असतात. एक ओरल कॅव्हिटी तुम्ही मुख सांगितलं, त्यानंतर घसा, नाक आणि स्वरयंत्र. करेक्ट. हेड म्हणजे मेंदू या डोमेन मध्ये येत नाही. मेंदूचे खाली जो पण प्रकार असतो तो तिथून ही जी हड्डी असते, क्लॅव्हिक्युलम सांगतो, सरळ हड्डी असते इथे, इथपर्यंत हा हेड नेकचा प्रकार येतो.
1: अच्छा.
2: त्यामध्ये ओरल कॅव्हिटी इज वन ऑफ द मेजर कंपोनेंट.
1: पण मग त्याचा वेगळा काही कॅन्सर आहे का की त्या मुखाच्या कॅन्सरलाच ते कनेक्ट झालेले असतात, की हेड अँड नेकचा काही वेगळा कॅन्सर होतो असा?
2: नाही, हेड अँड नेकचा असा वेगळा काही कॅन्सर होत नाही.

0: त्यामध्ये खूप पार्ट्स असतात, सांगितलं वेगवेगळ्या पार्टचा कॅन्सर होतो आणि त्याचा प्रोग्नॉसिस डिफरंट आहे, ट्रीटमेंट डिफरंट आहे, कॉजेस डिफरंट आहे. एक्झाम्पल, घसाचा कॅन्सर होतो तो व्हायरसने होतो, एचपीव्ही व्हायरसने होतो. एक्झॅक्टली, टबॅगोचं कॅन्सर आणि तो तोंडामध्ये होतो. दारूचं कॅन्सर पीएफएस म्हणजे स्वरयंत्र मध्ये होतो. असे डिफरंट डिफरंट कॉजेस आहेत, डिफरंट डिफरंट पार्ट ऑफ हेड नेक, त्यामुळे जरा डिफरंट पार्ट मध्ये आपण डिवाइड केलेला आहे.
1: अच्छा डॉक्टर, मला सांगा की सध्या कामगार वर्ग आपण बघतो की त्यांच्यात म्हणजे असं म्हणतात की सिगारेट पिल्यानंतर किंवा तंबाखू खाल्ल्यानंतर आम्हाला काम करायला जोर येतो, असा एक एनर्जी मिळते, तर कामगार वर्गांमध्ये तंबाखू खाण्याचं प्रमाण खूप दिसतंय, तर काय सांगाल आपण?
0: मी काय बघितलंय की जिथे पण अलर्टनेस लागतो, सतर्कता लागते, वॉचमॅन आहे, ड्रायव्हर आहे, रिक्षा चालक आहे, त्याला रात्री बसून अलर्ट व्हावा लागतो. कारण की अलर्ट नाही झाला त्यांचं काही ऍक्सिडेंट होऊ शकतो, किंवा वॉचमॅन असं काही ऑक्युपेशन आहे, किंवा कॉल सेंटर्स आहेत की रात्री तुम्हाला युएसच्या टायमिंगवर तुम्हाला फोन करायचंय, काम करायचंय. तर हे जे आपलं लाईफस्टाईल आपण जे चेंज करतो आपलं, त्यामध्ये आपल्याला हे स्टिम्युलंट्स लागतात. स्टिम्युलंट म्हणजे काय? तंबाखू, अल्कोहोल आणि सिगारेट. तर त्यामुळे हे लाईफस्टाईल जर आपण चेंज केली तर हेही व्यसने आपण कमी करू शकतो. आणि जसं सांगितलं, कामगार जो सेक्शन आहे त्यामध्ये जास्त टबॅको आहे, कारण की टबॅको फार स्वस्त आहे.
1: अच्छा.
0: हो, फार स्वस्त आहे. 2 रुपया 3 रुपया 5 रुपया तुम्हाला तंबाखू भेटतो. आणि खैनी असते ती खूप दिवस चालते.
1: अच्छा.
0: डब्बीवर त्यावर असं खैनी असते आणि खाली ते चुना असतो आणि ते खूप दिवस चालतो, त्यामुळे ते फार स्वस्त आहे, स्वस्त प्रकार आहे. ते तुम्ही त्यांना काम करायला हेल्प करतो. पण काय असतं ना की 40-50 पर्यंत काम करतो, त्या जर कॅन्सर आपल्याला आला तर फक्त जर मला कॅन्सर आला तर मला नाही, माझ्या पुढे फॅमिलीला तो प्रॉब्लेम येणार. आणि तंबाखू तोच खातो जो प्रोडक्टिव्ह असतो, जो इंडिपेंडेंट असतो. एक्झाम्पल, मी जर तंबाखू खातोय, मी काम करतोय, तंबाखू खातोय, माझी वाईफ, माझी पोरे माझ्यावर डिपेंडेंट आहेत, तर हा जो कॅन्सर आहे तो डिपेंडेंट प्रोडक्टिव्ह मॅन वर प्रहार करतो. माझ्यावर प्रहार झाला तर माझी वाईफ आणि माझे मुले तेही सगळे डिस्टर्ब होणार.
1: अगदी बरोबर आहे डॉक्टर. तुमच्याकडे जेव्हा पेशंट येतो काहीतरी तक्रारी घेऊन तोंडाच्या, तेव्हा काय लक्षणं दिसतात किंवा त्याच्या तक्रारी त्या काय असतात?
0: तक्रारी तुम्ही सांगितलं ना की एक अल्सर बरंच होत नाही, सगळ्यात मोठी तक्रार तीच असते. त्यानंतर काही जर तिखट खाल्लं तर खूप असं गरम वाटतो खाल्यावर, तोंड पूर्णपणे खूप उघडत नाही. नॉर्मल जे आपले लोक असतात त्यांना 4 फिंगर आपल्या दात आजायला पाहिजे, त्याला आपण 4 फिंगर टेस्ट म्हणतो. पण जे तंबाखू सुपारी खातात त्यांचं 2 फिंगर किंवा 1 फिंगर ही जात नाही. आज जे मी ऑपरेशन केलं त्यामुळे तो बिलकुल ओपन नाही होतो. असं पण असतात की तोंडात कॅन्सर आहे आणि पूर्णपणे तोंड बंद झालेलं आहे, आपल्याला काही बघताही येत नाही, असं. तर ही जी प्रकार असते आणि हे तक्रार घेऊन आपल्याकडे येतात.
1: अच्छा डॉक्टर, मला सांगा की तंबाखू एखाद्या माणसाने खायला सुरुवात केल्यापासून किंवा आपण अल्कोहोल म्हणूया किंवा सिगारेट म्हणूया, ही व्यसनं करायला लागल्यापासून साधारण त्याला किती, म्हणजे काहींना कमी प्रमाण म्हणजे लगेचच होत असेल, किंवा काय त्याचं ड्युरेशन किंवा तो पिरियड काय असतो कॅन्सर दिसायचा किंवा होण्याचा?
0: खैनी जी असते सांगितलं, खैनी आणि कच्च्या तंबाखू असते त्याचा 10-15 वर्ष लागतात ऍव्हरेज. आपण जर मी खाल्लं तर माझ्यामध्ये 5 वर्षामध्ये होऊ शकतो, तुमच्याकडे नाही पण होणार. पण ऍव्हरेज हे आहे की 10-15 वर्ष पर्यंत आपण हे कळलं आहे की ज्या लोकांमध्ये कॅन्सर झालेला आहे त्यामध्ये आपण हिस्ट्री घेतली आहे, त्यांनी 10-15 वर्ष आधी आणि सुरुवात केली होती. म्हणजे गुटखा जो प्रकार आहे जो 5-7 वर्षामध्ये कॅन्सर होतो. मी टाटामध्ये असताना मी बघितलेला की 16 वर्षाच्या यंग बच्चूला पण टंग कॅन्सर बिकॉज ऑफ गुटखा, कारण की त्यांनी सांगितलं सुरुवात केली गुटख्याला 12 वर्षापासून. तर यंग लोकांना जास्त होत आहे आता, कारण की हे जे आपलं ड्युरेशन होत कॅन्सर आदळण्याचा तो कमी झालेला आहे.
1: अच्छा, काय त्याचं नेमकं कारण आहे?
0: मोर ऑफ कार्सिनोजन्स इन दी गुटखा, स्मोकलेस टोबॅको अँड ऑल्सो इन दी स्मोकिंग. आता हे नवीन ई सिगरेट्स पण आलेला आहे.
1: हा, ई सिगारेट बद्दल पण मला विचारायचं आहे डॉक्टर, की असं म्हणतात की आम्ही ई सिगारेट म्हणजे ते थोडं स्टेटस सिम्बॉल पण ई सिगारेट झालेला आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? आणि ते सेफ आहे असं मानलं जातं तर काय सांगाल?
0: हा तंबाखू आहे, आपल्याला कळलंय त्यामध्ये कॅन्सर आहे, हे लोकांनी विकलं पण आहे, प्रॉफिट पण कमावलेलं आहे. आता लोकांना कळलंय यामध्ये कॅन्सर आहे, त्यामुळे त्यावर खूप प्रतिबंध आहे.

0: कोटपा ऍक्ट आहे, त्यामध्ये 9 सेक्शन्स असतात. आता आपल्याला हे विकायचं आहे बिगर प्रतिबंध. कसं? नवीन काय चालू करा, त्यामध्ये पण तंबाखू आहे, पण आपल्याकडे स्टडीज नाही सांगितलं की कॅन्सर त्याने होतो. हे विका, हे बंद करा, नवीन प्रकाराचं सिगरेट चालू करा, 10-15 वर्ष निघणार, त्यानंतर आपल्याला कळणार कॅन्सर होणार की नाही होणार, त्यानंतर परत त्यावर प्रतिबंध आहे, परत नवीन काय येणार. तर हा ट्रान्झिशन आहे दुसऱ्या प्रोडक्टवर. लोक बॅन का करू शकत नाही? कारण की डायरेक्टली काय प्रॉब्लेम होत नाहीये ना. त्या 10 वर्ष लागणार आपल्याला एव्हिडन्स कळायला की त्यांना काय कॅन्सर होतोय, काय अजून काय होतोय. युएसमध्ये एक प्रकार आहे ई वॅलायकम, ई सिगरेट असोसिएटेड अल्व्हेओलर इंजुरी, अल्व्हेओलर इज लंग्स. हे आपल्याला स्टडीमध्ये कळलेलं आहे की जे पण ई सिगरेट यूज करतो त्यांच्या लंग मध्ये खूप प्रॉब्लेम सुरू झालेला आहे. जर कॅन्सरने आपण कॅन्सर थांबवलं तंबाखूमुळे त्यामुळे लंग प्रॉब्लेम नंतर होणारच.
1: नक्कीच डॉक्टर, मला तेच विचारायचं होतं की सिगारेट प्याल्यामुळे आपल्या लंग्स वरती सुद्धा त्याचा परिणाम होतो. आणि ज्या महिला मिश्री, अजून खेडेगावामध्ये आपण कधी बघितलं असेल तर मिश्री घासायची सवय असते, आणि ती मिश्री घासल्यानंतर ती तंबाखूची मिश्री तशीच ती दातांवरती असते कामं सगळी होईपर्यंत त्या महिलांची, तर त्याचा काय दुरुपयोग, म्हणजे त्याचा त्यांच्यावरती काय परिणाम होतो?
0: मी टाटाला किंवा असं होतो ना, तिथे लोक यायचे, त्यांना विचारायचो कॅन्सर व्हायला आहे, ठीक आहे, तुम्ही तंबाखू खाता का? मी तंबाखू खात नाही. मी तोंड बघितलं सगळीकडे असं टेन्सर आहेत, तंबाखू खात नाही तुम्ही? तुम्ही शुअर आहात? नाही, मी तंबाखू खात नाही, पण मिश्री घासते. म्हणजे काय आहे की लोकांना हे माहीत नाहीये की मिश्री तंबाखू आहे. इफ यू नो द डेव्हिल इट इज गुड, इफ यू डोंट नो द डेव्हिल दॅट इज व्हेरी बॅड. तुम्हाला अगर माहीत नाहीये की हे प्रॉब्लेमॅटिक प्रॉब्लेम्स आहेत तर तुमच्यासाठी खूप, कारण की तुम्ही अनकंट्रोल वापरणार ना. खूप लोकांना माहित नाही की मिश्रीमध्ये तंबाखू असते, त्यांना नंतर सांगावं लागतो की मिश्रीमध्ये तंबाखू आहे, तुम्ही खाऊ नका, यांनीच तुम्हाला कॅन्सर. नाही ना, यांना कॅन्सर, दात साफ होतो, दात साफ होतो नाही होतो मला माहित नाही, त्यांना कॅन्सर डेफिनेटली होतो.
1: नक्कीच डॉक्टर, आणि या महिलांचं मी ऐकलेलं असं म्हणणं आहे की आम्ही तंबाखू पूर्ण जाळतो, त्यामुळे त्याच्यातले जे जे काही वाईट घटक असतात ते जाळून मग आम्ही मिश्री लावतो. तर काय सांगाल की ती तंबाखू जाळून जी मिश्री बनवतात आणि ती लावतात, तर खरंच त्याचे जे वाईट घटक असतात ते निघून जातात,
0: खराब होतात. तंबाखू खराब आहे. कच्ची खैनी इज बेटर दॅन हिटेड खैनी.
1: अच्छा.
0: बिकॉज हिटेड खैनीमध्ये कॅल्शियम वाढतात आणि ते लवकर अब्सॉर्ब होतात तोंडामध्ये. आपल्या तोंडामध्ये कोणत्याही गरम चीज खाल्ल्यावर आपल्याला चांगला वाटतो, कारण की ते लवकर अब्सॉर्ब होते पोटामध्ये तोंडामध्ये. आपल्याला स्वयंपाक पण गरम का आवडते, कारण की लवकर अब्सॉर्ब होते. तसंच टबॅको मध्ये ते अब्सॉर्प्शन कॅपॅसिटी वाढून जाते, त्यामुळे चान्सेस जास्त असतात कॅन्सर होण्याचे.
1: आणि तंबाखू बरोबर जो चुना खाल्ला जातो त्याचाही दुष्परिणाम शरीरावरती होतो का?
0: व्हेरी बेसिक क्वेश्चन इज, आपण तंबाखू मध्ये चुना का लावतो? चुना काय करतो? दरवाजा उघडतो.
1: म्हणजे
0: चुना जर आपण आत लावला ना तर आपले पोर्स उघडतात.
1: अच्छा.
0: त्यानंतर तंबाखू सीप इन करते.
1: अच्छा.
0: हा मेकॅनिझम आहे. जर तुम्ही चुना नाही घेतला ना तर अब्सॉर्प्शन कमी होणार, तुम्हाला किक आणि स्टिम्युलेशन कमी भेटणार. त्यामुळे जेव्हा तुम्ही मिक्स करतो तर लाईम आणि चुनाने ते पोर्स उघडतात आणि त्यामुळे तंबाखू सिपेन होतो आणि त्यामुळे तुम्हाला जास्त स्टिम्युलेशन आणि जास्त किक बसतो.
1: अच्छा. श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयांच्या अनुषंगाने माहिती जाणून घेत आहोत. परंतु विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तर श्रोते हो, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.

0: श्रोते हो, 30 मे 2026 रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका जागतिक तंबाखू नकार दिवस याविषयी डॉक्टर यश प्रसादे यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
1: तर यावर्षी जी थीम आहे ती आकर्षणाचा बुरखा फाडणे, निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनांचा सामना करणे ही आहे. जर इंग्लिशमध्ये आपण बघितलं ते तर अनमास्किंग द अपील काउंटरिंग निकोटीन अँड टोबॅको ऍडिक्शन.
0: तेव्हा नक्की ऐका 30 मे 2026 रोजी सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz वर, तसंच 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

0: टू यू.
1: आकरा घे, तुझ्या आवडीचा रेड वेल्वेट केक.
2: काय झालं माऊ, आवडला नाही केक?
3: आवडला ग आई, थँक्यू बाबा. पण मला अर्जुन दादाची खूप आठवण येते ग. त्याचा आणि माझा बर्थडे एकाच दिवशी असतो ना, आणि माझ्या प्रत्येक बर्थडेला तो माझ्यासाठी स्वतः ग्रीटिंग कार्ड तयार करून मला देतो. मी पण त्याच्यासाठी एक छान गिफ्ट तयार केलंय, पण आज तो आणि काका काकू आपल्या बरोबर नाहीत.
1: हो बाळा, मला माहितीये तू जेवढी अर्जुनला मिस करतेस ना, तेवढेच आम्ही पण मिस करतोय.
2: आणि अर्जुनलाही तुझी आठवण येतच असणार.
3: मग तरी ते का घर सोडून गेले?
2: मी उघडते दार. अर्जुन ये रे, 100 वर्ष आयुष्य तुला. आत्ता आम्ही सगळे तुझीच आठवण काढत होतो. एकटाच आलास?
4: नाही, आई बाबा पण आलेत, खाली पार्किंग मध्ये थांबलेत.
2: बर बर, ये ना आत ये.
3: अर्जुन दादा हॅपी बर्थडे.
4: हॅपी बर्थडे आर्या, हे बघ तुझ्यासाठी ग्रीटिंग कार्ड.
3: वाव, किती मस्त काढलंयस. मी पण तुझ्यासाठी काहीतरी आणलंय, चल आज तुला दाखवते.
1: बघितलं शर्वरी, खाली थांबले हे दोघं. काय म्हणायचं या वागण्याला?
2: जरा हळू, मुलं आतमध्ये आणि आधीच घरात जे झालंय त्यामुळे दोघे डिस्टर्ब आहेत, अजून काही नको. शिवानी शैलेश, तुम्हाला सुद्धा 100 वर्ष आयुष्य. या ना आत या.
5: वहिनी दादा, शैलेश तर चुकलं ह, आणि त्याला त्याची चूक कळलीय. प्लीज त्याला माफ करा, प्लीज.
1: अगं शिवानी,
2: तुम्ही दोघं आधी बसा बरं. हे घ्या तुमच्या आवडीचं लिंबू सरबत.
6: दादा खरंच मला माफ कर, माझं खरंच चुकलं. मी असं तडकाफडकी घर सोडून जायला नको होतं.
1: अरे माझंही चुकलंच रे, मी तुला तेव्हा चाडवायला हवं होतं.
2: आता जाऊ दे ना, झालं गेलं सगळं विसरून जाऊ आणि पुन्हा नव्याने एकत्र राहू. चला जेवायला बसूयात.
5: नाही नको अगं वहिनी.
1: हे बघा, जेवला नाही तर ना मग मात्र.
5: बर ठीक आहे दादा, बसतो.
6: दादा घराचं रिनोव्हेशन केलंस? नवीन सोफा प्लॅनेट फर्निचर मधूनच घेतला असशील ना?
3: आई आम्हाला खूप भूक लागलीये.
2: हो माहितीये, चला जेवायला बसूयात.
5: डायनिंग टेबल पण मस्त आहे ग वहिनी, कॉम्पॅक्ट 4 सीटर. हे पण प्लॅनेट फर्निचर मधूनच का?
1: हो, आपल्या घरातलं सगळं फर्निचर प्लॅनेट फर्निचर मधूनच घेतो ना.
5: तुम्ही चौघ बसा इथे, मी आणि शैलेश बाहेर सोफ्यावर बसतो.
3: त्याची काही गरज नाही काकू, आपण सगळे एकत्र बसू पूर्वीसारखे. हे टेबल असं पटकन मोठं होतं आणि हा बेंच खास आमच्या दोघांसाठी.

0: वा
1: आई बाबा, आर्याच्या रूम मध्ये काका काकूंनी माझी पण रूम केली. नवीन बंक बेड, दोघांसाठी स्टडी टेबल आणि वॉर्डरोब सुद्धा.
2: दादा वहिनी, एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्ही अर्जुनसाठी आणि आमच्यासाठी एवढं सगळं केलं.
3: शार्दूलला माहीत होतं एक दिवस तुम्ही नक्की परत याल, म्हणून घराचं रिनोव्हेशन करताना सगळं तसंच डिझाईन केलंय.
2: थँक्यू दादा, थँक्यू वहिनी.
4: अगं थँक्यू काय. शैलेश, शिवानी, आता मनातलं सगळं गिल्ट काढून उद्याच इकडे शिफ्टिंग करा, काय?
0: हो दादा, नक्की.
5: म्हणजे आता आपण सगळे एकत्र राहणार. ये,
6: जिथे मन मोठं असतं तिथे नाती सहज जोडली जातात. अशा माणसांनी भरलेल्या घरासाठी फर्निचरची भरपूर व्हरायटी. प्लॅनेटचं सर्वात मोठं शोरूम प्लॅनेट फर्निचर, टोप संभापूर, कोल्हापूर इथे. संपर्क 9689911240, 9689911240.
7: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
8: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
7: क्यों?
8: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
7: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
9: निर्मित संकल्पना मेसर्स बाळ एम जोगळेकर.
10: प्लॅनेट फर्निचर प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 7:45 आणि 27 सेकंद झालेले आहेत. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत.

महेंद्र कपूर यांनी गायलेलं आरती प्रभू यांचं गाणं आताच आपण ऐकलत. या गाण्याला संगीत दिलं होतं हृदयनाथ मंगेशकर यांनी. भावधारा कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं बाभ बोरकर यांचं गीत, संगीतकार श्रीधर फडके.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 8 वाजता समाचार प्रभात सव्वाआठला मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत आणि त्यानंतर 8:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल.

0: Naresh.
1: Thank you, Tanvi. And now before we end the bulletin, the headlines once again. Center asks oil marketing companies to build 30 days LPG reserves as West Asia conflict persists. National Family Health Survey shows major gains in maternal and child health. Institutional deliveries rise to 90.6%. Myanmar President Min Aung Hlaing to arrive in India this morning on a five-day visit. IMD forecasts heavy rainfall and thunderstorms across several states in the country today. Indian athletes shine at Asian Under-20 Athletics Championships in Hong Kong, clinch seven medals, including four gold on day two. And in IPL cricket, Gujarat Titans beat Rajasthan Royals by seven wickets to set up title clash with Royal Challengers Bengaluru. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
3: आकाशवाणी पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बीएसएफच्या 60व्या स्थापना वर्षात सीमा सुरक्षेबाबतच्या संकल्पना पूर्णपणे बदलण्याचा सरकारचा निर्णय. गृहमंत्री अमित शाह यांचं प्रतिपादन. नेत्रसेमी या सेमीकंडक्टर स्टार्टअपनं विकसित केली देशातली पहिल्या पिढीची एआय सिस्टम ऑन चिप. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं आज दीक्षांत संचलन. पुण्यातील विषारी दारू प्रकरणातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता. आणि आयपीएल क्रिकेटमध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव करून गुजरात टायटन्स अंतिम फेरीत. आता सविस्तर बातम्या. सीमा सुरक्षा दलाला अर्थात बीएसएफला भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी सक्षम करण्याच्या उद्देशानं त्यांच्यावर आणखी काही क्षेत्रातील जबाबदारी सोपवण्याचा सरकार विचार करत आहे अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली. ते काल गुजरातमध्ये भूज इथं बीएसएफच्या जवानांशी बोलत होते. भारत पाकिस्तान सीमेवरच्या धोरणात्मकदृष्ट्या महत्वाच्या दोन नवीन तळांचं उद्घाटन शाह यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. बीएसएफच्या 60व्या स्थापना वर्षात सीमा सुरक्षेबाबतच्या संकल्पना पूर्णपणे बदलण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं ते म्हणाले. स्मार्ट बॉर्डर सिक्युरिटी प्रकल्पाअंतर्गत सीमेलगत सुरक्षा जाळं उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रडार, द्रोण, निरीक्षण टॉवर्स, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षा सैनिक यांच्या समन्वयातून भक्कम सुरक्षा जाळं तयार होईल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्र्यांनी व्यक्त केला. पश्चिम बंगालच्या सीमेलगत कुंपण घालण्याचं काम दीर्घकाळ रेंगाळलेलं होतं. त्यातील अडथळा आता नव्या सरकारच्या स्थापनेनंतर दूर झाला आहे. एका आठवड्यातच नव्या सरकारनं सीमेवर कुंपण घालण्यासाठी जमीन उपलब्ध करून दिली असं शाह यांनी सांगितलं. डीएलआय अर्थात डिझाईन लिंक्ड इन्सेंटिव्ह योजना उत्साहवर्धक परिणाम देत असल्याचं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. तिरुअनंतपुरम इथल्या नेत्रसेमी या सेमीकंडक्टर स्टार्टअपनं प्रगत 12 नॅनोमीटर टेक्नॉलॉजी नोडचा वापर करून नेत्रा A2000 ही देशातली पहिल्या पिढीची एआय सिस्टम ऑन चिप विकसित केली आहे असं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये वैष्णव म्हणाले. ही चिप व्यावसायिक स्तरावर वापरली जाईल तेव्हा ती निगराणी, ऑटोमोबाईल, रोबोटिक्स आणि ड्रोन यासारख्या क्षेत्रांमधील स्मार्ट व्हिजन ऍप्लिकेशन्सला बळ देईल असं ते म्हणाले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे एनडीएच्या 150व्या तुकडीचं दिमागदार दीक्षांत संचलन आज पुण्यात प्रबोधिनीच्या खेत्रपाल मैदानावर पार पडलं. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी संचलनाची मानवंदना स्वीकारली. भारतीय हवाई दलाच्या नेत्रदीपक हवाई कसरती हे या सोहळ्याचं प्रमुख आकर्षण होतं. दरम्यान एनडीएचा दीक्षांत समारंभ काल हबीबुल्ला सभागृहात दिमागदार वातावरणात पार पडला. निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ किरण बेदी या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी 236 कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. बदलत्या जागतिक सुरक्षा परिस्थितीत स्कॉलर वॉरियर्स म्हणून नेतृत्व करण्याचं आवाहन किरण बेदी यांनी कॅडेट्सना केलं. समारंभात एनडीएचे प्रभारी प्राचार्य डॉ विनय दीप यांनी शैक्षणिक अहवाल सादर केला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत निधी वितरण आणि विनियोगाचा सविस्तर आढावा घेतला. समग्र शिक्षाच्या तिसऱ्या आवृत्तीला अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि परिणाम केंद्रित बनवण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे.

या वर्षापासून समग्र शिक्षा अभियान, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण आणि इतर प्रमुख योजनांच्या एकत्रितकरणाद्वारे एकात्मिक दृष्टिकोन अवलंबला जाईल असं सांगून यामुळे शालेय शिक्षण प्रणालीमध्ये अधिक समन्वय आणि परिणाम सुनिश्चित होईल असं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये प्रधान म्हणाले. केंद्र आणि राज्य संबंध अधिक दृढ करण्यावरही कालच्या बैठकीत चर्चा झाली. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 प्रभावी अंमलबजावणीवर नव्यानं लक्ष केंद्रित केलं जाईल असं सांगून या अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मिती, पोषण, कौशल्य विकास, क्रीडा आणि कला यावर विशेष भर दिला जाईल असं प्रधान यांनी सांगितलं. हे प्रयत्न सक्षम विद्यार्थ्याचे संगोपन करण्यात आणि विकसित भारत 2047 साठी आवश्यक मनुष्यबळ उभारण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावतील असंही ते पुढे म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आर्थिक वर्ष 2025-26 मधील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कार्यान्वयन, वित्तीय आणि धोरणात्मक प्राधान्याबाबतच्या कामगिरीचा तसंच प्रगतीचा आढावा घेण्यासाठी काल नवी दिल्लीत एक बैठक घेण्यात आली. वित्त विभागाचे सचिव एम नागराजू या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. सार्वजनिक बँकांमध्ये गतिशील तक्रार निवारण यंत्रणा, सशक्त प्रशासकीय मानकं आणि कामकाजातील तत्परता महत्वाची असल्याचं नागराजू यावेळी म्हणाले. व्यवसाय विकास, नफा, मालमत्ता दर्जा, सरकारी योजनांची अंमलबजावणी, वित्तीय समावेशन, डिजिटल परिसंस्था, सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांना पतपुरवठा, सायबर सुरक्षा आणि कामकाजातील जोखीम व्यवस्थापनाचा या बैठकीत आढावा घेण्यात आल्याची माहिती अर्थ मंत्रालयानं बैठकीनंतर दिली. या बैठकीत वित्तीय सेवा विभागाच्या सुधारित संकेतस्थळाचा प्रारंभ करण्यात आला. वित्तीय सेवा विभागानं दावा न केलेल्या वित्तीय मालमत्तेविषयी माहिती अधिक सुलभतेनं उपलब्ध करून देण्यासाठी कॉमन लँडिंग पोर्टल सुरू केलं आहे. हे पोर्टल देशातील 12 सार्वजनिक बँकांनी संयुक्तपणे स्थापन केलेल्या PSBA अर्थात पब्लिक सेक्टर बँक अलायन्स या संघटनेच्या सहकार्यानं विकसित करण्यात आलं आहे. www.unclaimedassetsportal.in हे पोर्टल संपूर्ण वित्तीय परिसंस्थेतील दावा न केलेल्या बँक ठेवी, विमा दावे, समभाग, लाभांश आणि म्युच्युअल फंडांसाठी शोध सुविधा उपलब्ध करून देणारं एकीकृत व्यासपीठ म्हणून काम करतं असं अर्थ मंत्रालयानं सांगितलं. हे पोर्टल एकाच व्यासपीठावर अनेक शोध सुविधा एकत्र आणून नागरिकांना त्यांच्या हक्काच्या वित्तीय मालमत्तेशी पुन्हा जोडण्याच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना बळकटी देईल असं वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम नागराजू यांनी अधोरेखित केलं. युक्रेनमधील संघर्षाच्या समाप्तीसाठी विशिष्ट कालमर्यादा देणं अशक्य आहे असं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितलं. युद्धभूमीवरील परिस्थिती पाहता हा संघर्ष संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रशिया वाटाघाटी सुरू ठेवण्यास तयार असून चर्चेला कधीच नकार दिला नसल्याचं सांगून संबंधितांशी संपर्क ठेवला असला तरीही अद्याप औपचारिक वाटाघाटी करणं योग्य स्थिती नसल्याचं ते म्हणाले. रशियाला थेट लष्करी धोका निर्माण करणारी सर्व ठिकाणं लष्करी लक्ष्य आहेत असं पुतीन यांनी सांगितलं. नाटो अर्थात उत्तर अटलांटिक करार संघटनेनं पूर्वेकडे एकही पाऊल टाकणार नाही असं सांगून रशियाची फसवणूक केली असल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान युक्रेनमधील संघर्ष सोडवण्याबाबत युरोपीय देशांचे प्रतिनिधी आज लंडनमध्ये अनौपचारिक चर्चा करत असल्याचं एका राजनैतिक सूत्राचा हवाला देत रशियाच्या अधिकृत माध्यमांनी म्हटलं आहे. NCR अर्थात राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि लगतच्या परिसरातील हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगानं संपूर्ण NCR क्षेत्रात श्रेणीबद्ध प्रतिसाद कृती योजनेच्या विद्यमान वेळापत्रकाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत सर्व कार्यवाही तात्काळ प्रभावानं रद्द केली आहे. या भागातील हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक या महिन्याच्या 28 तारखेला 207 काल 123 सुधारला. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसात हवा गुणवत्ता निर्देशांक मध्यम श्रेणीत राहण्याची शक्यता आहे. पुण्यातील विषारी दारू प्रकरणातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. फुगेवाडीतील काही जण ही दारू प्यायल्यामुळे अत्यवस्थ असल्याचं समजतं. मृतांची आतापर्यंत नेमकी संख्या किती झाली आहे ते मात्र अधिकृतपणे समजू शकलेलं नाही. या प्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस वेगानं तपास करत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश वानखेडे याच्यासह 8 जणांना अटक करण्यात आली आहे. वानखेडे याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचं समजतं. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. IPL क्रिकेटमध्ये काल रात्री न्यू चंदीगड इथं झालेल्या दुसऱ्या पात्रता सामन्यात गुजरात टायटन्सनं राजस्थान

0: राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना वैभव सूर्यवंशीच्या 96 आणि रवींद्र जडेजाच्या नाबाद 45 धावांच्या जोरावर राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 214 धावा केल्या. गुजरात टायटन्सनं 8 चेंडू शिल्लक असताना 3 गडी गमावत 219 धावा करून हे आव्हान पार केलं. साई सुदर्शननं 58 तर कर्णधार शुभमन गिलनं 53 चेंडूत 104 धावा केल्या. गुजरात टायटन्सकडून कागिसो रबाडा आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. शुभमन गिलला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. अंतिम फेरीत गुजरात टायटन्सचा सामना रविवारी अहमदाबाद इथं गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूशी होईल. हा सामना सायंकाळी 7:30 सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. बीएसएफच्या 60व्या स्थापना वर्षात सीमा सुरक्षेबाबतच्या संकल्पना पूर्णपणे बदलण्याचा सरकारचा निर्णय, गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. नेत्रसेमी या सेमीकंडक्टर स्टार्टअपनं विकसित केली देशातली पहिल्या पिढीची एआय सिस्टीम ऑन चिप. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं आज दीक्षांत संचलन. पुण्यातील विषारी दारू प्रकरणातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता. आणि आयपीएल क्रिकेटमध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव करून गुजरात टायटन्स अंतिम फेरीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: .47 अर्थात 143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. सकाळचे 8:40 आणि 57 सेकंद झाले आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
2: थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 2 शताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवन कार्याविषयी माहिती देणारी भाषणमाला प्रसारित करत आहोत. वक्ते आहेत ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते, संपादन सुहास नंदुरे यांचं.
3: बंधू भगिनींनो नमस्कार. स्त्री शिक्षणाचे जनक, थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले तथा तात्यासाहेब यांच्या 2 शताब्दी जयंती वर्षाच्या औचित्याने आकाशवाणीतर्फे आयोजित या विशेष व्याख्यानमालेत आपण सर्वांचे आदरपूर्वक स्वागत. आपण ऐकतो आहोत भाग क्रमांक 8. शिक्षण क्षेत्रात 2 वर्षाहून अधिक अनुभव आता ज्योतिरावांच्या पाठीशी होता. ज्योतिराव आणि सावित्रीबाई हे दाम्पत्य पुणे परिसरातील शिक्षणविषयक राजदूत म्हणून गणले जाऊ लागले. 3 जुलै 1851 रोजी ज्योतिरावांनी अण्णासाहेब चिपळूणकर यांच्या वाड्यात मुलींची शाळा सुरू केली. आता ज्योतिरावांवरचा विश्वास जसा वाढला होता तसाच त्यांचा सहकारी वर्गही वाढत होता. सोबत पत्नी सावित्रीबाई भरीव योगदान देऊ लागल्या होत्या. वाढता शिक्षण विस्तार ही एकट्याच्या खांद्यावर विसंबून चालणारी जबाबदारी नव्हती. त्यासाठी त्यांनी कार्यकारी मंडळ स्थापन केले. या कार्यकारी मंडळावर कार्यवाह म्हणून जगन्नाथ सदाशिव होते तर केशव शिवराम जोशी उर्फ भवाळकर हेही सोबत होते. तसेच सोबतीला शिक्षक अण्णा सहस्त्रबुद्धे, सहकारी कर्मचारी बापूराव मांडे, विष्णू मोरेश्वर भिडे, कृष्णशास्त्री चिपळूणकर, विष्णूशास्त्री पंडित इत्यादी मान्यवर मंडळी होती. या कार्यकारी मंडळाचे प्रमुख अर्थातच जातीय ज्योतिराव यांचीच प्रमुख म्हणून स्वाक्षरी होती. या संस्थेचं ध्येय आणि उद्देश यावर नजर टाकता आपणास तात्यासाहेबांच्या या भविष्याचे वेध घेण्याच्या संकल्पनेची जाणीव होते. संस्थेचे ध्येय आणि उद्देश याविषयी ते म्हणतात, आपल्या देशात स्त्रियांना अनेक युग अज्ञानात खितपत पडून राहावे लागले. याविषयी सरकारी शाळेत शिक्षण घेतलेल्या काही व्यक्तींना त्याची कीव आली. स्त्रियांच्या परिस्थितीत सुधारणा व्हावी म्हणून आणि विधाता आणि निसर्ग यांनी इच्छिलेले स्थान त्यांना प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी अनेक योजनांचा विचार केला. त्या विचारांची निष्पत्ती म्हणजेच अडचणींना तोंड देऊन मुलींची शाळा काढण्याचा निर्धार ही होय. त्याप्रमाणे काही पालकांची संमती मिळवून बुधवार पेठेतील अण्णा चिपळूणकरांच्या वाड्यात 3 जुलै 1851 रोजी शाळा सुरू करण्यात आली. त्या दिवशी पटावर 8 मुली होत्या. त्यांची संख्या लवकरच 48 पुढे गेली. कार्यकारी मंडळाची आर्थिक स्थिती अर्थातच फारच कमकुवत होती. सारीच पदरमोड करावी लागे त्यामुळे शिक्षकांना पुरेसे वेतन देता येत नसे. बऱ्याचदा वेतनाच्या कारणावरून शिक्षक शाळा सोडून जात. या परिस्थितीत सावित्रीबाई भले मुख्याध्यापिका असल्या तरी त्या पूर्णवेळ विना वेतनच कार्यभार सांभाळत होत्या. आप्तस्वकीयांची कमालीची नाराजी, समाजाचा अखंड रोष, सार्वजनिक ठिकाणी होणारी कमालीची अवहेलना यामुळे हे सारं चालवणं मोठं दुरापास्त

होतो. बरं, आनंद म्हणाल तर काहीच नाही, केवळ दिनदुबळ्या बालकांच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य आणि समाजोद्धाराच्या प्रेरणेनं पुढं झेपावणाऱ्या नवऱ्याच्या हाकेला साथ देण्याचं सामर्थ्य या भांडवलावर सावित्रीबाई पदर खोचून ठाम उभ्या राहिल्या. एकच ठाम विश्वास अर्थात ठाई होता, तो म्हणजे जसजसा ज्ञानाचा प्रसार होईल तसतसा स्त्रियांना शिक्षणाचे फायदे कळून येतील, तसेच स्त्री शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार वाढेल. स्त्री शिक्षण हेच समाजोन्नतीचा राजमार्ग आहे या विश्वासावर ज्योतिराव सावित्री दाम्पत्य स्त्री शिक्षणाची मशाल घेऊन मार्गस्थ झाले होते. स्त्री शिक्षण सुरू झाले, वाढत्या पटसंख्येबरोबरच प्रतिगामी विचारधारेचा विकृत वर्गाकडून जाता येता होणारा छळही वाढत होता. आता संस्थेकडून, घराकडून शाळेत आणि शाळेकडून घरी जाता येता सुरक्षिततेसाठी एका बळकट शिपायाची नियुक्ती करण्यात आली होती. दिवसेंदिवस पटसंख्या जरी वाढत होती तरी दूर अंतरावरून वेळेवर येणे जाणे अनेक इच्छुक मुलींना शक्य होत नव्हते. यावर उपाय म्हणून ज्योतिराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 17 सप्टेंबर 1851 रोजी रास्ता पेठेत दुसरी तर 15 मार्च 1852 रोजी बेताळ पेठेत मुलींची तिसरी शाळा सुरू केली. त्याकाळी विख्यात व्याकरण तज्ज्ञ दादोबा पांडुरंग तर्खडकर हे सरकारी देशी शाळांचे पर्यवेक्षक होते. तर्खडकरांनी ज्योतिरावांच्या पहिल्या शाळेची तपासणी 16 ऑक्टोबर 1851 रोजी केल्याच्या नोंदी आढळतात. यामध्ये मराठी व्याकरण, गणित, इतिहास, भूगोल, आशिया, युरोप, भारत आदी देशांच्या नकाशांचे वाचन अशी सखोल तपासणी केली गेली. या तपासणीवर तत्कालीन पुणे महाविद्यालयाचे पर्यवेक्षक मेजर कँडी यांनी आपल्या वृत्तांतात शाळेच्या मुलींची बुद्धिमत्ता आणि प्रगती याबाबत विशेष प्रशंसोद्गार काढले. ज्योतिराव सावित्रीबाई यांच्या स्त्री शिक्षणाच्या तत्कालीन शिक्षण मंडळाचे अध्यक्ष नामदार जॉन वॉर्डन यांनी या संस्थांना प्रत्यक्ष भेट दिली. या भेटीनंतर नामदार जॉन वॉर्डन यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया आणि काढलेले गौरवोद्गार खूपच बोलके आहेत. शाळेच्या शिष्यवृत्ती वितरण प्रसंगी नामदार जॉन वॉर्डन म्हणाले, मी जेव्हा 1851 न्यायालयाचा आयुक्त म्हणून गेलो होतो त्यावेळी पुणे शहरात स्थापन झालेल्या मुलींच्या शाळांना भेटी देण्याचा योग आला. इंग्लंडमध्ये ज्यूच्या भीतींमुळे वरच्या मजल्यावर दरवाजे बंद करून ख्रिश्चन लोकांना आरंभी आरंभी शाळा चालवाव्या लागत त्याची आठवण मला ही शाळा पाहून त्यावेळी झाली. त्या शाळेची शिक्षिका एका माळ्याची पत्नी आहे. आपल्या देशभावान बांधवांचे केविलवाणे अज्ञान दूर करून त्यांचा उद्धार करण्यासाठी स्वतःच्या पत्नीने सहाय्यभूत व्हावे म्हणून त्या माळ्याने तिला शिकवले होते. माझ्या देखत तिने मुलांना काही प्रश्न विचारण्यासाठी मी तिचे मोठ्या कष्टाने मन वळवू शकलो. काही तरुण विवाहित स्त्रियांच्या प्रशिक्षणाचा इथे वर्ग चालला होता. मला तर त्या वर्गाला कोणत्याही अटीवर भेटू दिले नाही. शिक्षण मंडळाचे पूर्वीचे अध्यक्ष सर थॉमस आर्कस्किन पेरी आणि त्यांचे सहकारी ल्युम्सडेन यांना प्रशिक्षणाच्या वर्गातील स्त्रियांना माझ्या भेटीनंतर पुढे भेटीस वेळ देण्याची संमती दिल्याचे पुन्हा समजले. एकूण काय तर 1851 ज्योतिराव सावित्रीबाई आणि त्यांचे सहकारी किती मोठ्या दडपणाखाली या शिक्षणाचा यज्ञ चालवत होते याची आपण कल्पना करू शकतो. ज्योतिरावांच्या या स्त्री शिक्षणविषयक उपक्रमामुळे त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली. ज्योतिराव हे त्या पिढीच्या कर्त्या पुरुषांमध्ये एक प्रमुख नाव म्हणून चर्चेत येऊ लागले. नेमकं याच सुमारास ब्राह्मण समाजातील सुधारणावादी आणि सनातनी यामध्ये संघर्षाचा एक प्रसंग उद्भवला. त्याला कारण असं घडलं, त्या काळात दक्षिणाफंडाची भली मोठी रक्कम होती, ती म्हणजे 3000 रुपये. सारी रक्कम श्रावण महिन्यात ब्राह्मणांना वाटण्यात येत असे. दक्षिणेसाठी 1000 ब्राह्मण पुण्यास येत, पर्वती टेकडीच्या पायथ्याशी जमत. ही दक्षिणा मिळवण्यासाठी ब्राह्मणाच्या झुंडीच्या झुंडी येत असत. कधीकाळी दक्षिणेसाठी 1000000+ रुपये खर्च झाल्याचे इतिहासात नोंदी आढळतात. ब्रिटिशांच्या आगमनानंतर या दक्षिणा वाटपावर मर्यादा घालून निश्चित नियमावली करण्यात आली. 1840 ब्रिटिश सरकारने दक्षिणेस पात्र असणाऱ्या भिक्षुकांच्या याद्या केल्या. दक्षिणा फंड ही रक्कम 3000 रुपयांवर आली. या दक्षिणा फंडातील 50% रक्कम मराठी पुस्तकांना, मग ती स्वतंत्र असोत वा भाषांतरित, अशा पुस्तकांच्या पारितोषिकासाठी खर्च व्हावी अशी मागणी करणारी सूचना लोकहितवादी गोपाळराव हरी देशमुख यांनी इंग्रज सरकारास केली. आणि तशी अधिकृत मागणी पुन्हा करावी म्हणून देशमुखांनी त्यांचे मित्र बापूराव मांडे यांना विनंती केली. बापूराव मांडे यांनी तो अर्ज लिहिला, त्यावर पाठिंबा दर्शक स्वतः लोकहितवादी मोरेश

0: ईश्वर रानडे, विष्णू भिडे, अण्णासाहेब चिपळूणकर आदी जणांनी सह्या केल्या. त्या अर्जावर अन्य काही शिक्षकांनीही सह्या केल्या. मात्र बाळाराम कराड नामक एक मुख्याध्यापक होते, त्यांनी तो अर्ज हिंदू धर्माचे विरुद्ध आहे असे म्हणून सहीस नकार दिला. या नकारामुळे अर्थातच ज्यांनी सह्या केल्या होत्या ती मंडळी धास्तावली. त्यांनी तो अर्ज काढून घेण्यासाठी आग्रह केला. पुढे सनातनी वर्गाने यासारखं सह्या करणाऱ्यांवर ग्रामण्य रचले आणि अशा समर्थकांना जाती बहिष्कृत करण्याची धमकी दिली. एकूणच काय झालं, मूळ विषय बाजूला राहिला आणि सुधारणावादी वर्गच गांगरून गेला. आता या साऱ्या प्रसंगात केशवराव भोवळकर स्वतः बाणेदारपणे पुढे राहून साऱ्या प्रकरणाची जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेण्यास इच्छुक झाले. दुसऱ्या दिवशी जात पंचायत होणार होती, त्यातून मार्ग काढणे आवश्यक होते. धर्ममार्तंडांचा रोष ओढून घेण्यास सुधारक मंडळी धजत नव्हती. सुधारक मंडळी ज्योतिरावांकडे आले. कठीण समय येता कोण कामासी येतो, सर्वमुखी एकच नाव, ते म्हणजे ज्योतिराव झाले. सुधारक मंडळीने ज्योतिरावांचे घर गाठले. सर्वांनी एकमुखाने ज्योतिरावांना अर्ज केला. दक्षिणा फंडाची रक्कम पुस्तक पारितोषिकाकडे वळवण्याचा अर्ज ज्योतिराव तुम्ही तो लिहिला आहे असे सांगण्याची आम्हास अनुमती द्यावी. वस्तुतः सदर अर्ज प्रकरणासाठी ज्योतिरावांचा काडीचाही संबंध नव्हता. मात्र पडणारे पाऊल समाजोद्धाराच्या दिशेने आहे हे ध्यानात येताच सुधारकांच्या विनंतीला ज्योतिरावांनी तात्काळ संमती दिली. ज्योतिराव हे केवळ बोलघेवडे सुधारक नव्हते, ते कृतिशूर समाजसुधारक होते. ज्योतिरावांनी तसे प्रतिपादन करण्यास संमती दिली आणि एकूणच प्रकरण अगदी हातगाईवर आलं. त्यावेळी एकूण 7 जणांवर ग्रामण्य रचना झाली होती. दुसऱ्या दिवशी जात पंचायतीसमोर 7 आरोपी यांना रांगेत उभे केले. बंडू रानडे नामक सनातन पुढाऱ्याने हा अर्ज कोणी लिहिला म्हणून तुळशीबागेत शेकडो नागरिकांच्या समोर जात पंचायतीत हा प्रश्न केला. सभेमध्ये कमालीची शांतता पसरली. त्यावर केशवराव भोवळकर उत्तरले, मी तो अर्ज टपालाने सरकारीकडे पाठवला हे खरे आहे, त्याची प्रत केलेली नाही. त्यावर पुन्हा बंडू रानडे यांनी प्रतिप्रश्न केला, हा अर्ज कोणी लिहिला? यावर उत्तर आले ज्योतिरावाने. ज्योतिरावांचे नाव ऐकताच सनातनांचा तिळपापड झाला, कारण ग्रामण्याची मात्रा ज्योतिरावांवर चालणार नव्हते. या प्रसंगी ज्योतिराव केवळ 22 वर्षाचे होते. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले असं आपण म्हणतो. ज्योतिराव हे त्या मार्गाचे पांथस्थ होते. आज आपण थांबतो आहोत. नमस्कार. जय भारत.
1: थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 2 शताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवन कार्याविषयी माहिती देणारी भाषणमाला आत्ताच आपण ऐकलीत.
2: वक्ते ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते.
1: संपादन सुहास नंदुरे यांचं.
3: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.
4: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. इसके अलावा आकाशवाणी और दूरदर्शन के YouTube चैनल और प्रसार भारती के ऐप न्यूज ऑन एयर और OTT प्लेटफॉर्म वेव्स पर सजीव प्रसारण लाइव स्ट्रीमिंग के माध्यम से भी. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.

0: श्रोते हो, 30 मे 2026 रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका जागतिक तंबाखू नकार दिवस याविषयी डॉक्टर यश प्रसादे यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
1: तर यावर्षी जी थीम आहे ती आकर्षणाचा बुरखा फाडणे, निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनांचा सामना करणे ही आहे. जर इंग्लिशमध्ये आपण बघितलं ते तर अनमास्किंग द अपील काउंटरिंग निकोटीन अँड टोबॅको ॲडिक्शन.
0: तेव्हा नक्की ऐका 30 मे 2026 रोजी सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz वर, तसंच 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह

श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।

श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्यगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती।
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे।

0: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
0: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
1: सादर करते विवेक पानखर.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 किलोहर्ट्स
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही
1: काव्यांजली हितगुज कवितेशी

0: निसर्ग इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर
1: सादर करते विवेक वानखडे।

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम आणि ही आहे आमची पहिली सभा. सकाळचे 9 वाजले आहेत. लखलख चंदेरीमध्ये प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया जब वी मेट या चित्रपटातलं शान आणि उस्ताद सुलतान खान यांनी गायलेलं गाणं. इर्शाद कामिल यांच्या या गीताला संगीत दिलं आहे प्रीतम यांनी.

0: निर्माण से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा। सब दाग चले गए सुपर निर्मा, मैं सुपरमैन।
1: सचिन
0: मम्मी
1: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन।
2: श्रोते हो 30 मे 2026 रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका जागतिक तंबाखू नकार दिवस याविषयी डॉक्टर यश प्रसादे यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत।
3: तर यावर्षी जी थीम आहे ती आकर्षणाचा बुरखा फाडणे, निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनांचा सामना करणे ही आहे। जर इंग्लिशमध्ये आपण बघितलं ते तर अनमास्किंग द अपील काउंटरिंग निकोटीन अँड टोबॅको ऍडिक्शन।
2: तेव्हा नक्की ऐका 30 मे 2026 रोजी सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz वर तसंच 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।

सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांनी गायलेली विशाल यांची गीतरचना, संगीतकार विशाल शेखर आणि चित्रपट आहे ओम शांती ओम।

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: एका मागून एक वाहन चालवा,
2: वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न मिटवा,
1: वाहनाचं सर्व्हिसिंग वेळेत कराल,
2: आपोआप प्रदूषण कमी कराल.
1: रस्त्यावरचं क्रॉसिंग म्हणजे जीवन मरणातलं अंतर. अहो खटला काय कामाचा जीव गेल्यानंतर.
2: वाहनं अकारण धूर सोडतात, प्रदूषणात वाढ करतात.
1: मदतीच्या वेळी मागे राहू नका, सहकार्याचा मंत्र विसरू नका.
3: लखलख चंदेरीमध्ये हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

शंकर महादेवन यांनी गायलेलं प्रसून जोशी यांचं गाणं आताच आपण ऐकलंत. या गाण्याला संगीत दिलं होतं शंकर एहसान लॉय यांनी आणि चित्रपट होता तारे जमी पर.

सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांनी गायलेली समीर यांची गीतरचना आताच आपण ऐकलीत. या गाण्याला संगीत दिलं होतं शंकर एहसान लॉय यांनी आणि चित्रपट होता हे बेबी. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो शेवटी आपण ऐकूया आजा नचले या चित्रपटातलं राहत फतेह अली खान यांनी गायलेलं गाणं. गीतकार जयदीप सहानी, पीयूष मिश्रा, संगीतकार सलीम सुलेमान.

0: चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.
1: ऐकत रहा सातत्यानं 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर.
2: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
1: 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर जगात सर्वत्र.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम आणि ही आहे आमची पहिली सभा. श्रोतेहो, सकाळचे 9:30 वाजले आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
3: निर्मा से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा, मैं सुपरमैन.
4: सचिन,
3: मम्मी
4: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र इंद्रधनुष्य या कार्यक्रमात जागतिक तंबाखू नकार दिन या विषयावरती डॉक्टर यश प्रसादे यांच्याशी पल्लवी गोडसे यांनी केलेली बातचीत प्रसारित करत आहोत.

0: नमस्कार श्रोते हो, इंद्रधनुष्यच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कोणतंही व्यसन हे आरोग्याला हानिकारकच असतं हे माहीत असून सुद्धा अनेक लोक व्यसनाच्या आहारी जातात आणि आयुष्याचं नुकसान करून घेतात, जे कधीही भरून येण्यासारखं नसतं. श्रोते हो, 31 मे हा दिवस जागतिक तंबाखू नकार दिवस म्हणून साजरा केला जातो. याचविषयी आज आपण अधिक जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम म्हणजेच NCD या विभागाचे जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉक्टर यश प्रसादे. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: आत्ता मी असं म्हटलं की व्यसन कुठलंही करा ते हानिकारकच असतं आणि ते माहीत असून सुद्धा अनेक लोक या व्यसनाच्या आहारी जातात आणि मग खूप नुकसान करून घेतात आणि तिथून परत फिरणं मुश्किलच असतं. तर आज आपण जी मुलाखत घेणार आहोत ती जागतिक तंबाखू नकार दिवस याविषयी घेणार आहोत. तर मला असं सांगा सुरुवातीला की भारत सरकारमार्फत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबवण्याचं ठरवलेलं आहे, चालू आहे कार्यक्रम, नेमका काय उद्देश आहे याचा?
1: आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की तंबाखू ही अशी गोष्ट आहे की आजकालच्या काळात या ना त्या कारणाने सोशल मीडिया झालं, वेगवेगळी प्रसारमाध्यमे झाली, सिनेमा झाला, जाहिराती, या ना त्या कारणाने आपल्या समोर ती येतच आहे कुठच्या ना कुठच्या स्वरूपात.
0: बरोबर.
1: आता जर काही आपण अहवाल बघितले तर भारतात विविध आजाराने दररोज साधारण 2500 अधिक लोकांचा मृत्यू होतो आणि ज्याचे प्रमुख कारण हे तंबाखू सेवन आपल्याला आढळून आलेले आहे. तर दरवर्षी 10 लाखांहून अधिक लोक हे तंबाखूमुळे मरण पावतात. तंबाखू आणि तंबाखूजन्य जे पदार्थ आहेत त्याच्यामुळे जो ओरल कॅन्सर आपण म्हणतो, तोंडाचा कर्करोग, ह्याच्यामध्ये भारताचा हा प्रथम क्रमांक आहे आणि खूप धक्कादायक गोष्ट आपल्याला त्याच्यात आढळून आलेली आहे. दुसरं एक बघितलं तर भारतात साधारण 15% मुलं मुली ही तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करताना दिसतात आपल्याला. आता WHO जी जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल जर आपण बघितला तर जगात 2030 पर्यंत तंबाखूमुळे मरण पावणाऱ्यांचे प्रमाण हे वाढणार आहे आणि ते दरवर्षाला सुमारे 1 करोड इतके होणार आहे. आता हे जे पदार्थ आहेत आणि ह्याच्यामुळे होणारे जे मृत्यू आहेत या सर्व कारणांमुळे आरोग्यावर वेगवेगळे दुष्परिणाम होतात आणि त्या दुष्परिणामांची जनजागृती करण्याकरता भारत सरकारने 2006-07 या साली राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम हा सुरू केला.
0: अच्छा.
1: आणि सुरुवातीला हा कार्यक्रम ठराविक जिल्ह्यांमध्येच होता, परंतु त्या कार्यक्रमाची गरज पाहता तो संपूर्ण राज्यभर कार्यक्रम सुरू करण्यात आला.

0: आहे.
1: अच्छा
0: आणि दरवर्षी त्याच्यामुळेच 31 मे हा दिवस जागतिक तंबाखू नकार दिवस म्हणून WHO मार्फत घोषित करण्यात आला.
1: मला असं सांगा की आता या वर्षी 2026 ची थीम काय आहे याची?
0: तर या वर्षी जी थीम आहे ती आकर्षणाचा बुरखा फाडणे, निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनांचा सामना करणे ही आहे. जर इंग्लिश मध्ये आपण बघितलं ते तर अनमास्किंग द अपील काउंटरिंग निकोटीन अँड टोबॅको ॲडिक्शन. थोडक्यात सांगायचं झालं तर ह्या उद्देश ह्या थीमचा असा आहे की जी तरुण पिढी आहे, युवा वर्ग आहे, जो तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या ज्याच्या आहारी तो जात चाललेला आहे, त्याची कारणं काय आहेत, तर ज्या तंबाखूचे प्रॉडक्ट बनवणाऱ्या ज्या इंडस्ट्रीज आहेत त्यांचे मार्केटिंग टॅक्टिक्स काही आहेत, तर ते समजवून कसं सांगता येईल आपल्याला युवा वर्गाला आणि त्याच्यापासून त्यांना परावृत्त कसं करता येईल ह्या सेवनापासून, हे ह्याचं उद्देश
1: या वर्षीची थीम आहे. सुरुवातीलाच मी असं म्हटलं की या कुठल्याही व्यसनाचे, आज आपण तंबाखू बद्दल बोलतोय तर तंबाखू खाल्ल्यामुळे अनेक परिणाम आपल्याला जाणवतात, तर नेमके काय काय परिणाम आपल्या शरीरावर होतात त्याबद्दल सांगा.
0: आता तंबाखू म्हटलं की फक्त कॅन्सर एवढंच आता राहिलेलं नाही, तर तंबाखू सेवनाचे कॅन्सर पासून ते तुमच्या पूर्ण शरीरावर वेगवेगळे परिणाम त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॅन्सर आणि हा गंभीर दुष्परिणाम आहे. तंबाखू खाण्यामुळे किंवा ओढण्यामुळे जीभ, तोंड, घसा, अन्ननलिका, फुफ्फुस आणि पोटाचा कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते. त्यानंतर हृदयविकार हे सगळ्यात महत्वाचं आहे. तंबाखूमध्ये घटक असतो त्याला निकोटीन आपण असं म्हणतो.
1: बरोबर.
0: तंबाखूमध्ये असलेल्या निकोटीनमुळे रक्तवाहिन्यांचे आकुंचन पावतात.
1: अच्छा.
0: आणि त्यामुळे ब्लड प्रेशर आपण जे म्हणतो हायपरटेन्शन हे वाढतं आणि हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक पक्षाघात याचा धोका जास्त असतो. नंतर लंग फुफ्फुसाचे आजार मध्ये काय, तर सिगरेट किंवा बीडी ओढल्याने जे फुफ्फुस आहेत ते कमकुवत होतात आणि त्याची जी काम करण्याची कॅपॅसिटी आहे ती कुठेतरी मंदावते.
1: बरोबर.
0: आणि त्यामुळे दमा म्हणजे आपण अस्थमा ज्याला म्हणतो, COPD यासारखे गंभीर दुष्परिणाम शरीरावर झालेले आपल्याला दिसून येतात. नंतर थोडं खाली आलं की पचन संस्था, आपले जे पोटाचे विकार आहेत त्याच्यामुळे काय होतं, तंबाखूमुळे पोटामध्ये ऍसिडिटी अम्लपित्त जे आपण म्हणतो ते वाढते, त्याच्यामुळे कुठेतरी पोटाच्या जे आतड्याचं जे लायनिंग ज्याला आपण म्हणतो त्याला कुठेतरी अल्सर म्हणजे जखमा होतात आणि भूक पण मंदावू शकते त्याच्या. नंतर तोंड आणि दातांचे नुकसान हे साहजिकच आहे. तंबाखूचे सेवन जेव्हा आपण करतो तेव्हा गुटखा आणि तंबाखू सतत खाल्ल्याने तोंडामधील जी त्वचा आहे ती कडक होते, त्याला आपण सबम्युकोस फायब्रोसिस हे त्याला आपण कंडिशन मेडिकलमध्ये त्याला म्हणतो, ज्याच्यामुळे तोंडाची जी उघडझाप आहे ती पूर्णपणे बंद होते आणि तोंड आपल्याला उघडता येत नाही त्याच्यामध्ये.
1: बापरे.
0: त्याच्यानंतर दातांच्या समस्या आहेतच, दात पिवळे किंवा काळे पडतात, हिरड्या कमकुवत होतात, तोंडातून प्रचंड दुर्गंधी येते आणि दात लवकर पडण्याची शक्यता आहे. दुसरं एक त्याच्यामध्ये लक्षण आहेत की जिभेवर जे टेस्ट बड्स असतात म्हणजे काही गोष्टी खाल्ल्यानंतर जी चव तुम्हाला येते त्या नष्ट होतात तंबाखूच्या सेवनामुळे, त्याच्यामुळे तुम्हाला कुठचंही अन्न खाताना कळत नाही की आपण काय चवीचं अन्न खातोय. नंतर तुमची जी त्वचा आहे त्याच्यावर काय परिणाम होतो, तर तंबाखूमुळे त्वचा ही कोरडी पडते, चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या येतात आणि माणूस वयापेक्षा जास्त वृद्ध दिसू लागतो. हे आपण कॉमनली पेशंट्समध्ये बघतो की जे कंटिन्युअस तंबाखू सेवन आहे ते लवकर त्यांचं वृद्धावस्थेकडे ते जातात.
1: बरोबर.
0: आणि सगळ्यात महत्वाचं आहे प्रजनन क्षमता म्हणजे जी आपण फर्टिलिटी म्हणतो, पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होते आणि इनफर्टिलिटी हे त्याच्यामध्ये दिसून आलेलं आहे स्मोकिंगमुळे. महिलांमध्ये सुद्धा जर गरोदरपणा तंबाखू वापरल्यास गर्भपात होण्याचा धोका असतो त्याच्यामध्ये, किंवा जे बाळ जन्माला येईल त्याचे वजन सुद्धा कमी भरू शकतं त्याच्यामध्ये. आणि ह्यापेक्षा पण सगळ्यात महत्वाचं आजकालच्या काळात जे आपण बघतो ते मानसिक गुलामगिरी ज्याला आपण म्हणतो अँग्झायटी आणि ॲडिक्शन, निकोटीनमुळे तंबाखूचं तीव्र व्यसन जडते म्हणजे त्याच्यापासून परत आपण येणं खूप कठीण होतं.
1: बरोबर.
0: आणि तंबाखू न मिळाल्यास चिडचिड होणे, हात थरथरणे आणि एकाग्रता न होणे यासारखे त्रास आपल्याला दिसून येतात. सो एवढे सारे परिणाम हे एका तंबाखूमुळे आपल्या शरीरामध्ये होत आहेत.
1: बापरे, खूपच भयानक परिणाम आहेत. आपल्याला असं वाटत असतं की ह्याच्यामुळे फक्त कर्करोग होतो जसं तुम्ही सुरुवातीला म्हणाला, तर ते तर आहेच, पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्याला छोट्या वाटतायत त्या छोट्या नसून याचे परिणाम मात्र खूप गंभीर आहे, त्यामुळे यापासून लांब राहिलेलं कधीही चांगलं. मला आता असं सांगा की आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये या तंबाखू नियंत्रणासाठी नेमके काय कार्यक्रम राबवले जात आहेत?
0: आता जो आपण बघितला तंबाखू नियंत्रण कार्यक्रम हा संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्याकडे चालवला जातो.
1: बरोबर.
0: ह्याच्यामध्ये जे जिल्हा रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल आहे तिथे OPD क्रमांक 9 हा जो विभाग आहे तो स्वतंत्रपणे ह्या कार्यक्रमासाठी संबंधित आहे.
1: अच्छा.
0: तर OPD क्रमांक 9 तसेच वेगवेगळे जे ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय जे आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत तिथे ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मोफत समुपदेशन सेवा, काउन्सिलिंग हे केलं जातं की ह्या प्रॉडक्ट पासून तंबाखूपासून कसं लांब राहावं किंवा तंबाखूचं सेवन असेल ते सोडवण्यासाठी काय करता करता येईल हे त्याच्यामध्ये आपण करतो. विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन त्याच्यामार्फत आपण केलं जातं. मौखिक कर्करोग तपासणी म्हणजे ओरल कॅन्सरसाठी जे स्क्रीनिंग आपण म्हणतो ते त्याच्यामध्ये आपण

0: प्रामुख्याने करतो, तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था जिल्ह्यातील ज्या गव्हर्नमेंट हायस्कूल्स आहेत त्यांना आपण तंबाखूमुक्त केलेलं आहे. सो तो सुद्धा एक उपक्रम त्याच्यामध्ये चालतो आपला. कार्यशाळा झाली, जे गव्हर्नमेंट ऑफिशियल्स आहेत त्यांच्यासाठी आम्ही वेगवेगळे वर्कशॉप ऑर्गनाईज करतो जेणेकरून याबाबतची जनजागृती जास्त प्रमाणात होईल. आणि बाकी सर्व स्तरावर या कार्यक्रमांचं जनजागृतीपर आयोजन केलं जातं. उदाहरणार्थ काही रॅलीज आहेत, प्रभात फेरी किंवा जिल्हास्तरीय बैठक आहेत विविध, यामार्फत हा प्रोग्राम राबवला जातो.
1: अच्छा सर, आता तुम्ही असं म्हणालात की जे प्रमुख कार्यक्रम राबवले जातात त्यामध्ये समुपदेशन करण्यात येतं, म्हणजे एकतर तंबाखू खाऊ नका असं केलं जातं किंवा खात असतील तर त्यापासून लांब होण्यासाठी समुपदेशन केलं जातं. तर आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आतापर्यंत हे जे कार्यक्रम आहे समुपदेशन जे तुम्ही म्हणालात, किती सक्सेसफुल झालंय, किती लोकांना तंबाखू पासून सोडवण्यात यश आलंय?
0: तर आता आपल्याकडे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हा जो कार्यक्रम आहे तो प्रभावीपणे 2017 पासून राबवला जातो. म्हणजे ह्या कार्यक्रमाचं जे रिपोर्टिंग आहे, अहवाल सादरीकरण, हे 2017 पासून आपण करतोय. तर तेव्हापासून आता आपल्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत जवळपास 87,862 लोकांना तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ सोडवण्यासाठी समुपदेशन दिले गेलेले आहे. तसेच या काउन्सिलिंगद्वारे आपण लोकांना निरोगी आयुष्य जगण्यासाठी त्यांचा नक्कीच ह्याचा फायदा झालेला दिसून येतोय आपल्याला. आणि आवश्यकतेनुसार औषध उपचार देखील त्यांना आपण करतो. सो तेही सुद्धा देण्यात आलेले आहेत त्यांना.
1: म्हणजे जो काही कार्यक्रम सरकारने राबवलेला आहे त्याला यश यायला सुरुवात झाली असं म्हणायला काही हरकत नाही. आता हे जे सगळे कार्यक्रम तुम्ही सांगितलेत यामध्ये अनेक प्रकार आहेत, तर आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किती आरोग्य शिबिरं आयोजित करण्यात आली होती आणि किती लोकांची मौखिक तपासणी करण्यात आली त्याबद्दल सांगा.
0: सो जो आपला जिल्हा शासकीय रुग्णालयाचा एनसीडी हा जो विभाग आहे, एनसीडी विभागामार्फत वेगवेगळे कार्यक्रम आपण राबवले जातात. त्याच्यामध्ये प्रामुख्याने शिबिरही आहेत. या शिबिरामध्ये नुसतं तंबाखू नियंत्रण नाही तर वेगवेगळे एनसीडीच्या अंतर्गत जे आजार येतात, जसे मानसिक व्याधी आहे, तुमचं हायपर टेन्शन, डायबिटीस आहे, कॅन्सर आहे, या सर्वांकरता शिबिरे आयोजित केली जातात. तर आतापर्यंत जिल्ह्यामध्ये 2017 पासून जवळपास 2845 एवढी आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली आणि त्यामधून 71,425 लोकांची तज्ञांच्या माध्यमातून मौखिक आरोग्य तपासणी करण्यात आली.
1: अरे वा, म्हणजे या तुमच्या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. आता जे तुम्ही सगळं सांगितलं की अनेक शिबिरं आयोजित केली, बेसिकली या तंबाखूजन्य पदार्थ सोडवण्यासाठी केली आणि त्यानंतर तपासणीसाठी केली, तर मौखिक कर्करोगाची किती प्राथमिक लक्षणं आणि कर्करोगाचे किती रुग्ण आढळून आलेत या सगळ्या आकडेवारीतून?
0: आता हे बघताना आपण सुरुवातीला कर्करोगाची प्राथमिक लक्षणं कोणती आहेत हे जरा थोडक्यात आपण जाणून घेऊया. आता ओरल कॅन्सर, मौखिक कर्करोग जेव्हा आपण म्हणतो तर तो काही स्तरामधून, काही वेगवेगळ्या स्टेजेस मधून तो ऍडव्हान्स स्टेज मध्ये जातो. सर्वप्रथम एक स्टेज आहे त्याला ल्युकोप्लेकिया असं म्हटलं जातं. ल्युकोप्लेकिया ही प्राथमिक स्टेज आहे ओरल कॅन्सरची. ह्याच्यामध्ये तोंडामध्ये जिथे तंबाखू साठवून ठेवली जाते त्या ठिकाणी पांढऱ्या स्वरूपाचा एक चट्टा तयार होतो. त्यानंतर एक स्टेज येते एरिथ्रोप्लेकिया. जेव्हा प्राथमिक स्वरूपाची जी ल्युकोप्लेकिया आहे त्याच्यात जर वेळीच ट्रीटमेंट केली नाही किंवा तपासणी केली नाही तर एरिथ्रोप्लेकिया ही कंडिशन उद्भवते. ह्याच्यामध्ये तोंडामध्ये लालसर रंगाचे चट्टे किंवा मखमली असे जे चट्टे, आपण वेल्वेट स्वरूपाचे चट्टे, हे तोंडामध्ये दिसून येतात. ह्याच्यामध्ये तोंडात तीव्र वेदना, एखादं तिखट पदार्थ खाल्ला तर जळजळ, हे सगळं ह्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. ह्या स्टेजमध्ये सुद्धा जर ट्रीटमेंट नाही घेतली गेली आणि वेळीस तज्ञांचा सल्ला नाही घेतला तर तिसरी एक स्टेज आहे त्याला म्हणतात सब म्युकोस फायब्रोसिस. सब म्युकोस फायब्रोसिस ही एक ऍडव्हान्स स्टेज आहे. सब म्युकोस फायब्रोसिस मध्ये तोंड पूर्णपणे पांढरं होऊन जातं आणि तोंडाची जी उघडझाप होते ती पूर्णपणे थांबते. म्हणजे एखादी गोष्ट खाणे, गिळणे हे एकदम कष्टदायक त्याच्यामध्ये होऊन जाते. तोंड बिलकुल पेशंटला त्याच्यामध्ये उघडता येत नाही. आणि त्याच्या पुढची जर स्टेज तुम्ही बघितली तर उपचार न करता येणारा अल्सर असा तोंडामध्ये तयार होतो. अल्सर म्हणजे काय? तर एखादी जखम की जी भरून येत नाहीये, साधारणपणे 2 ते 3 आठवडे एखादी जखम तोंडामध्ये आहे आणि ती जर भरून येत नसेल तर आम्ही सगळ्यांना सल्ला देतो की त्याची तपासणी वेळीच तुम्ही करून घेतली पाहिजेत. आणि आता हा जो उपचार न करणारा जो अल्सर आहे हा पूर्णपणे आतपर्यंत तोंडापर्यंत तो पसरलेला आहे आणि तोंडामधील ज्या नर्व्स आपण म्हणतो तिथे तो पसरलेला आहे आणि त्यांना तो डॅमेज करतो. त्याच्यामुळे ह्या स्टेजमध्ये लोकांना, रुग्णांना पेन जाणवत नाही, म्हणजे वेदना कोणती जाणवत नाही, कारण का तो पूर्णपणे आतपर्यंत पसरलेला आहे. सो ह्याच्यामध्ये सर्जरी हा एकच ऑप्शन त्याच्यामध्ये राहतो आणि सर्जरी केल्यानंतर तो पूर्णपणे तोंडाचा भाग आहे तो आपल्याला काढून टाकायला लागतो.
1: बापरे.
0: आणि अतिशय कष्टदायक आणि विद्रूप असं ते चेहरा तो दिसून येतो. सो ह्या ऍडव्हान्स स्टेजमध्ये आपण पोचायचंच नाही, यासाठी आपण ल्युकोप्लेकिया एरिथ्रोप्लेकिया या कंडिशन मध्येच लवकरात लवकर स्पेशालिस्ट कडे जाऊन ह्याची तपासणी करून घेण्याचं आवाहन आम्ही करतो. तर आता आपला जो प्रश्न होता की प्राथमिक लक्षणे किती

0: लोकांना रुग्णांना
1: दिसून
0: आढळली
1: तर
0: साधारणपणे जे ओपीडी आणि वेगवेगळे कॅम्प्स आपण ऑर्गनाईज करतो त्याच्यामध्ये जवळपास 1400-1500 लोकांना मौखिक कर्करोगाची प्राथमिक लक्षणेही आढळून आली ज्यांना आपण सस्पेक्टेड पेशंट्स असे म्हणतो आणि त्यातले जवळपास 150 हे ओरल कॅन्सरचे रुग्ण आपल्याला आढळून आले आहेत 2017 पासून आणि अशा रुग्णांना मग औषधोपचार आणि वैद्यकीय सेवा देण्यात आली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालय येथे ओपीडी क्रमांक 2 येथे लाईफ केअर हॉस्पिटल चिपळूण तसेच डॉक्टर घाणेकर चिपळूण मधील हे कॅन्सर स्पेशालिस्ट आहेत. ते आपल्याकडे दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी तिथे उपलब्ध असतात. सो त्यांच्या मार्फत मोफत तपासणी आणि उपचार आपण तिथे केले जातात. तसेच गरजू जे रुग्ण आहेत किंवा ज्यांना गरज आहे त्या लोकांना आपण बायोप्सी पण त्यांची घेतली जाते आणि पुढे किमोथेरपी सुद्धा त्यांना देण्यात येते.
1: बापरे, म्हणजे एवढी जनजागृती करून आपल्याला असे रिझल्ट मिळालेले आहेत. मला असं सांगा की व्यसन हे सुरुवातीलाच म्हटलं कुठलंही असू दे ते वाईटच असतं, तर या सगळ्याच प्रकारच्या धोकादायक व्यसनांपासून लांब राहण्यासाठी अशी काही वेगळी उपाययोजना आहे का, केलीत का?
0: नक्कीच, काही उपाययोजना आपण रुग्णस्तरावर म्हणजे प्रत्येक मनुष्य हा त्याच्या स्तरावर काही उपाययोजना नक्कीच करू शकतो. तर त्या कोणत्या? की सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात सोपं की अशा जागा आणि लोकांपासून दूर राहावे जे व्यसन करण्यासाठी प्रवृत्त करत असतील. म्हणजे उदाहरणार्थ तुमचे फ्रेंड्स असतील, मित्र असतील की जे कोणत्याही प्रकारचं व्यसन करतात त्यांच्यापासून लांब राहणं किंवा त्याच्या आहारी न जाणं हे त्याच्यात आपण करू शकतो.
1: कारण का महत्वाचं?
0: नक्कीच, कारण का ह्याच्यामध्ये एक पॅसिव्ह स्मोकिंग हा सुद्धा कन्सेप्ट आपण जाणून घेतली पाहिजे. म्हणजे एखादा मनुष्य जो सिगरेट किंवा विडी ओढतोय त्यालाच धोका होत नाही, तर त्याच्या आजूबाजूला जो माणूस बसलेला आहे, मनुष्य बसलेला आहे, तो सुद्धा पॅसिव्ह स्मोकिंग करत असतो. म्हणजे जो
1: दूर
0: आहे तो नकळतपणे त्याच्या बॉडीमध्ये जात असतो आणि त्याला सुद्धा हे दुष्परिणाम होतच असतात. त्याच्यामुळे सगळ्यात प्रथम की अशा जागा आणि अशी लोक यांच्यापासून लांब राहणे. दुसरं म्हणजे मनापासून सर्व प्रकारची ही जी व्यसन आहे ती सोडण्याचा निर्धार केला पाहिजे. जोपर्यंत आपण ठरवत नाही की मला हे सोडायचंय तोपर्यंत आपण हे सोडू शकत नाही. ज्या ज्या वेळी तुम्हाला ह्याची तलफ येईल तेव्हा भरपूर एकतर पाणी प्यावं, तसेच आरोग्यदायी पदार्थ, मग ते कोणते आहेत की चणे शेंगदाणे झाले, कुरमुरे झाले, बडीशेप झालं, आल्याचा तुकडा, लवंग, दालचिनी ह्यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्याचं जर सेवन केलं तर हे बऱ्या प्रमाणात व्यसन आपण कमी करू शकतो आणि हे आम्हाला रुग्णांमध्ये आढळून आलेलं आहे.
1: अच्छा.
0: त्यानंतर महत्वाचं आपल्या आवडीचे छंद जोपासा, कोणतेही व्यायाम करा, प्राणायाम करा, रोज चालायला जा, ह्याच्यामुळे तुमचं जे लक्ष आहे ते त्याच्याकडे विचलित होतं. आणि या सर्व उपाययोजनांसोबतच वैद्यकीय मदत आणि समुपदेशन सेवांचा लाभ घ्या, जेणेकरून लवकरात लवकर एक निरोगी आयुष्य तुम्हाला जगण्यासाठी मदत होईल.
1: खरी गोष्ट आहे. तुम्ही म्हणालात तसं की सगळ्यात महत्वाचं पहिलं जे तुम्ही सांगितलं की अशा लोकांपासून दूर राहा आणि आधी स्वतःला समजावून सांगा की मला हे करायचं नाहीये, नाही का? ह्याने सुद्धा खूप मला वाटतं मोठी मदत होईल या सगळ्यासाठी. सर, मला असं सांगा की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास बंदीच्या नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल किती लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली, काय त्यासाठी नेमकी उपाययोजना आहे?
0: आता हा जो कार्यक्रम आहे आपला राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, ह्याच्यामध्ये काउन्सिलिंग हा एक पार्ट झालाच, पण दुसरं म्हणजे ह्याच्यामध्ये एक धाड सत्र आम्ही आयोजित करतो. म्हणजे जिथे जिथे तंबाखू विक्री होत आहे तिथल्या ज्या टपरी आहेत किंवा छोटीशी दुकान आहे जिथे विडी, सिगरेट, तंबाखूचे पदार्थ विकले जातात त्यांच्यावर पण दंडात्मक कारवाई करण्याचे या कार्यक्रमामार्फत आपण करतो. तर त्याच्यामध्ये आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत कोटपा कायदा 2003 या कायद्याच्या अंडर आपण ही दंडात्मक कारवाई करतो. तर ह्या कायद्यान्वये कलम चार काय सांगतं, तर सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानच बंदी, याच्या अंतर्गत जवळपास 2600 लोकांवर सुमारे 2,89,230 रुपयांची दंडात्मक कारवाई आतापर्यंत करण्यात आलेली आहे. तसेच कलम सहा ब कलम काय सांगतं, तर शैक्षणिक संस्था ज्या आहेत, शाळा झाली, कॉलेजेस झाले, तर ह्यांच्या 100 यार्डच्या परिसरात तंबाखू पदार्थ विकण्यास बंदी आहे. तर ह्या कलमांतर्गत आपण 154 दुकानदारांकडून आतापर्यंत साधारण 30,600 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. आणि ह्यासाठी माननीय जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती कार्यरत आहे. पोलीस व अन्न औषध प्रशासन जे आहे त्यांच्या सहकार्याने सुद्धा आपण धाड सत्रांचे आयोजन ह्याच्या मार्फत करतो.
1: अच्छा.
0: आणि आपल्याला पोलीस प्रशासन देखील स्वतः कोटपा कायद्याची अंमलबजावणी करून यामध्ये मदत आपल्याला करतात.
1: वा वा, खरं तर तुम्ही असं म्हणालात तसं की दंडात्मक कारवाई केलेली आहे आणि त्याच्यातून अशी ही जनजागृती होत आहे की हे करूच नका, कारण त्याचं नुकसान पुन्हा तुम्हाला आर्थिक भोगावं लागतंय. सर, खूप छान माहिती तुम्ही देताय. मला वाटतं ही सगळी माहिती लोकांनी जे व्यसन करतात त्यांनी ऐकणं खूप महत्वाचं आहे. तरी पण जाता जाता या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना काय आवाहन कराल?
0: नक्कीच. जर आता आपण एक अहवाल बघितला तर जागतिक युवा सर्वेक्षण 4 या

0: याच्यानुसार 13 ते 15 वर्षे वयोगटातील सरासरी 30% मुलं ही तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन करताना आढळून आलेले. आणि अत्यंतही चिंताजनक अशी बाब आहे की आपली जी युवा पिढी आहे, जो युवा वर्ग आहे, तो प्रचंड ह्याच्या व्यसनाच्या आहारी जात आहे. त्याच्यामुळे प्रत्येक पालकांना हीच विनंती आहे की आपल्या मुलांवर बारकाईने लक्ष ठेवा.
1: बरोबर.
0: कोणत्याही प्रकारचे व्यसन करणाऱ्या व्यक्तीने तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांचे आरोग्यावर जे दुष्परिणाम होतात ते ओळखून वेळीच व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे.
1: बरोबर.
0: तोंडातील कर्करोगजन्य काही लक्षणे आढळल्यास, जशी की आपण वरती बघितली, कोणतेही लक्षण आढळल्यास त्वरित नजीकच्या जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय किंवा उपजिल्हा रुग्णालय, तसेच प्रत्येक प्राथमिक आरोग्य PSC स्तरावर सुद्धा हे स्क्रीनिंग आपण करतो. त्यामुळे असं काही लक्षणं आढळलं तर तेथील डॉक्टरांकडून, तसेच जिल्हा रुग्णालयातील OPD क्रमांक 9 येथे तपासणी करून घ्यावी. आणि समुपदेशन केंद्र याच्या मार्फत एक टोल फ्री नंबर आपण देतो जो की आहे 1800 11 2356. टोल फ्री क्रमांक परत एकदा सांगतो, 1800 11 2356. या टोल फ्री क्रमांकाला जर तुम्ही फोन केलात तर तुम्हाला तंबाखूचे जे दुष्परिणाम आहेत त्याच्यापासून परावृत्त होण्यासाठी जे काउन्सिलिंग आहे हे सर्व माहिती तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळू शकते. आणि शेवटी मी एवढंच सांगेन की तंबाखू सोडणं कठीण नक्कीच आहे पण अशक्य नक्कीच नाही.
1: जागतिक तंबाखू नकार दिवसानिमित्त डॉक्टर यश प्रसादे, तुम्ही इथे आलात आणि तंबाखू सेवन, त्याचे दुष्परिणाम याविषयी खूप चांगली माहिती आमच्या श्रोत्यांना करून दिलीत, त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद. मी सुद्धा आकाशवाणी रत्नागिरी यांनी मला इथे येऊन बोलायची संधी दिली आणि अत्यंत महत्वाचा टॉपिकबद्दल आपण सर्वांना जनजागृती करण्यात आली, सो त्याबद्दल धन्यवाद.
1: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

0: जागतिक तंबाखू नकार दिन या विषयावरती डॉक्टर यश प्रसादे यांच्याशी पल्लवी गोडसे यांनी केलेली बातचीत आताच आपण ऐकलीत. इंद्रधनुष्य हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोते हो, उन्हाळ्यात घ्यायच्या काळजीविषयी थोडंसं. तहान लागलेली नसली तरीसुद्धा जास्तीत जास्त पाणी प्यावं. हलके सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. बाहेर जाताना गॉगल्स, छत्री किंवा टोपी, बूट, चप्पलचा वापर करण्यात यावा. प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत घ्यावी. उन्हात काम करत असलेल्या व्यक्तींनी टोपी किंवा छत्रीचा वापर करावा. तसंच ओल्या कपड्यांनी डोकं, मान, चेहरा झाकावा. शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होत असल्यास ORS, घरी बनवण्यात आलेली लस्सी, लिंबू पाणी, ताक अशा पेयांचा नियमित वापर करावा. अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम अशी उन्हाचा झटका बसण्याची चिन्ह ओळखावीत आणि चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गुरांना छावणीत ठेवण्यात यावं, तसंच त्यांना पुरेसं पाणी द्यावं. घरं थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर आणि सनशेडचा वापर करावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. पंखे, ओले कपडे यांचा वापर करावा. तसंच थंड पाण्यानं वेळोवेळी स्नान करावं. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. सूर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करावं. पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करावा. बाहेर कामकाज करत असताना मध्ये मध्ये ब्रेक घेऊन नियमित आराम करावा. गरोदर कामगार स्त्रिया आणि आजारी कामगारांची अधिक काळजी घेण्यात यावी. रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरता शेड उभारावेत. जागोजागी पाणपोईची सुविधा करण्यात यावी. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या आणि पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. दुपारी 12 ते 3:30 या कालावधीत उन्हात बाहेर जाण्याचं टाळा.

गडद घट्ट आणि जाड कपडे घालण्याचं टाळावं. बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामं टाळावीत. दुपारी 12 ते 3:30 या कालावधीत बाहेर काम करण्याचं टाळावं. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचं टाळण्यात यावं. तसंच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाकघराची दारं आणि खिडक्या उघडी ठेवावीत.

याच चंदेरी सोनेरी गाण्यांचा आस्वाद घेऊया आकाशवाणीच्या साथीनं. ऐकत रहा 1143 किलो हर्ट्सवर आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम.

0: श्रोते हो तुमच्या आवडत्या आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात
1: दर मंगळवारी बुधवारी गुरुवारी
2: शनिवारी आणि रविवारी
0: शेती पशुसंवर्धन
1: मत्स्य संवर्धन कीर्तन
2: आणि गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद
1: असे विविध रंगी कार्यक्रम आपण ऐकाल
2: संध्याकाळी 7:30
0: तेव्हा जरूर ऐका आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
2: अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर
1: तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वर जगात सर्वत्र

श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती। हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्येगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती।
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे।

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 किलोहर्ट्स
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.
2: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 10 वाजले आहेत.

0: कट्यार काळजात घुसली या चित्रपटातलं शंकर महादेवन आणि आनंदी जोशी यांनी गायलेलं गाणं आताच आपण ऐकलं. मंगेश कंगणे यांच्या या गीताला संगीत दिलं होतं शंकर एहसान लॉय यांनी.
1: हे कस्टमर केअर कुठे? मॅडम
2: बोला.
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
2: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
1: बस
2: बस
1: समजलं.
2: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
0: विभावरी आपटे जोशी यांनी गायलेली कुसुमाग्रज यांची गीतरचना, संगीतकार अजित परब आणि चित्रपट आहे नटसम्राट.

कापूस कोंड्याची गोष्ट या चित्रपटातलं सोनाली दीक्षित यांनी गायलेलं गाणं आपण ऐकूया. इंद्रजित भालेराव यांच्या या गीताला संगीत दिलं आहे शैलेश दानी यांनी.

आपण ऐकूया उर्फी या चित्रपटातलं सिद्धार्थ महादेवन यांनी गायलेलं गाणं. मंगेश कंगणे यांच्या या गीताला संगीत दिलं आहे चिनार महेश यांनी.

या गाण्याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

0: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून इन्फिगो दृष्टी जपणारी माणसं.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम आणि ही आहे आमची पहिली सभा. नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या या कार्यक्रमात भारती वैशंपायन यांचं गायन प्रसारित करत आहोत. आपण ऐकूया त्यांनी गायलेला राग.

भूपाल तोडी, विलंबित खेळाची बंदिश रूपक तालात निबद्ध असून बोल आहेत, नैया उतारो करो पार, तर कैसे रिझाऊ अब मन को हे बोल आहेत द्रुत तीन तालात निबद्ध बंदिशीचे. त्यांना सातसंगत याप्रमाणे, हार्मोनियम साथ के लिए जी एन पोलेकर यांनी, तर तबला साथ विकास पुरंदरे यांची आहे. तेव्हा ऐकूया भारती वैशंपायन यांनी गायलेला राग भूपाल तोडी.

0: भारती वैशंपायन यांनी गायलेला राग भूपाल तोडी आताच आपण ऐकलात. त्यांना साथसंगत याप्रमाणे होती. हार्मोनियम साथ केली होती जी एन पोळेकर यांनी, तर तबला साथ होती विकास पुरंदरे यांची. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: यात सुवर्ण क्षणांचा साक्षीदार आहे रेडिओ.

0: याच चंदेरी सोनेरी गाण्यांचा आस्वाद घेऊया आकाशवाणीच्या साथीनं. ऐकत रहा 1143 kHz वर आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम.
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती. तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो सकाळचे 11 वाजतायत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

पुकार या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि सोनू निगम यांनी गायलेलं गाणं आताच आपण ऐकलं. जावेद अख्तर यांच्या या गीताला संगीत दिलं होतं ए आर रहमान यांनी.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 kHz
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.
2: अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांनी गायलेली समीर यांची गीतरचना, संगीतकार अन्नू मलिक आणि चित्रपट आहे सोल्जर.

0: श्रोते हो, 4 जूनला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात संवाद साधणार आहोत मंजिरी गोखले यांच्याशी आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या हिमालयीन ट्रेक विषयी. संवादिका आहेत पूर्णिमा साठे.
1: रात्रीच्या वेळचं जे आकाश आहे ते जसं मी तिथे बघितलं तसं मी आतापर्यंत कधीच बघितलेलं नाही. अक्षरशः म्हणजे पूर्ण मिट्ट काळोख, कारण तिथे इलेक्ट्रिसिटी नाहीच आहे, त्यामुळे पूर्ण मिट्ट काळोख. आणि एवढ्या उंचीवर आपण गेल्यामुळे जणू काही तारे आपल्या हाताला लागतील इतके लाखो करोडो तारे मी आयुष्यात पहिल्यांदा बघितले. आणि ते अक्षरशः झुमरासारखे आपल्या डोक्यावरती लटकत होते आणि प्रचंड ब्राईट, त्यामुळे हा अनुभव अक्षरशः अविस्मरणीय आहे. आणि ह्याच्यासाठी परत परत जावं असं सुद्धा मला वाटतं की असे अनुभव अशा ठिकाणी गेल्याशिवाय आपल्याला मिळत नाहीत. हा खूपच छान नजारा मला बघायला मिळाला.
0: तेव्हा श्रोते हो, 4 जूनला सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्सवर 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून.
2: श्रोते हो, गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: आशा भोसले यांनी गायलेलं मेहबूब यांचं गाणं आताच आपण ऐकलं. या गाण्याला संगीत दिलं होतं ए आर रहमान यांनी आणि चित्रपट होता रंगीला.
1: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.

गुप या चित्रपटातलं अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांनी गायलेलं गाणं आत्ताच आपण ऐकलं. आनंद बक्षी यांच्या या गीताला संगीत दिलं होतं विजू शहा यांनी. कार्यक्रमात यानंतर

श्रद्धा पंडित आणि सोनू निगम यांनी गायलेली समीर यांची गीतरचना, संगीतकार जतीन ललित आणि चित्रपट आहे संघर्ष.

0: निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर।
1: सादर करते विवेक वानखडे।
2: रेडी या चित्रपटातलं नीरज श्रीधर आणि अमृता काक यांनी गायलेलं गाणं आपण ऐकूया। अमिताभ भट्टाचार्य यांच्या या गीताला संगीत दिलं आहे प्रीतम यांनी।

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
0: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
1: सादर करते विवेक पान.

0: ऐकत रहा सातत्यानं 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर.
1: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
0: 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.

262.47 मीटर अर्थात 143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील.

बहरतो वसंत येतो असा बहरतो चराचराला कवेत घेतो शिडकावा ग्रीष्माच्या दाहावर जलधारा येती धरणीवर वर्षा मगती येते नाचत हिरव्या रानी श्रावण खेळत शरदाचे चांदणे लेऊनी धुक्या सोबती गोड शिरशिरी हेमंती या मार्ग दावितो रविरथ संक्रमणाला निघतो जुने सोडणे नवे रुजविणे जुने सोडणे नवे रुजविणे शिशिरातील सृजनाचे देणे असे निरंतर चक्र ऋतूंचे असे निरंतर चक्र ऋतूंचे युगायुगांचे नाविन्याचे. श्रोते हो, ऋतू म्हणजे फिरणारा काळ. काळाच्या विराट रूपाचं एक पाऊल एक अंश म्हणजे ऋतू. निसर्ग आणि मानव वेगळे नाहीच मुळी हेच आपले पूर्वज सांगत आले. आपण निसर्गापासून दूर चाललो तरी तो आपला पाठपुरावा करतोय. काळाचं पृथ्वीवर पडणारं पाऊल आणि आकाशात पडणारं पाऊल यात सारं ऋतूचक्र सामावलं आहे. या अवकाशात फिरणाऱ्या पृथ्वीची गती आणि सूर्यकिरणांची तीव्रता यामुळे ऋतूचक्र फिरत राहतं.

वनिता मंडळ अंतर्गत उर्मी या सूत्रबद्ध निवेदनासह गीतांच्या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि विद्या गौरीचा नमस्कार. आजच्या उर्मीचा विषय आहे ऋतुगान. दिवसा मागून रात्र अन रात्री मागून दिवस उगवतो, मासांच्या आवर्ताने ऋतुचक्राचा खेळ रंगतो. सुगंधामध्ये मानसदंग, सुगंधामध्ये मानसदंग, ऋतु खेळाला चढतो रंग. वसंत येतो

0: सगळे।
1: ऋग्वेदात ऋतूंचा उल्लेख आहे, वसंत, ग्रीष्म आणि शरदाचा। पण आर्य जसे पूर्वेकडे जाऊ लागले तशी ती संख्या 5 झाली। तैतरीय ब्राह्मण संहितेत मात्र वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर या 6 ऋतूंचा उल्लेख आहे। रामायणात ऋतूंची सुरेख वर्णन आहेत। कवी कालिदासांचं ऋतुसंहार तर या ऋतूंच्या वर्णनाने भारलेलं असंच। कवी नाटककार राजशेखर यांनी काव्य मीमांसा या ग्रंथात ऋतुचित्रण केलं आहे। दंडीच्या काव्यदर्शात ऋतुवर्णनाला खूप महत्व दिलंय। ऋतुवर्णन हा अभिजात काव्याचा भाग होता। मत्स्य पुराणात फक्त वसंतासाठी एक पूर्ण अध्याय आहे। मराठीत खूप नाहीत, पण उत्तरेत पती सोबत नसलेल्या विरही नायिकेच्या भावना व्यक्त करणारी काव्य खूप आहेत। त्यांना बारोमास काव्य म्हणून ओळखतात। मराठीत अमृत राय, नारायण प्रभू, सयाजी, अनाम यांनी अशी बारमास काव्य लिहिली। एवढंच काय हो, श्राद्ध विधीत संवत्सर पक्षाची कल्पना केली आहे। आजकाल वेगवेगळ्या कारणांनी ऋतुचक्रात थोडे बदल जाणवतात, तरी त्यांचा डौल सौंदर्य मानवी मनाला कायमच मोहवीत आलं आहे आणि राहील सुद्धा। अनेक अभिसरणातून, चिंतनातून हळूहळू ऋतूनुसार सण, व्रत, आहार, दिनचर्या ठरत गेली। साहित्यातही या ऋतुचक्राने रूप, रस, गंध आणि मानवी भावनांचे उत्सव साजरे केले। कालचक्र या चराचराला गतिमान ठेवतं तर ऋतुचक्र सृष्टीत वैविध्य आणतं। शिव हा कालचक्राचा देव तर सृष्टीचं संचलन करणारा विष्णू। ऋतुदेवता हे ऋतुचक्र नीट चालावं म्हणून मदत करतात अशी कल्पना आहे। रंग गंधाशिवाय फुल निरस, तशी ऋतुचक्राविना ही सृष्टी निरस। चला तर आज बुडून जाऊ या ऋतुलईमध्ये। ही ऋतू साखळी इतकी स्मूथ असते ना की सहज एकातून दुसरा ऋतू कधी सुरू होतो ते पटकन कळतही नाही। पण ऋतुराज म्हणून आधी येतो तो वसंत।

पाडव्याला वसंताची सुरुवात, सत्ययुगाच्या सुरुवातीचा हा दिवस। फाल्गुनातच लागते वसंताची चाहूल, पण चैत्र या ऋतूचा आत्मा। ऋतूनाम कुसुमा कराहा असं गीतेत श्रीकृष्ण म्हणतात। मुक्तेश्वरांच्या शब्दात, पुष्पधुळी माझी लोळे वसंत, पराग कणांवर वसंत लोळणच घेत असतो। आणि हा मधुमास ऋतुराज वसंत ज्ञानेश्वर माऊलींना कसा दिसतो बघा। जैसे ऋतुपतीचे द्वार, जैसे ऋतुपतीचे द्वार, वनश्री निरंतर वोळगे फळभार।

लावण्येसी। सारी सृष्टी कुणास्तव कुणीतरी काहीतरी करण्याच्या खटपटीत दिसते। पानं फुलं पक्ष्यांचे उत्सुक स्वच्छंद गाणी गाणारे आवाज आपलं कणभर जीवन या विश्वाच्या भव्यतेत एकरूप करण्याचा खटाटोप सुरू असतो नुसता। चैत्रात माघात मोकळी असलेली घरटी हा हा म्हणता हे निसर्ग रहिवासी व्यापून टाकतात। कवी कालिदासांनी या वसंताचं जे वर्णन केलंय त्याचं एक मुक्त भाषांतर आहे का। तरुवर नटले फुलांनी कमल पुष्पे शोभती जली, प्रणयोत्सुक तरुणी सलील सुगंधी वनी, सुखद सांज अन दिवस रमणीय, ऋतु वसंती गमते सर्व सर्व प्रिय, ऋतु वसंती गमते सर्व सर्व प्रिय।

वसंत आनंद आणि ऊर्जा देतो, उत्साह नाविन्य आणि चैतन्य सुद्धा देतो. ऋतुचक्रामधलं पहिलं गोड पाऊल, ऋतुसंगीतातला पहिला गोड स्वर म्हणजे हा वसंत.

झुळझुळ वारे वाहू लागले लाल पालवी तरुवरी, झुळझुळ वारे वाहू लागले लाल पालवी तरुवरी, फळा फुलांनी लवल्या वेली अंबेराई मोहरली. आभाळाचे निळे निळे पण, आभाळाचे निळे निळे पण कुहू कुहू कोकिळा करी, आनंदी आनंद गड्यांनो वसंत आला घरोघरी, वसंत आला घरोघरी. काळे मखमली अंग शुभ्र रेषा पंखावर, काळे मखमली अंग शुभ्र रेषा पंखावर, हले शेपुट सारखी दिसे पाखरू सुंदर. फुटू लागता पहाट चिव चिवे वेड्या परी, फुटू लागता पहाट चिव चिवे वेड्या परी, जसा घुमवितो कान्हा गोड सुरेल वासरी. असे स्वर्गीय गायन कधी नव्हते ऐकले, असे स्वर्गीय गायन कधी नव्हते ऐकले, भेट धाडिली अपूर्व आज वसंत ऋतूने, भेट धाडिली अपूर्व आज वसंत ऋतूने, असं म्हणतात शिरीष पै. या सृष्टीतूनच निसर्ग नादातूनच निर्माण झालेलं संगीत या ऋतू वर्णनात कसं बरं मागे असेल. राग संगीत दिवसभराच्या प्रहरांमध्ये बांधलं तसं अजून पुढे जाऊन ऋतुचक्र समोर ठेवून पण बांधलं गेलं. ऋतू राग संगीत वसंत ऋतूशी जोडलेले राग म्हणजे हिंडोल, बहार आणि राग बसंत. पूर्वी सगळीकडे ऋतूनुसार लोकगीत गायन होईल आणि त्याचा संबंध थेट मनाशी आहे. रागाच्या सुरावटीतून निर्माण होणारा भाव ऋतुवेळाशी निगडीत आहे हे अनुभवता येऊ शकतं. सूर संगीत आणि हा वसंत.

श्रोते हो, ऋतू एकमेकांची शेवटच्या पावलांपर्यंत साथ देतात आणि एकातून दुसऱ्याचं रूप विलोभनीयपणे पुढे येतं. डोळ्यात भरणारे ऋतू आपण अनुभवू शकतो. वसंताच्या शेवटी शेवटी दिसणारा गुलमोहर शिरीष पै यांना कसा दिसतो बघा. हा पाहताना गुलमोहर जवळून वा दुरून झरू लागते आतून एक दुःख सनातन. किती झाडे बहरली, किती उमलली फुले, आता साऱ्याच्या शेवटी याने शस्त्र उपसले. कुणी म्हणतो याजला जणू ज्वाळा जंगलाची, वा वाहत्या जखमेची दिसो कुणा लाली याची. याच्या तांबड्या छायेत डोळे आले तर भरून, याच्या तांबड्या छायेत डोळे आले तर भरून, ऋतू वसंत धरेला आता चालला सोडून, ऋतू वसंत धरेला आता चालला सोडून. श्रोते हो, वसंताचा भर ओसरतो ना ओसरतो तोच ग्रीष्माच्या झळा सुरू होतात. सूर्याच्या आगीत भाजणारा पण अंगावरून रूपाची गंधाची नादाची भरगच्च सौंदर्य आभूषण लेऊनच चैत्र सखा वैशाख आपली चाल आटोपती घेऊ लागतो आणि पहिल्या मेघमंडलाला पाठीवर घेऊन ग्रीष्मातलं ज्येष्ठ पाऊल पडतं. ग्रीष्म पेटला सूर्य तापला ऊन कडक जिकडे तिकडे खूप तापते जमीन तिजवर जागो जागी पडती तडे. गपचिप झाली सर्व पाखरे, गपचिप झाली सर्व पाखरे छाये खाली लपती गुरे. गरम झळांच्या ऐन दुपारी, गरम झळांच्या ऐन दुपारी उन्हात खेळू नका बरे, उन्हात खेळू नका बरे. ग्रीष्माची काहिली वाढती असते. सूर्य रोहिणी नक्षत्रात येतो तो असतो सर्वात उष्ण दिवस आणि यात भात पेरतात म्हणून म्हणतात रोहिणीचा पेरा आणि मोतियाचा तोरा. हा ग्रीष्माचा जाच साऱ्या प्राणी मात्रांना सृष्टीला जाणवत राहतो. चातक व्याकुळ होतात, एकमेकांच्या जीवावर उठणारे प्राणी एकत्र पाणी पिताना दिसतात. 2-2.5 महिन्यांच्या उन्मादक बेसुमार रंगाने नटलेला उष्ण वसंत अंग आक्रसू लागतो. दिवस मोठे वाटू लागतात, अल्लडपणा कमी होऊन प्रौढ होत जाणाऱ्या सृष्टीचं दर्शन घडू लागतं ते ह्या ग्रीष्मकाळात. रंगाच्या छटा बदलतात, पंचमहाभूतांचं वर्तन हळूहळू बदलू लागतं. तानसेनानी दीपक रागाचे सूर छेडले तेव्हा त्यांच्या सर्वांगाचा दाह होऊ लागला आणि नंतर त्यांच्या मुलीने आळवलेल्या मेघमल्हाराने त्यांना न्हाऊ घातलं. या गोष्टीतल्या खरेखोटेपणात न जाता त्या ऋतूच्या निरीक्षणात मात्र ते अगदी तंतोतंत वाटतं. विविध ग्रंथात दीपक राग कधी पूर्वी तर कधी बिलावल तर कधी खमाज थाटात मांडलाय. रात्रीच्या दुसऱ्या प्रहरातला हा राग असला ना तरी ग्रीष्म काळातला हा ऋतुराग. अनेक मतभिन्नतेमुळे दीपक राग जुना आणि इतर रागांच्या तुलनेत थोडा दुर्लक्षित राहिलेला आहे.

ग्रीष्माचा खरा रंग म्हणजे सोनेरी पिवळा, प्रखर सूर्याचा रंग, उष्णता थकवा या भावना प्रबळ असतात. मानवी प्रेम दुःख आणि जीवन ऋतुरंगाशी आणि ऋतुनादाशी जोडलेलं आहे. चराचरावर कुटुंब वत्सलतेची छाया असते. भाजलेल्या शेतात पडलेली बीज सरींची वाट पाहत बसतात. ज्येष्ठात आकाशात दिसणाऱ्या शुभ्र मेघमाला आता विचार बदलणार आहेत अशीच चिन्ह दिसू लागतात. ज्येष्ठ पौर्णिमा झाली की ग्रीष्म वर्षा ऋतूशी हात मिळवणी करू पाहतो. वारा वेग बदलतो, सुकी पानं भरभर गळू लागतात, वाऱ्यासोबत नाचू लागतात. वसंतातली ती पालवी पिकून गळते, नवीन ऋतूच्या स्वागताची तयारी करते. प्रत्येक झाडाचं पण ना काहीतरी ऋतूंशी नातं असावं. वसंतात ओकबोक असलेलं ते चिंचेचं झाड ज्येष्ठात नवी पालवी घेऊन शेंड्या शेंड्यांवर पानफुलांचे गुच्छ मिरवू लागतं. ज्येष्ठात चातकाला लागलेली तहान शमवण्याची चिन्ह हा आषाढ दाखवतो. ग्रीष्माच्या काहिलीनंतर आषाढात आलेल्या पहिल्या सरी मातीचा अलौकिक गंध असं म्हणतात पसरवून देतात. आता बघता बघता आषाढ मेघ आकाश व्यापून टाकतात, उन्ह पळून जातात. अति मुसळधार पावसाने हाताच्या अंतरावर पण काही दिसेन असं होतं. काळे मेघ मोकळे होऊन वाहू लागतात. झाड वेली हिरव्या रंगात न्हाऊ लागतात. प्रत्येक थेंबाला मातीची आस लागते. आता हा सरता आषाढ श्रावण साखळीला अवतान ठेवून हरवून जातो. राजाप्रमाणे ढगांच्या आगमनाचं कवी कालिदास वर्णन करतात. पाण्याने भरलेले ढग म्हणजे मस्ती करणारे हत्ती, आकाशात लखलखणारी वीज म्हणजे राजाची ध्वजा, ढगांचा गडगडाट म्हणजे नगारा, आणि असं हे वर्षा ऋतूचं राजासारखं आगमन. वर्षावाने सृष्टी शांत झाली आहे. उन्हाच्या काहिलीवर पावसाचा उतारा निसर्गाला नवसंजीवनी देतोय. हिरवगार सगळीकडे, श्रावण सर म्हणजे आनंदाचा झोका जणू. हुरहुर लावणारा, जीवांना शांतवणारा, तुषारततेला न्हाऊ घालणारा, धुंद सुगंधी आनंदी विभोर असं रूप निसर्गाला देणारा वर्षा ऋतू. नित्य नूतन दरवर्षी हवा हवासा तुम्हा आम्हा साऱ्यांनाच. हा ऋतू कधी कविता होतो, शेकडो गीतांना जन्म देतो. श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे असा कधी तर कधी ग्रेसच्या कवितांमध्ये पाऊस दुःखाचे मंद स्वर घेऊन येतो. शेकडो रचना बंदिशी गीत या ऋतूला बांधू पाहतात. तितका तितका तो भव्य दिव्य होत जातो, सतत सतत आवडत राहतो. मृदगंधाचा अंश तना मनात भरून टाकतो. बारोमास काव्य मान्सूनच्या वैभवाचं विस्मयकारी सौंदर्याचं अतिशय प्रभावी वर्णन करतात. बघा ह, वर्षा ऋतू आला साजणी, होते जाचणी वेगी घना नील आणी. कनकांगी केतकी मालती, कनकांगी केतकी मालती, बहुशोभती माझी पुरवी सिराणी. होत असे घन गर्जन, मन तर्जन झाले अति दिन वाणी, साहवेना काम सायका. नारायण प्रभू कृत हा बारोमास काव्यातला अंश. तर अज्ञात कवी म्हणतात, वारे सुटले मेघ उसळले गडगडती ते आभाळी, वीज कडकडे लखलख करुनी सरसर सर वर्षा आली. सुटे मातीचा वास चहूकडे, सुटे मातीचा वास चहूकडे, हिरवे हिरवे गार दिसे, कागद होड्या सोडा याची पावसात किती मौज असे, कागद होड्या सोडा याची पावसात किती मौज असे. श्रोते हो, मी आधी म्हटलं ना, हातात हात घालून शेवटी एकमेकांमध्ये मिसळत ही ऋतूंची पावलं पुढे पडतात, आपली आपली पदचिन्ह उमटवतात. आषाढापासून भाद्रपद सरता सरता म्हणजे ग्रीष्माचा शेवट आणि वर्षाची सुरुवात, आणि अश्विन मासाची सुरुवात म्हणजे ही श्रावण साखळी.

0: पुराणांमध्ये श्रावणातल्या सूर्याला पण पर्जन्य म्हटलंय. धुंद कुंद वातावरणात उन्हाळ्याकडून हिवाळ्याकडे जाण्याचा मधला दुवा म्हणजे हा वर्षा ऋतू मागच्या पुढच्या महिन्यांना बाहूत सामावून घेतो. कसा तो बघा हा. श्रावण म्हणजे हिरवे पण जे जे बीज अवनीच्या पोटी त्याची सुंदर हिरवी रुजवण. खडकही होती हिरवेगार, खडकही होती हिरवेगार, शेवाळांची लेऊन शाल, चमचम करती संध्याकाळी काजव्यांच्या अगणित ओळी. फुलापानाच्या देठातून श्रावण हसतो पोटातून, श्रावण हसतो पोटातून. भाद्रपद अश्विनात स्वतःला गुंफून घेतो. पावसाच्या माऱ्याने हैराण निसर्गाला हळुवार कुरवाळणारा भाद्रपद. भाद्रपदात खास जाईजुईचे सुगंध दरवळू लागतात. मृदगंध पण टिकून राहतो, वाहून जात नाही, पण वसंतासारखा दरवळ मात्र नसतो. पारिजाताचा मंद सुगंध दरवळत असतो. खरं सांगू का, सगळ्या ऋतूंमधलं थोडं थोडं या भाद्रपदात दिसतं. वसंताची फुलं, ज्येष्ठाची फळं, श्रावणाचा हिरवा रंग, अश्विनातलं खुलं वातावरण, लक्ष्मीच्या पावलांची हेमंती गार वाऱ्याची झुळूक, शिशिरातली थोडी थंडी आणि श्रावणातल्या गारव्यात कोवळ्या उन्हाची ऊब. भादव्यातली माळरानं आठवून पहा, बघा किती किती परिचय रंगाने फुलून भरून गेलेली असतात. अगदी सुतारानीत असलेल्या फळीच्या पोटातून सुद्धा फुल उगवतं. नेचे तर बहारदार असतात. ओली पाने ओली फुले, ओला सुगंध दरवळतो. ओली पाने ओली फुले, ओला सुगंध दरवळतो. ओले मन ओले तन, ओले सूर आळवतो. ओले मन ओले तन, ओले सूर आळवतो. त्याच्या येण्याने सृष्टी फेर धरू लागते आणि त्या फेरात आठवतो तो फक्त मल्हार. वर्षा ऋतूचा हा काळ मॉन्सून रिदम, ग्रीष्माच्या काहिलीवरचा उतारा म्हणून आलेला. खुळ्या खुळ्या हे पावसा किती भिजविसी मला, खुळ्या खुळ्या हे पावसा किती भिजविसी मला, नाही नाही म्हणताना मी ही कवळिले तुला, नाही नाही म्हणताना मी ही कवळिले तुला. कसा वाहे गारवारा, कसा वाहे गारवारा अंग सारे थर थरे, कसा वाहे गारवारा अंग सारे थर थरे, त्यात तुझा अनावर वर तुनी हात फिरे. कुठे जाऊ धाऊ कुठे, कुठे जाऊ धाऊ कुठे, आता पुरती भिजले. कुठे जाऊ धाऊ कुठे, आता पुरती भिजले. धुंद धारांच्या छतात बाई अखेरी लपले, धुंद धारांच्या छतात बाई अखेरी लपले. खुळ्या खुळ्या हे पावसा किती भिजविसी मला, नाही नाही म्हणताना मी ही कवळिले तुला, नाही नाही म्हणताना मी ही कवळिले तुला.
1: किती भिजविसी मला.
0: अभिजन संगीतात ऋतुकालानुसार ह्या काळात आपल्या पूर्वसुरींनी मल्हाराच्या माध्यमाने या ऋतूला बांधून ठेवलं. काफी थाटातला रात्रीचा राग ऋतुकालीन, भूपाली बिभास देस जय जयवंती या ऋतूत गायले जातात, पण मल्हारची सर त्यांना येत नाही. अंधारून आलेल्या कुंद हवेत अचानक वीज चमकावी या वातावरणात एकरूप होणारा रागाधिराज मल्हार, मलहरण करणारा.

श्रोते हो, तृप्ती देणारा पर्जन्य काळ संपू लागतो तसं त्याला निरोप देणं पण जड जातं बरं, कसं ते बघा. नको नको रे पावसा पुन्हा पुन्हा आठवूस, नको नको रे पावसा पुन्हा पुन्हा आठवूस, डोळे तुडुंब पाण्याने माझे भराया लावूस. आली निरोपाची वेळ, आली निरोपाची वेळ, जीव झाला का सावीस, पुन्हा पुन्हा आठवते कुठे कुठे भेटलास, पुन्हा पुन्हा आठवते कुठे कुठे भेटलास, असं म्हणतात शिरीषबाई. बघता बघता अश्विन येतो, भाद्रपदाचा हात वर्षेचा साज हळूच उतरवतो.

कवी कालिदास या शरदाला नववधूची उपमा देतात. हा ऋतू एका रूपवती नायिकेसारखा, विकसित कमळासारखं असं त्या ऋतूचं मुख असलेला. शरद येई येन मेघ पळाले गुबगुबीत जणू पळतीसे, कुरणे हिरवी गार चहूकडे हिरवे हिरवे मळे तसे. हिरवी झाडे हिरवी शेते तुडुंब भरले तळे निळे, चांदण्यात अनबा गडण्याची हौस सारखी मनी उसळे, हौस सारखी मनी उसळे. सौंदर्याचा ऋतू असा हा शरद. शरदाचा प्रकाश काही वेगळाच असतो. सोनेरी अश्विन आणि संध्या रंजित कार्तिक. अश्विन म्हणजे पूर्ततेचा महिना. अश्विनातला सणांचा राजा दसरा झेंडूंमधून हसतो. अश्विन महिन्यात जातो जातो म्हणून हुलकावणी देणारे ढग कार्तिकातही अधूनमधून येतात. शिरीषपै म्हणतात, गुढ पटल पांढरे दाटे झाडांच्या भोवती, गुढ पटल पांढरे दाटे झाडांच्या भोवती, मग्न होऊन स्वतात झाली अबोल पुरती. प्रतिक्षणी स्तब्धपण त्यांचे वाढत चालले, प्रतिक्षणी स्तब्धपण त्यांचे वाढत चालले. कळे वाजाया लागली आता थंडीची पाऊले, कळे वाजाया लागली आता थंडीची पाऊले. श्रोते हो, भारतासारख्या उष्ण देशात ऋतू वेगळे असले ना तरी त्यांचं एकात एक मिसळणं नीट कळतं. प्रणयाचा हंगाम संपत आल्यामुळे फुलपाखरांचा वेग मंदावतो, कीटकांची तर वेगळीच लगबग सुरू असते. जन्माचा देखावा पण कधी करुण असतो नाही. खूप कीटकांच्या माद्या अंडी घालून मरून जातात. या शारदीय निसर्ग शोभेला संगीताने अजून खुलवतो तो राग श्री, केदार आणि मालकोस.

हेमंताचे दिवस पातले भरे हुडहुडी अंगात, शेतकऱ्याची गोफण फिरते गरगर भरल्या शेतात, हवे हवेसे ऊन वाटते अंगणात आजी बसते, शेकोटीच्या भवती रात्री गप्पांना भरती येते। कार्तिक मार्गशीर्षाची ग्वाही देऊन जातो, पौषाची चाहूल ठेवतो, शेतकऱ्यांना संपन्न करणारा असा हा मनोहर हेमंत ऋतू। आरोग्य कमावून ठेवण्याचा हा काळ। हेमंताच्या पहिल्या मासाला श्रीकृष्ण म्हणतात मासाना मार्गशीर्षोहम। मोहकपणे दिवस लहान लहान होत जातात। शिरीषपै म्हणतात रात केवढी शीतल, चांद शीतल त्याहून, रस रुपेरी चालला पानांवर ती गोठून, कसा वारा ही गोठला आणि झाडे गारठली, गारव्याच्या डोहामध्ये रात खोलात चालली, गारव्याच्या डोहामध्ये रात खोलात चालली। हेमंतातला मार्गशीर्ष पारध करण्याचा महिना। जीवनाचा भीषण उन्माद असतो निसर्गात, क्षुधेने चेतलेले जीव एकमेकांवर तुटून पडतात। रात्रीच्या आकाशातली ती तेजोमय शांतता आणि पृथ्वीवर जीवनाच्या आसक्तीला नियतीला शरण जाणं, आणि मग एके दिवशी मोठे दिवस होण्याची निशाणी दाखवत हेमंतात पाऊस येतो। या हेमंताला रामायणात इष्ट ऋतू म्हणून गौरवलाय। या ऋतूत गायला जाणारा राग म्हणजे मालकंस। रात्रीच्या तिसऱ्या प्रहरात हा राग हेमंतात अजूनच खुलतो। हा रागच या हेमंताचं स्वरूप धारण करतो। उत्तर रात्रीचा मालकंस ऐकून दुःखना आनंदही, दुःखना आनंदही, अंतना आरंभही, नाव आहे चाललेली कालही अन आजही, नाव आहे चाललेली कालही अन आजही, या आरती प्रभूंच्या ओळी आठवतातच। मालकंस भारतीय संगीतातला एक भारदस्त शारदीय राग।

उदासवाणा शिशिर ऋतुये, उदासवाणा शिशिर ऋतुये, पाने पिवळी पडतात, सोसाट्याच्या वाऱ्या संगे झर झर झर झर गळतात, झडून पाने झाडे सारी केविलवाणी दिसतात, झडून पाने झाडे सारी केविलवाणी दिसतात, दिसे त्यांच्या बुंध्यापाशी पिकल्या पानांची रास, पिकल्या पानांची रास। कडाक्याच्या थंडीने गारठलेली सृष्टी जुनं सोडून नवीनाची आस धरते ती याच शिशिर ऋतूत। शिरीष पै यांनी या ऋतूतल्या पानगळीबद्दल हृदय लिहिलंय, ऐका हं। वारा येताच भरारा फांदी गदगद हालली, वारा येताच भरारा फांदी गदगद हालली, सुकलेली जीर्ण पाने भरा भरा खाली आली, वारा येताच भरारा फांदी गदगद हालली, सुकलेली जीर्ण पाने भरा भरा खाली आली, धावली तर पानांमागे, धावली तर पानांमागे फुल पाखरे भ्रमात, धावली तर पानांमागे फुल पाखरे भ्रमात, आणि झाली कासावीस, आणि झाली कासावीस, एका धुळीच्या लोटात, एका धुळीच्या लोटात। नाविन्य दाखवत जुन्याची होळी करून त्यांचं पूजन करणारा, वसंताची चाहूल देणारा, ऋतुचक्राचा नवा फेरा सुरू करायला आतूर असा हा शिशिर। पुढे येणाऱ्या वसंतोत्सवाची पार्श्वभूमी उभी करतो हा शिशिर। अत्यंत शोक आणि अत्यंत प्रणय हे या फाल्गुनाचं वैशिष्ट्य, आणि अचानक दिसणारी पळसाची भगवी फुलं मन अगदी मोहून टाकतात। आशेचं तांबडच जणू मन वसंताकडे धावू लागतं। या शिशिर ऋतूबद्दल वारा कांत काय म्हणतात बघा। हलके हलके हसते गळते तरुचे पानन पान, बाई तरुचे पानन पान, पान झडीत या ऐकून घ्या ग शिशिर ऋतूचे गान। आणि याच कवितेत ते शेवटी म्हणतात, फुले जळाली पाने गळली, फळात जरी रसधार गोठली, सर्व सृष्टी जरी हिमे करपली, पिवळ्या पानांच्या मनी फुलते वसंत स्वप्न महान, पान झडीत या ऐकून घ्या ग शिशिर ऋतूचे गान। महन मंगला परम सुंदरा हे शिव गंगाधरा, सदय होऊनी या भूमीवर आज शिवालय करा, या कुसुमाग्रजांच्या ओळी भैरवाची आठवण करून देणाऱ्या। या शिशिराचा धीर गंभीरपणा व्यक्त होतो तो तशाच धीर गंभीर भैरव रागातून, भैरव थाटातून उत्पन्न होणारे राग या शिशिरात गायले जातात।

ऋतुचक्रातलं शेवटचं पाऊल शिशिराचं, पण पुढच्या पाऊली वसंत पुन्हा येतो. नवी ध्येय, नव्या आकांक्षा, उत्साह घेऊन नको असलेल्या साऱ्याला दूर फेकून देतो. अंगोपांगी जे जे दुःख ते कचरा समजून टाकून द्यावं, सोडून द्यावं, मग पुन्हा नवा बहर, नवी पालवी यायला व्हावं तयार मनापासून. सहा ऋतूंचे चाक फिरत असे शिशिर ऋतू ही जाईल हा, वसंत सांगे मीही येतो, वसंत सांगे मीही येतो, हळूच मागो माग पहा, हळूच मागो माग पहा. ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊ न गेला, माहीत जरी तो होता येऊ न गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, या ऋतूंमध्ये बांधलेले आपण सारेच चराचराला, निसर्गाला, या सृष्टीला शरण जाऊया, आणि या शरणागतीतूनच बहरेल आनंदाचं शेत. श्रोते हो, आपण ऐकत होतात कार्यक्रम उर्मी. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादर करत्या निलिमा पटवर्धन. आजचा आमचा कार्यक्रम कसा वाटला त्याबद्दल अवश्य कळवा prasaran.pune@gmail.com या आमच्या मेल आयडी वरती. आजच्या कार्यक्रमातून मी विद्यागौरी निरोप घेते. नमस्कार.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. यानंतर पुढील कार्यक्रम प्रसारित करत आहोत निरंतर स्वरलहरी.

सादर करत आहोत आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त निरंतर स्वरलहरी हा विशेष कार्यक्रम. आजच्या या कार्यक्रमात ऐकूयात आकाशवाणी आणि शेती. निवेदन गोपाल ठाकूर आणि अनिता देव. निर्मिती सहाय्य गोपाल ठाकूर यांचं. सादरकर्ते आहेत योगीराज बच्चे. ही आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती आहे.

0: चकलांबा येथील प्रगतिशील शेतकरी संजय सानप आपल्या शब्दात शेतीविषयी आपले अनुभव सांगताना म्हणतात,
1: नमस्कार, सोशल मीडिया आणि किसानवाणी यातला आपण फरक जाणूया काय होतंय. आता मी पण बऱ्याच वेळेस इथं मुलाखती दिल्या, तर जसं तळागाळातल्या शेतकऱ्यापर्यंत म्हणजे जसं स्मार्ट मोबाईल काहींकडे आहेत काहींकडे नाहीत, म्हणजे जसं किसानवाणी कार्यक्रम असला मुद्दा म्हणून वेळ देऊन शेतकरी ते ऐकतात, त्या गोष्टीला ते इम्पॉर्टन्स आहे. पण आता मोबाईल कसं जनरल झालेलं आहे, काही पण बघत राहतात समजा त्याच्यावर, पण त्याचा तेवढा सिरियसनेस नसतो. आणि ह्या मुलाखतीचा फायदा काय होतो याच्यामध्ये, समजा आज बदलतं वातावरण असेल, ग्लोबल वॉर्मिंग असेल, कुठल्या शासकीय योजना असतील किंवा वेगवेगळ्या नवीन नवीन पिकांची माहिती असेल, समजा जसं फळबागेंची माहिती असेल, आंबा असेल, डाळिंब असेल, याच्यावर येणारे समजा कीड रोग नियंत्रण कसं करायचं, असं वेगवेगळे तज्ज्ञ कृषी अधिकारी असतील, मार्गदर्शक असतील, प्रत्येक म्हणजे विभागाचे प्रमुख असतील, ज्या काही नवीन नवीन योजनांची माहिती देतात किसानवाणी या कार्यक्रमातून. जसं बीड किसानवाणी कार्यक्रम जसं बरेच जण ऐकतात, आता माझ्या पण 2-3 वेळेस मुलाखती झाल्यानं मला बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येतात, त्याच्यामुळे मी बऱ्याच शेतकऱ्यांशी जुडलो आणि त्यांना काय येणाऱ्या अडचणी आहेत त्या पण मी समजून सांगितलं की बा कसं केलं पाहिजे, काय अडचणी आहेत. आणि त्यांच्या शेतावरती गेल्यावर मला पण काही शिकायला भेटलं, कारण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आहे ना काहीतरी नवीन शिकायला भेटतं. हे कधी झालं, किसानवाणीच्या माध्यमातून. जर समजा आता तुम्ही विक्री व्यवस्थापन असेल, विक्री व्यवस्थापनासाठी मागे मी काही मुलाखती सांगितलं होतं कशा पद्धतीनं काय केलं पाहिजे आंबा आणि डाळिंब या पिकासाठी, तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना फायदा झाला. ते शेतकरी अजून पण फोन करतात कधी कधी की सर डाळिंबाचे रेट कसे राहतील, म्हणजे काय परिस्थिती आहे या पिकाबद्दल, आंब्याची काय परिस्थिती आहे, जसं कलिंगड असेल त्याच्यानंतर खरबूज असेल. म्हणजे हे कार्यक्रम याचा फायदा एक आहे की माणूस काय करतं की बाबा आज संध्याकाळी 7:30 वाजता आहे तर हे लक्षात ठेवतं आणि याचा फायदा 100% आहे. दुसरी गोष्ट, ह्या कार्यक्रमातून काही शेतकऱ्यांचे मी अनुभव असे पाहिलेत की त्यांनी हा कार्यक्रम ज्यावेळेस ऐकतात त्यावेळेस त्यांना काहीतरी याच्यातले मुद्दे आवडल्यामुळे नवीन प्रेरणा भेटली, त्याच्यात नवीन प्रेरणा भेटून उत्साह निर्माण होऊन त्यांनी पण काही समजा फळबाग लागवडी केल्यात, त्यांना त्याच्यातून म्हणजे फायदा झाला. म्हणजे अशा भरपूर काही गोष्टी आहेत ज्या की किसानवाणी कार्यक्रमामार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात, त्याचे आम्हाला फोन येतात समजा, असे भरपूर काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. शासकीय योजनांचं पण जसं फळबाग लागवडीचं आहे, जसं नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आहे, ती शासनाने माग एक मुलाखतीमध्ये होतं की बाबा फळबाग लागवड कराय का. आता बरेचसे गाव आता ह्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमध्ये आलेले आहेत आपले बीड जिल्ह्यातले. हे काय होतं, जर हे माहितीच नसतं झालं शेतकऱ्यांना तर त्यांनी ते पुढं पाऊल उचललं नसतं, चला फळबाग लावू, पारंपरिक शेती करत राहिले असते. जसं समजा आता कृषीच झालं, समजा पशुसंवर्धन विभाग असतील त्यांचे पण बऱ्याच वेळेस मी स्वतः ऐकतो मुलाखती त्यांच्या, काही जे डॉक्टर्स असतात त्यांच्या मुलाखती येतात, काही नवीन योजना जसं आता शेळी पालनची आली किंवा दुग्ध व्यवसाय संदर्भात ज्या योजना असतात त्या ऐकल्यानंतर शेतकऱ्याला निश्चितच फायदा होतो. असं आपण म्हणू शकत नाही की सगळं शासनानेच सांगितलंय आणि ते शेतकऱ्यांना पोहोचन, म्हणजे प्रत्येकाचे माध्यम वेगवेगळे आहेत. तर किसानवाणी कार्यक्रमामार्फत बरंचसं माहीत होतं, खाली शेतकऱ्यांपर्यंत त्या गोष्टी जातात आणि मी बरेचसे शेतकरी पाहिलेत. तुमचा त्या दिवशी कार्यक्रम ऐकला म्हणून मी अमुक फवारणी केली आणि तेलाचा डाग थांबला, किंवा कुणी सांगतं की बाबा तुम्ही त्या दिवशी सांगितलं होतं की असा असे रेट राहतील, थोडं व्यवस्थित नियोजन, तर त्याचे ते फायदे शेतकऱ्यांना झाले. मग असं समजा मी प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकलो नसतो वैयक्तिकरित्या, हे म्हणजे मुलाखत दिल्यामुळे ते शेतकऱ्यांना फायदा झाला, ते शेतकरी जोडल्या गेले आणि याचा फायदाच आहे किसानवाणी कार्यक्रमाचा.
0: मुक्काम पोस्ट उदंड वडगाव तालुका बीड येथील प्रगतिशील शेतकरी दत्ता जाधव आपल्या शब्दात शेती विषयक सांगतात,
2: किसानवाणी जो कार्यक्रम राहतो नेहमीचाच, त्या किसानवाणीमध्ये नेहमीच शेतकऱ्यापर्यंत कसं किसानवाणी पोहोचल, किसानवाणीमधले जे काय बारकावे असतील शेतीमधले, सततपैकी आपले चांडक साहेब तर नेहमी असतातच समजा आकाशवाणीवरती, कारण शेती करणं खूप अवघड झाले. पूर्वीची शेती आणि आताची शेती, आताची शेती करणं म्हणजे अगदी बारकावे बघून शेती केली तर शेती परवडते असा माझा अनुभव आहे, कारण त्याच्यामुळे हवामानाचा बदल, ह्या हवामानाच्या बदलाच्या सामन्यात आपल्या शेतकऱ्यांना त्यात खेळावं लागतंय, आणि जर तो खेळला थोडंफार तर त्यात

0: कधी पण तो खेळ मोडतो पण कधी सक्सेस पण होतो, हे पण आजच्या परिस्थिती आहे. तर किसान वाणी कार्यक्रमामध्ये जो करपर्यंत मेसेज पोहोचतोय बीड आकाशवाणीचं, एक कौतुक करावं लागेल सगळ्या शेतकऱ्यांना एकत्रित आणून त्यांचा विचार मांडतात. आणि विशेष म्हणजे जे काही डॉक्टर तज्ज्ञ असतील, त्यांची जी मुलाखती असतील किंवा जी काही गोष्टी असतील ते शेतकऱ्यापर्यंत तिथं पोहोचायचं काम करतात, हे सर्वप्रथम किसानवाणीचे अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो. कारण शेतकरी हा पहिला, आता झाले मोबाईल, आता सर्व काही सुविधा झाल्या, पण पूर्वीपासून किसानवाणी जो कार्यक्रम आहे तो आपण नेहमी ऐकतो आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला बरंचसं काही शेतकऱ्यांना घेता येते, आपण त्याचा अवलंब करतोय. आता बऱ्याच ठिकाणी मला वाटतं किसानवाणीमध्ये आमची मुलाखत ठेवतात, खरबूज लागवड, टरबूज लागवड तंत्रज्ञान त्या बाबतीमध्ये मला वाटतं ज्या त्या वेळेला ते मुलाखत देतात, ज्या वेळेला जे योग्य लागवड असेल त्यावेळेला, तर त्यात खरबूज मधले जी काय बारकावेत ती तंतोतंत जवळपास खरबूज मध्ये 22 वर्षापासूनचा माझा अनुभव आहे आणि हा अनुभव इथे येऊन शेअर करतो आणि इतर शेतकऱ्यांना तो तिथून किसानवाणीच्या माध्यमातून तो तिथं मेसेज जातो. मग बऱ्याच शेतकऱ्यांचा फोन येतो की तुमची आज मुलाखत झाली, त्याच्यामध्ये काही जे राहिलेले काही बारकावे असतील ते लोक फोन करून विचारतात. कारण किसानवाणीमध्ये सगळे बोलणार त्या बाबतीमध्ये, पण जी खरबूज पिकामध्ये उत्पादन आपण जे घेतो ते आता भाजीपाल्यामध्ये बघा, आपण आज जर बघितलं मार्केटमध्ये तर भाजीपाल्याचा शेतकरी आहे त्याला आजची परिस्थिती अशी आहे की ते पूर्णपणे नुकसान येते. आज भाजीपाला कुठलाच भाव नाहीये, भाजीपाला काढणं सोपं पीक राहिलेलं नाहीये, पहिल्यासारखं नाहीये. टरबूज बी खवायचं आणि गाव घेऊन टरबूज यायचं, आता येते का? त्याला पेपर लागतंय, त्याला प्रोटेक्शन कव्हर लागतंय, त्याला ड्रिप मधलं लागतंय, फवारणी लागतात, सगळं काय लागतंय. मग हे सगळं करायला आज 4 पट भाव झाले, वॉटर सोल्युबल असेल, कीटकनाशक असेल, बुरशीनाशक असेल, 3 पट 4 पट भाव झालेत. त्या तुलनेत पण रेट आज तेच आहेत. म्हणजे शेतकऱ्याला जे मोबदला मिळायचा आहे त्या पटीत शेतकऱ्याला मोबदला मिळत नाहीये, ज्या पटीत खर्च वाढलाय. आता मजुराच्या बाबतीत तर सगळ्यालाच माहिती आहे, कारण सगळ्याचा अनुभव बाकीच्या शेतकऱ्यांना जास्त मजुराचा अनुभव आहे आणि त्याच्यामध्ये मला वाटतं सर्वेदार लोकांना तर जास्त अनुभव आहे जी बाहेरून शेती करतात. मला वाटतं जे आम्ही फील्डवर काम करतो शेतकरी त्याच्यापेक्षा जी नोकरदार वर्ग आहेत ज्यांना शेती करून घ्यायची ते तर मी म्हणतो मला असं वाटेल की तो म्हणेन 10,000 रुपये कर लीजवर घे बाबा जमीन, पण तूच कर असं मला वाटतं. बरं का? म्हणजे ही इतकी परिस्थिती मजुराची अवघड झाली आहे. राहिलं शिल्लक काय? भुसकट सुद्धा शिल्लक राहत नाही सोयाबीनचं. खरी परिस्थितीचा विचार केला तर जर आपण आधुनिकचा अवलंब केला, अवलंब करून त्याचे बारकावे जर बघितले, खरं बाजरीचं पीक मार्चच्या नंतर घेणं योग्य म्हणलं तर ना, तिथून पुढे सुद्धा नैसर्गिक आपत्ती खूप मोठी आहे. चक्रीवादळ येत आहे, गारपीट येते, बाजरी लोळतीये, पडतीये, गारपीटीने झोपून जाते. म्हणजे शेतकऱ्यांनी प्रत्येक गोष्टीवर सामना करतोय. मागच्या वर्षी कसं बरेच मध्ये शेतकरी की सोयाबीन काढलं की राजमा पेरायचे. आता आपल्याकडे राजम्याचं बऱ्यापैकी पीक आलेलं आहे, तर राजम्यामध्ये यावर्षी शेतकऱ्यांनी ज्यांनी गडबड करून राजमा पेरला त्यांना चांगल्यापैकी राजमाचे पैसे मिळाले. ज्यांनी नंतर राजमा पेरला ते पूर्ण शेतकरी आमच्या घाटावरचे, म्हणजे वरी जर बघितलं घाट परिसरवरचा आमचा, पूर्ण शेतकऱ्यांचं राजम्यामध्ये नुकसान झालं, म्हणजे खर्च पण निघाला नाहीये, पाणी मात्र संपलं. अलीकडे काय झालं की रात्रभर लाईट, दिवसभर लाईट, सोलार पंप, जेवढा पाण्याचा उपसा केला की त्या पाण्याचे पैसे पण शेतकऱ्याला मिळायला तयार नाहीत असं माझं मत आहे. आता संपले पाणी, म्हणजे ही जी काही गोष्टी जी कोणत्या टायमाला कोणतं पीक, आता बटाटा, राजमा, गहू हे जी पीक आहेत हे थंडीतलेच पीक आहेत. आता आपण त्याच्यावर सामना करतोय, निसर्गाशी आपण खेळतोय, ह्या पिकात नाही वा कधी पण जमतंय असं नाहीये, पण त्यासाठी खर्च वाढतो, यायला येईल पण खूप खर्च वाढतोय, नाही ती विनाकारण रासायनिक फोन बनतायत असं गोष्ट देत आहे.
1: आकाशवाणी बीड केंद्रामध्ये कार्यरत असताना कृषी क्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं प्रगती केली याविषयी मुक्काम पोस्ट वडवाडी येथील प्रगतशील शेतकरी अभिमान अवचार आपल्या शब्दात सांगतात.
2: माझी सुरुवात ही आकाशवाणीपासूनच झाली. बीडमध्ये आम्ही आत्मा या यंत्रणेकडून कृषी सल्ला आणि माहिती केंद्र याची सुरुवात आम्ही केली आणि मग योगायोगानं 7 च्या शेवटला आणि 8 च्या सुरुवातीला आकाशवाणीवरती उद्घोषक म्हणून किसानवाणीसाठी जाहिरात पाहिली. आम्ही फॉर्म वगैरे भरला आणि आलो, त्याच्यानंतर लेखी परीक्षाचं झालं, लिस्ट वगैरे लागली, त्याच्यात नाव आलं, इंटरव्ह्यूला बोलवलं, पहिल्याच वेळेस आकाशवाणीत प्रवेश केलेला होता. त्याच्या अगोदर फक्त आपण ऐकून होतो. ग्रामीण भागात आपल्याला लोक म्हणतात की काय कुठलं आकाशवाणी केंद्र सांगितलंस काय. मध्ये गेल्याच नंतर इंटरव्ह्यूला आम्ही स्टुडिओ मध्ये गेलो, स्टुडिओ पाहायची पहिलीच वेळ. गेल्याच नंतर बसलो की ते म्हणले सर नमस्कार, ठीक आहे म्हणले तुम्हाला आकाशवाणी विषयी काय माहिती. आता कशाचं काहीच माहिती नव्हतं, आपलं सांगितलं नाही आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकतो येते. बर, मग म्हणले तुम्हाला किसानवाणीसाठी उद्घोषक म्हणून आम्ही का घ्यावं याच्याविषयी 1-2 मिनिट सांगा. आता 2 मिनिट काय व्यवसाय असतो झाला आमचा सुरू, त्याच्यामुळे जे सांगत सुटलो की शेतकऱ्यांसोबत कशी नाळ आमची जोड आमच्या अनुभवच कथन केले, ते सगळं ऐकतच होत. मला लय क्रॉस प्रश्न काही विचारलेच नाहीत. 2007 पासून आम्ही जवळपास, मी 2022-23 पर्यंत आकाशवाणी सोबत काम केलं. 6 महिन्यामध्ये मी कृषी विभागामध्ये पुन्हा DTC या पदावरती जॉईनिंग झालो. 2006 पासून 2014 पर्यंत बळीराजा कृषी विज्ञान मंडळाचं काम पुढे नेलेलंच होतं. आम्ही ट्रेनिंग सेंटर असेल, रोपवाटिका असेल, औषधी वनस्पतीचं असेल, सेंद्रिय खताचं युनिट असेल, परंतु ते करत असतानाच बीड मधली पहिली फार्मर प्रोड्युसर कंपनी आम्ही बोरखेड या ठिकाणी स्थापन केली आणि मग 9व्या दिवशी पहिलं

पेमेंट आम्ही शेतकऱ्यांना दिलो सरकारी खरेदीतलं. सरासरी फाउंडेशनचं बियाणं शेतकऱ्यांना देतो. यावर्षी 1200 एकर वरती सोयाबीनचा प्रोजेक्ट होता. गोशाळा आहे, गिर गायचा प्रकल्प आहे, त्याच्या माध्यमातून वेगवेगळे छोटाले ग्रह उद्योग आहेत. मग तुमचे गायच्या शेणापासून आणि गोमूत्रापासून साबण असल, धूप असल, पंती असल, गोमूत्र अर्क असल, असे विविध प्रकल्प प्रोडक्ट आम्ही ते करून केलेत. आणि याच्या सोबतच एक चांगला प्रोडक्ट म्हणून प्रोम खत तयार केलं, म्हणजे फॉस्फेट रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर आपण ज्याला म्हणतो. पुन्हा स्मार्ट प्रकल्पातून आम्ही एक कोल्ड स्टोरेज तयार केलं. मार्च एंड पर्यंत आम्ही 2 प्रोसेस लाईन ऑटोमॅटिकच्या बसवतोय. आणि पुढच्या वर्षीपासून अगदी छाती ठोकपणे सांगतो, जिल्ह्याचा GDP वाढणं एवढं काम सीताफळ सुद्धा करू शकतो. ह्या ज्या सीताफळाची चव आहे ही खूप वेगळी, गावरान सीताफळाची चव, त्याच्यामुळे त्याला GI मानांकन मिळलंय आपल्याला. यावर्षी आम्ही पाहिलं डोंगर भागामध्ये ज्यावेळेस आमचे आपले गाड्या जाऊन कॅरेट वाटप करत होतो आम्ही, त्यावेळेस ज्या महिलांना काही म्हणजे बहुमहिनी आहेत अशा महिलांना सुद्धा ते रोजगार उपलब्ध झाला ना. कलेक्टर साहेबांना आम्ही ह्याच्याविषयी बरेचसे प्रेझेंटेशन दिलेत आणि त्या ह्याच्यावरती काम पुढील

0: वेगळी गावरान सीताफळाची चव, त्याच्यामुळे त्याला जी आय मानांकन मिळलं आपल्याला. यावर्षी आम्ही पाहिलं डोंगर भागामध्ये ज्यावेळेस आमचे आपले गाड्या जाऊन कॅरेट वाटप करत होतो आम्ही, त्यावेळेस ज्या महिलांना काही म्हणजे बामाहिनी आहेत अशा महिलांना सुद्धा ते रोजगार उपलब्ध झाला ना. कलेक्टर साहेबांना आम्ही ह्याच्याविषयी बरेचसे प्रेझेंटेशन दिलेत आणि त्या ह्याच्यावरती काम पुढील आपण काही काळ चांगल्या पद्धतीने करणार आहे. आणि एक आकाशवाणीतून प्रवास सुरू झालेला आज या ठिकाणापर्यंत पोहोचलाय असं मी या ठिकाणी विशद करतो आणि थांबतो. जय हिंद, धन्यवाद.
1: शेतो, सेंद्रिय शेतीमध्ये प्रगतशील महिला शेतकरी म्हणून कार्यरत असलेल्या मुक्काम पोस्ट डिगुळंबा तालुका अंबाजोगाई येथील विद्याताई रुद्राक्ष.
2: नमस्कार, मी सौ विद्या बाबूराव रुद्राक्ष. मी 25 वर्षाची असल्यापासून मी शेती करायला सुरुवात केली. 1993 ला शेती करायला सुरुवात केली आणि ती रासायनिक शेती केली आणि 1997 पासून मी ऑर्गॅनिक शेतीला सुरुवात केली. पण गोबर गॅसमुळं माझा इंधनाचा खर्च शून्य झाला. अभ्यास सुरू केला ह्या सगळ्या गोष्टींचा आणि हळदीसारखं सुद्धा पीक घेतलं. पूर्ण ऑर्गॅनिक, पूर्ण 15 एकर शेती जी आहे माझी पूर्ण ऑर्गॅनिक आहे आणि त्याच्यामध्ये मी छान प्रकारे उत्पादन घेऊन क्वालिटीचं उत्पादन, भले ते क्वांटिटीमध्ये कमी होऊ द्या पण क्वालिटीचं उत्पादन आणि त्या उत्पादनाला मिळणारा जास्तीचा बाजारभाव हे मी ठेवलेला आहे. जसं आता मी म्हणाले की मी स्वतःचं उत्पादन स्वतः ऑर्गॅनिक शेतीमध्ये घेतलं तर मी त्याची विक्री व्यवस्था सुद्धा हळूहळू आपली स्वतःची स्वतःच बघितली. अजून एक सांगते की हळदीचं माझं मी जे उत्पादन घेतीये त्या हळदीचं उत्पादन घेण्यासाठी आमचा एक खळदला पुण्याला ग्रुप आहे ऑर्गॅनिक शेती करणाऱ्या सगळ्यांचा. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की हे कॅन्सर पेशंटसाठी अगदी कुरकुमीनचं प्रमाणाच्या जास्त आहे आणि ती आपण कॅन्सर पेशंटसाठी वापरू शकतो. तर त्यांनी माझी हळद, मी आज डिघोळांब्या गावातून मी आज नागालँडला हळद कॅन्सर पेशंटसाठी हॉस्पिटलला पाठवते. हे सुद्धा मी माझ्या ती सर्टिफिकेट समजते.

हेच माझं माहेर या चित्रपटातलं. शांता शेळके यांचं गीत ऐकूया अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात. संगीतबद्ध केलं आहे अशोक पत्की यांनी.

यानंतर ऐकूया नशीबवान या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत, संगीतकार आनंद मोडक.

आनंद मोडक यांनी संगीतबद्ध केलेलं आणखीन एक गीत आपण ऐकूया, रवींद्र साठे आणि जयश्री शिवराम यांच्या स्वरात. गीत नादो महानोर यांचं आणि चित्रपट मुक्ता.

या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. ठीक 1:30 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्रावरून मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करण्यात येईल, आणि त्यानंतर 1:40 वाजता पुणे आकाशवाणी केंद्रावरून सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र प्रसारित करण्यात येईल. ते आम्ही सहक्षेपित करू.

आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान सेवानिवृत्त, लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी पदभार स्वीकारणार। राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ पुण्यात संपन्न। गोवा स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती प्रधानमंत्र्यांच्या शुभेच्छा, उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचं आयोजन। आणि पुण्यात भेसळयुक्त दारू प्रकरणात पोलीस आणि महाराष्ट्र उत्पादक शुल्क विभागाचे 22 कर्मचारी निलंबित। देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान आज सेवानिवृत्त झाले। देशाच्या सर्वोच्च सैन्य अधिकारी पदाच्या त्यांच्या कार्यकाळाच्या समाप्तीचं प्रतीक म्हणून नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं तिन्ही दलांनी त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला। यानंतर चौहान यांनी युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केलं। तिन्ही दलांच्या गार्ड ऑफ ऑनरनं सेवानिवृत्त होणं ही आपल्यासाठी सन्मानाची बाब असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। आपला कार्यकाळ समाधानकारक आणि उत्कृष्ट असल्याचंही ते म्हणाले। चौहान हे 1981 भारतीय लष्करात रुजू झाले होते। त्यांनी 40 वर्षांपेक्षा जास्त काळ लष्करात सेवा दिली। या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळली। त्यांच्या सेवेसाठी त्यांना परम विशिष्ट सेवा पदकासह अनेक पदकांनी सन्मानितही केलं गेलं। चौहान यांच्यानंतर लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी हे देशाचे नवे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून पदभार स्वीकारणार आहेत। राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ आज पुण्यात खडकवासला इथं झाला। या तुकडीत 18 महिला कॅडेटसह 353 कॅडेट्सने आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं। लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे पुनरीक्षण अधिकारी म्हणून या सोहळ्याला उपस्थित होते। यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। सध्याच्या वेगानं बदलत असलेल्या सुरक्षाविषयक

वातावरणात सातत्यानं शिकत राहणं, परिस्थितीनुसार जुळवून घेणं आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. सैनिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं आणि त्यांचा विश्वास संपादन करणं हीच नेतृत्वाची खरी कसोटी असल्याचंही त्यांनी सांगितलं. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचं त्यांनी कौतुक केलं. शौर्य, जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो असं ते म्हणाले. यानिमित्ताने त्यांनी सर्व कॅडेट्स, त्यांचं कुटुंबीय, प्रशिक्षक आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं. ऑपरेशन सिंदूर अद्याप सुरू असल्याचं ते या सोहळ्यानंतर बातमीदारांशी बोलताना म्हणाले. भविष्यातले युद्ध केवळ जमीन, समुद्र आणि हवाई क्षेत्रापुरती मर्यादित नसतील, तर त्यात सायबर, अंतराळ आणि कॉग्निटिव्ह वॉरफेअरची भूमिकाही महत्वाची असेल असं त्यांनी सांगितलं. आज गोवा राज्याचा 40वा स्थापना दिवस आहे. आजच्याच दिवशी 1987 गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला होता. गोवा राज्याच्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्याच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि आतिथ्यशीलतेसाठी गोवा राज्य ओळखलं जातं. त्याबरोबरच शिक्षण, उद्योग, स्टार्टअप आणि राज्यात सातत्यानं होत असलेल्या विकासकामांमुळे गोव्यानं देशात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलंय. गोवा राज्याच्या प्रगतीसाठी ज्यांनी योगदान दिलं त्या सर्वांचं स्मरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या आपल्या संदेशात केलं. गोवा हे एक समृद्ध राज्य असून भविष्यातही त्याची समृद्धी वृद्धिंगत होईल. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यात गोव्याची भूमिका महत्वाची असेल असं त्यांनी म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही गोव्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. गोवा हे संस्कृती आणि वारसा यांचं अनोखं प्रतीक असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय. देशाच्या विकासात गोवा राज्याचं महत्वाचं योगदान असल्याचंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान पणजी इथल्या कला अकादमीत राज्याच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन उपस्थित होते. गोवा राज्य हे देशातलं आदर्श राज्य असून या राज्यानं विकासाबरोबरच आपला समृद्ध सांस्कृतिक वारशाचं जतन केल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. केंद्र सरकारनं प्रस्तावित ऊस नियंत्रण आदेश 2026 मसुदा मागे घेण्याच्या घेतलेल्या निर्णयाचं कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत सिंह यांनी स्वागत केलंय. शेतकरी, गुळखांडसरी, उद्योग क्षेत्र तसंच विविध भागधारकांनी केलेल्या सूचनांची गांभीर्यानं दखल घेत केंद्र सरकारनं या मसुद्यावर पुनर्विचार करायचा निर्णय घेतल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. या निर्णयातून संवादावर आधारित धोरण निर्मितीबद्दलची सरकारची वचनबद्धता दिसून येते असंही त्यांनी म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे इथं भेसळयुक्त दारू प्यायल्यानं 14 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस विभाग तसंच महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग अशा एकूण 22 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. भेसळयुक्त दारूच्या अवैध पुरवठ्याला आळा घालण्यासाठी अपयश आल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली. यात 9 पोलीस कर्मचारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली असून तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. बिहारमध्ये वादळ, पाऊस आणि वीज कोसळण्याच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये किमान 7 जणांचा मृत्यू झाला आहे. गयामध्ये 3 तर औरंगाबादमध्ये 2 जणांचा मृत्यू झाला. या व्यतिरिक्त सारण आणि खगडिया जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 1 मृत्यूची नोंद झाली. मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्रात विदर्भ, हरियाणा, पंजाब, दिल्ली, राजस्थान आणि छत्तीसगड इथं आज मेघगर्जना आणि गारपिटीसह वादळी पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. उत्तर प्रदेशाचा पश्चिम भाग, बिहार, ओदिशा, तमिळनाडू, पुदुच्चेरी, कारिकल आणि अंदमान निकोबार द्वीपसमूहात आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आसाम, मणिपूर, मिझोरम, मेघालय, त्रिपुरा, नागालँड आणि कर्नाटकचा समुद्रकिनारी भागातही विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेशच्या पश्चिमेकडचा काही भाग आणि तेलंगणा इथं उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत होईल. काल राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात गुजरातच्या संघानं राजस्थानवर 7 गडी राखून विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 216 धावा केल्या होत्या. गुजरातनं हे लक्ष्य 19व्या षटकातच 7 गडी राखून पूर्ण केलं.
सौदी हज आणि उमराह मंत्रालयानं भारतीय हज मिशनला पहिल्यांदाच

0: खत समन्वय आणि संपर्क व्यवस्थेतल्या उत्कृष्टतेसाठीच्या दोन प्रतिष्ठित लब्बैतुम या पुरस्कारानं सन्मानित केलंय. अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमावरून याबाबतची माहिती दिली. देशानं हज यात्रेचं केलेलं यशस्वी आयोजन म्हणजे अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय, भारतीय हज समिती, सौदी अरेबियातले भारताचे राजदूत तसंच जिद्दाहमधल्या महावाणिज्य दूतांच्या नेतृत्वात राबवलेल्या भारतीय हज मिशनमधल्या समन्वयाचं प्रतीक आहे असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. म्यानमारचे राष्ट्रपती यू मिन आंग ल्हाईंग यांचं आज 5 दिवसांच्या भारतभेटीसाठी बोधगया इथं आगमन झालं. बिहारचे कृषी मंत्री विजयकुमार सिन्हा यांनी त्यांचं स्वागत केलं. आपल्या भेटीच्या पहिल्या दिवशी त्यांनी महाबोधी मंदिरात आणि ऐतिहासिक सुजाता मंदिरात प्रार्थना केली. ते बोधगयामधल्या म्यानमारच्या विविध बौद्ध मठांनाही भेट देतील. राष्ट्रपती यू मिन आंग ल्हाईंग यांच्यासोबत त्यांचे वरिष्ठ अधिकारी आणि बौद्ध प्रतिनिधींचा समावेश असलेलं एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ देखील भारत भेटीवर आलं आहे. भारत आणि म्यानमारमधल्या ऐतिहासिक सांस्कृतिक आणि बौद्ध वारशाशी जोडलेले संबंध अधिक दृढ करणं हा त्यांच्या भारतभेटीचा उद्देश आहे. सिंगापूर इथं आंतरराष्ट्रीय सामरिक अभ्यास संस्थेनं आयोजित केलेल्या शांग्रीला संवाद कार्यक्रमात संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह सहभागी झाले होते. या संवादात सहभागी झालेल्या इतर देशांच्या वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्यांशी त्यांनी द्विपक्षीय चर्चा केली. सिंह यांनी नेदरलँडच्या संरक्षण सचिव डिलान यांची भेट घेत त्यांच्याशी विस्तृत चर्चा केल्याची माहिती संरक्षण मंत्रालयानं समाज माध्यमावरील संदेशातून दिली. उभय नेत्यांमध्ये भारत नेदरलँड संरक्षण सहकार्य अधिक बळकट करणं, लष्करांमधील परस्पर संबंध दृढ करणं तसंच संरक्षण उद्योग क्षेत्रातील सहकार्याच्या नव्या संधींचा शोध घेणं या मुद्द्यांवर चर्चा झाली. इराणशी सुरू असलेल्या युद्धविरामाची मुदत वाढवण्याच्या सर्व शक्यता पडताळून पाहण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सल्लागारांसोबत 2 तास चर्चा केली, परंतु कोणताही ठोस निर्णय झाला नाही. कोणताही शांतता करार होण्यासाठी इराणनं प्रथम होर्मुझ समुद्रधुनीचा मार्ग खुला केला पाहिजे आणि कोणतंही अण्वस्त्र न बनवण्याची हमी दिली पाहिजे असं ट्रम्प यांनी या बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं. पश्चिम आशियातला संघर्ष थांबवण्याचे प्रयत्न अयशस्वी झाल्यास अमेरिका इराण विरोधात पुन्हा एकदा लष्करी कारवाई सुरू करेल असं अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेक्सेथ यांनी म्हटलंय. जगभरात जिथं गरज पडेल तिथं लष्करी कारवाई करण्याची क्षमता अमेरिकेकडे असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान सेवानिवृत्त, लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी पदभार स्वीकारणार. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ पुण्यात संपन्न. गोवा स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती प्रधानमंत्र्यांच्या शुभेच्छा, उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचं आयोजन. आणि पुण्यात भेसळयुक्त दारू प्रकरणात पोलीस आणि महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाचे 22 कर्मचारी निलंबित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: दुपारचा 1:40 आणि 35 सेकंद होत आहेत. आता सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र ऐकूया.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात जिल्ह्यात खरीप हंगामासाठी 500,000 हेक्टर क्षेत्रावर लागवडीचं उद्दिष्ट, इंधन बचतीसाठी सोलापूर महापालिकेतर्फे प्रत्येक सोमवारी 9 व्हेकल डे आणि आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये तयारी सुरू. यासह ऐकूया आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेला ठळक घडामोडीचा हा आढावा. सोलापूर जिल्ह्यात यंदा खरीप हंगामासाठी 500,000 हेक्टर क्षेत्र गृहीत धरून कृषी विभागाचं नियोजन सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यात खरीपाचे सरासरी क्षेत्र 338,000 हेक्टर असताना त्यामध्ये सातत्यानं वाढ होत आहे. यंदा 1,50,000 हेक्टरवर सोयाबीन, 1,10,000 हेक्टरवर उडीद, 95,000 हेक्टर तूर आणि 92,000 हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची पेरणी होईल असा अंदाज कृषी विभागाच्या वतीनं जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले यांनी व्यक्त केला आहे. त्या अनुषंगानं रासायनिक खतं आणि बियाण्यांचं नियोजन करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत जीवनशैलीचा अवलंब करण्याबाबत केलेल्या आवाहनाच्या अनुषंगानं सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं विविध पर्यावरणपूरक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून सोलापूर महापालिकेतील सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दर सोमवार हा दिवस 9 व्हेकल डे म्हणून घोषित करण्यात आला आहे. या दिवशी खासगी तसंच शासकीय वाहनांचा वापर टाळून सार्वजनिक वाहतूक

0: सायकल, ई वाहन किंवा पायी कार्यालयात येण्यास प्राधान्य देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पर्यावरणाचं संरक्षण आणि इंधन बचत ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. नो व्हेईकल डे हा उपक्रम फक्त एका दिवसापुरता मर्यादित नसून भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ आणि निरोगी वातावरण निर्माण करण्याचा संकल्प आहे. सोलापूरकरांनी या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद देऊन शहराला प्रदूषणमुक्त करण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन महापौर विनायक कोंड्याल यांनी केलं आहे. यंदा आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात तयारी सुरू झाली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामं पूर्ण करावीत, भाविकांना सर्व सेवा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी दिल्या आहेत. तसंच भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी यंदाच्या आषाढी वारीत व्हीव्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती कार्तिकेयन यांनी दिली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे आयोजित त्रिशताब्दी जयंती महोत्सवाच्या सांगता सप्ताहाचं उद्घाटन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते नुकतंच झालं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी प्रतिकूल परिस्थितीत आदर्श राज्यकारभार करून राष्ट्रनिर्मितीत मोलाचं योगदान दिलं असं प्रतिपादन कल्याण शेट्टी यांनी यावेळी केलं. अहिल्यादेवी होळकर यांनी देशभरातील अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याबरोबरच विहिरी घाट बारवांची निर्मिती केली. अहिल्यादेवी होळकर यांचं कर्तृत्व मोठं होतं. विद्यापीठानं आज त्यांचा वारसा जपत चांगली प्रगती केली आहे. लोकप्रतिनिधी म्हणून विद्यापीठाच्या प्रगतीसाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करणार आहोत असं कल्याण शेट्टी यांनी सांगितलं. शेतकऱ्यांची जमीन ही त्यांच्या हक्काची आहे, त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग होऊ द्यायचा की नाही हे संबंधित शेतकरीच ठरवणार आहेत. या लोकसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणार असल्याचा विश्वास माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केला आहे. ज्यांच्या जमिनी या शक्तीपीठ महामार्गात जाणार आहेत त्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी वेळप्रसंगी उच्च न्यायालयात जाण्याचीही आपली तयारी असल्याचं पाटील यावेळी म्हणाले. मोडनिंब इथं शक्तीपीठ महामार्गाबाबत शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. सोलापूर जिल्ह्यात येत्या 28 जून रोजी होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा TET साठी जवळपास 28,998 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यात 47 परीक्षा केंद्र आहेत. पहिल्या पेपरसाठी 12,000 तर दुसऱ्या पेपरसाठी 16,000 उमेदवार परीक्षा देणार आहेत. ही परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी योग्य नियोजन करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी दिली आहे. तर श्रोतेहो, हे होतं सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं संध्या खान यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. दुपारचे 1:45 आणि 30 सेकंद होत आहेत. भावगीतांचा कार्यक्रम भावधारा यात ऐकूया अपर्णा मयेकर यांच्या स्वरात, हेमंत आवळणकर यांचं गीत.

0: ऐसी अक्षरे रसिके।
1: श्रोते हो नमस्कार। ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकणार आहोत पहेली या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा।
2: साहित्याच्या जगात राजस्थानी साहित्यिक विजयदान देथा हे नाव सुप्रसिद्ध आहे। नोबेल पारितोषिकासाठीही त्याचं नाव यादीमध्ये होतं। ते बीजी या नावाने परिचित होते। त्यांच्या कथा लोककथा आहेत असं म्हटलं जातं, पण वास्तविक

0: नोबेल पारितोषिकासाठीही त्याचं नाव यादीमध्ये होतं. ते बीजी या नावाने परिचित होते. त्यांच्या कथा लोककथा आहेत असं म्हटलं जातं, पण वास्तविक त्या माणसांच्या मनातील गुंतागुंत इतक्या कुशलतेने मांडतात की त्या त्यांच्या सृजनशीलतेचा नमुना आहेत हे ध्यानात यायला वेळ लागत नाही. त्यांच्या कथेत स्त्री मनाचे इतके सूक्ष्म आयाम त्यांनी पकडले आहेत की स्त्रीवाचकही चकत होतात. त्यांच्या संग्रहातील द्वंद्वमधील कथेवरती दोन हिंदी चित्रपट तयार झाले, एक मणिकलचा दुविधा आणि दुसरा अमोल पालेकाचा पहेले, ज्यात शाहरुख खान आणि राणी मुखर्जी यांनी काम केलंय. साहजिकच लेखकाच्या शब्दांना प्रत्यक्ष रूप आलेल्या कलाकारांनी त्या कथेत प्राण ओतलेत. पण कथा वाचताना जे तरल भाव वाचकाच्या मनात येतात ते अजोड असतात. कथेतली लच्छी ही जी नायिका आहे ती अतिशय देखणी सौंदर्याची पुतळीच असते. तिचे लग्न एका धनाढ्य शेठच्या मुलाशी झालेलं आहे आणि ते दोघं घरी यायला निघालेत. नवरा मुलगा रूपवान पत्नीकडे ढुंकूनही बघत नाही, तो लग्नाचे हिशेब तपासण्यात गढलेला असतो. हिशेब महत्वाचे, बायको तर जन्माची आहे, तिला नंतरही पाहता येईल. अवखळ नवरी त्याचे लक्ष वेधायला पडते, अहो मला जर ते ढालू आणून द्या ना. गावंढाळ्यासारख्या मागणीला हसून तो टाग काजू किसमीस आहेत त्या खा ना, आईला सांगू नकोस, आपल्यासारखे श्रीमंत लोक ही जंगली फळं नाही खात. ह्यावरती खाली उतरते आणि ओढणीमध्ये लाल हिरवी फळं तोडून भरते. पण तो क्षण मात्र तिच्या आयुष्यातला बदलाचा क्षण असतो. त्या झाडावरती एक भूत बसलेलं असतं. तिचं सौंदर्य पाहून ते भारावून जातं. कोण तरुण नवरा असलं दैवी सौंदर्य सोडून हिशेब करत बसत? भूत तिच्या प्रेमामध्ये पडतं. वाड्यावर येताच वडिलांना हिशेब दिले तर वडील म्हणाले, अरे तुझं लग्न झालं हे ठीक आहे रे, पण धंद्याच्या वाढीला उद्याच्या मुहूर्तासारखा मुहूर्त पुढल्या 4 वर्षात नाही आहे. तू उद्या लगेच निघावंस, बायको तर आहेच रे घरी. नवरदेव प्रवासाच्या तयारीला लागले. लच्छीला सांगून लगेचच ते निघतात. कणभरही विषाद नसतो त्याच्या बोलण्यात. वाटेवर भूत त्याला पाहतं. हा निरस नवरा आता 4 वर्ष येणार नाही आहे, तेव्हा आपणच जावं त्याच्या रूपात. तो वाड्यावर येतो. वडील संतापतात, काय परतलास? अहो ऐका जरा ऐका. वाटेमध्ये एक साधू अगदी वारुळून बसलेले होते. मी त्यांची सेवा केली, त्यांनी प्रसन्न होऊन म्हटले की हा मुहूर्त घरी जायला उत्तम आहे, रोज तू पलंगावरून उतरशील तेव्हा पायाशी अस्सल चोऱ्याची नाणी असतील. मी ताडून बघितलं, हे घ्या नाणी. तो घरी आला, नवरी खुश झाले. पण त्याने तिला सत्य सांगितलं, त्याला प्रेमामध्ये खोट नको होते. तिने त्याला मनापासून स्वीकारलं. लगेचच तिला काही दिवसांनी दिवस गेले. तो तिची खूप काळजी घेत होता. तिकडे कुणीतरी गाववाल्याने तिच्या नवऱ्याला सांगितलं की घरी काहीतरी गडबड आहे. तो तातडीने परत आला. वादावादी झाले. सर्वांनाच प्रश्न पडतो की खरं कोण. एक मदारी तिथे येतो आणि तो अचाट गोष्टी करायला सांगतो त्या दोघांना. त्यातलं भूत प्रेमापोटी सगळं करतं. अखेर मदारी त्याला एका कातडी पिशवीमध्ये जायला सांगतो. तो जातो आणि मदारी लगेच त्या पिशवीला बांधून नदीमध्ये फेकवते. खरा नवरा घरी येतो. घरी आनंदी आनंद होतो. लच्छी मात्र उदास असते. सच्चं प्रेम नदीत वाहून गेलेलं असतं. डोळे पुसत ती शय्यागृहात जाऊ लागते. अत्यंत हळूवारपणाने लेखकाने ही प्रेमकथा रंगवली आहे, पण सिनेमात मात्र तो हळूवारपणा कुठंतरी हरवलाय असं मला वाटलं.
1: साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकला पहेली या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. आजच्या कार्यक्रमात सोयाबीन लागवड याविषयीची माहिती ऐकूया. वाचन केलंय ऋचा गद्रे यांनी. नमस्कार शेतकरी बंधूनो. शेतकरी बंधूनो, खरीप हंगामामध्ये आपण सोयाबीनचं पीकसुद्धा चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो. सोयाबीन पिकाला मध्यम ते हलकी पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन चांगली असते. आम्लविम्ल निर्देशांक 6.5 ते 8 दरम्यान असणारी जमीन सोयाबीन पिकाला मानवते. जमिनीची 15 ते 20 सेंटीमीटर खोल नांगरट

0: करावी. त्यानंतर प्रति हेक्टरी 10 टन चांगलं कुजलेलं शेणखत टाकून ते जमिनीत मिसळावं. कुळवाच्या 2 ते 3 पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. कोकणातील हवामानात खरीप हंगामामध्ये MACS 13 तसंच MACS 57, MACS 58 आणि MACS 124 या सोयाबीनच्या सुधारित जाती आहेत. मंडळी, सोयाबीन पिकाला मूळकुजव्या रोग होऊ नये म्हणून प्रति किलो बियाण्याला 2.5 ग्रॅम या प्रमाणात थायरम हे बुरशीनाशक चोळावं. सोयाबीन हे द्विदलवर्गीय पीक असल्याने जीवाणूंच्या मदतीने मुळावरील गाठींमध्ये वातावरणातील नत्राचं स्थिरीकरण होतं. त्यासाठी बुरशीनाशकाची प्रक्रिया केल्यानंतर पेरणीपूर्वी 1 तास अगोदर रायझोबियम जपोनिकम हे जीवाणूसंवर्धक 25 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात चोळावं. त्यानंतर बियाणं सावलीत वाळवून मग पेरणीसाठी वापरावं. पेरणीसाठी प्रति हेक्टरी 70 ते 80 किलो बियाण्याची आवश्यकता असते. पेरणी टोकण पद्धतीने 30 बाय 15 सेंटीमीटर अंतरावर आणि 2.5 ते 3 सेंटीमीटर खोलीवर करावी. खरीप हंगामात पेरणी नियमित पाऊस सुरू झाल्यावर करावी. खतांचं व्यवस्थापन करताना हेक्टरी 10 टन चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत हे पेरणी अगोदर जमिनीत चांगलं मिसळून द्यावं. तसंच या पिकाला हेक्टरी 40 किलो नत्र, 100 किलो स्फुरद आणि आवश्यकतेनुसार 50 किलो पालाश पेरणीच्या वेळी द्यावं. मंडई, पिकातील तणांचा बंदोबस्त करण्यासाठी पेरणीनंतर 2 अथवा 3 दिवशी मातीच्या ओल्या पृष्ठभागावर ब्युटाक्लोर अथवा ऑक्झिडायझॉल यापैकी एका तणनाशकाची 1.5 किंवा 5.5 किलोग्रॅम क्रियाशील घटकाची 500 ते 600 लिटर पाण्यातून फवारणी करावी किंवा पेरणीनंतर 20 आणि 40 दिवसांनी बेडणी करावी. खरीप हंगामात पिकामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. या पिकावर पानं खाणारी अळी, तुडतुडे, फुलकिडे, खोडमाशी या किडींचा प्रादुर्भाव होतो. या किडींपासून संरक्षणासाठी पेरणीनंतर 30 दिवसांनी हेक्टरी 600 मिलीलिटर प्रवाही मोनोक्रोटोफॉस 500 लिटर पाण्यात मिसळून पिकावर फवारावं. मंडई, सोयाबीनची काढणी योग्य वेळी करणं हे फार महत्त्वाचं आहे, कारण लवकर काढणी केल्यास अपक्व दाण्यांचं प्रमाण जास्त असतं, तर उशिरा काढणी केल्यास शेंगा फुटून उत्पन्नामध्ये घट येते. त्यासाठी सोयाबीनच्या झाडाची पानं पिवळी पडून गळू लागली आणि शेंगांचा रंग पिवळसर तांबूस झाला की समजायचं की हे पीक काढणीला योग्य झालं आहे. तेव्हा येत्या खरीप हंगामात या पिकाची लागवड नक्की करा. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत, तोपर्यंत नमस्कार.
1: ही कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
2: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागामध्ये आपण पोस्टपार्टम डिप्रेशनसाठी लाईफस्टाईलमध्ये जे चेंजेस करावे लागतात त्याविषयी माहिती बघत होतो. त्यातीलच पुढील भाग आज आपण पाहूया. पोस्टपार्टममध्ये न्यूट्रिशनचाही महत्वाचा रोल आहे. त्यासाठी ताजं, गरम, सात्विक अन्न खाणं गरजेचं आहे. अगदी सोप्या भाषेत सांगितलं तर आपलं महाराष्ट्रीयन फूड किंवा आपली जी थाळी आहे ती अगदी ह्यासाठी बेस्ट आहे, पण ती घरी केलेली. आयर्न रिच फूड म्हणजे ज्यामध्ये पालक, बीट, गाजर तसेच तूप, बदाम, अक्रोड याचा समावेश असायला पाहिजे. पाणी भरपूर प्यायला पाहिजे. पाणी हे नॅचरली आश्वासन देण्याचं काम करतं, त्यामुळे पाणी किंवा इतर द्रवपदार्थ, सरबत वेगवेगळ्या फॉर्ममधलीही अवश्य घ्यावीत. आई, बहीण किंवा विश्वासातील मित्रांशी संवाद किंवा आपल्या मनातल्या भावना व्यक्त करायला हव्यात. स्वतःची काळजी घेणंसुद्धा यामध्ये खूप गरजेचं आहे. यामध्ये हेड मसाज म्हणजे केसांना किंवा डोक्याला तेल लावून घेणं किंवा अभ्यंग म्हणजे संपूर्ण शरीराला शास्त्रोक्त पद्धतीने तेल लावून त्यानंतर गरम पाण्याने आंघोळ करणं ही यामध्ये एक ट्रीटमेंटचा भाग येतो. कोमट पाण्यात खडेमीठ किंवा निंबाची पानं टाकून त्याने आंघोळ करावी. स्वतःसाठी थोडा वेळ काढावा, कमीत कमी 10 मिनिटं का होईना स्वतःची एखादी हॉबी किंवा एखादं छान गाणं ऐकण्यासाठी वेळ काढावा. याबरोबरच काही हेल्दी बाउंड्रीज आपल्याला सेट करणं गरजेचं आहे. सततच्या किंवा अननेसेसरी सूचनांना नम्रपणे नकार देता यायला हवा. घरातील सर्व जबाबदाऱ्या लगेच स्वीकारण्याचा अट्टहास करू नका, त्याचं प्रेशरही घेऊ नका. घरातल्यांशी व नवऱ्याशी प्रेमानं व मोकळेपणाने संवाद साधावा. यामध्ये काही होम रेमेडीज किंवा आयुर्वेदिक औषधांचाही आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने उपयोग करून घेऊ शकतो. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं द्रव्य म्हणजे अश्वगंधा, जे आपल्या

0: मध्ये अँझायटी कमी करतं किंवा कॉर्टिसोलचं लेवल कमी करते. पण अश्वगंधा घेताना मात्र स्त्री ही फीडिंग नसावी, बाळाला दूध पाजणारी नसावी आणि हे औषध घेताना डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. अदरवाईज अर्धा चमचा अश्वगंधा चूर्ण हे दुधासोबत घेता येतं. शतावरी चूर्ण हे मूड स्टॅबिलायझर म्हणून काम करतं किंवा मूडला छान एनहान्स करण्याचं काम करतं. अर्धा चमचा शतावरी चूर्ण हे कोमट दुधाबरोबर घेता येतं. त्यानंतर ब्राह्मी, ब्राह्मी हे मनावर छान काम करणारं औषध आहे, संज्ञा जननाचं काम करतं, संज्ञा स्थापनाचं काम करतं, त्यामुळे ब्राह्मी हे चूर्ण किंवा गोळी या फॉर्ममध्येही आपल्याला घेता येतं. हळदीचं दूध हे यामध्ये छान काम करतं. हळद ही अँटी इन्फ्लॅमेटरी काम करते, त्यामुळे हळदीचं दूध हे रात्रीच्या वेळेला छान झोप येण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. या काही रेमेडीज सोबत आजचा भाग आपण इथे थांबवूया. पुढच्या भागामध्ये पुढील माहिती पाहूया. नमस्कार.
1: डॉक्टर सीमीन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
1: नाही रे, राहिलच बघ.
0: मग ऐकायचंय?
1: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
0: अगं युट्यूबवर.
1: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आले.
0: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषण, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
1: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
0: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.
2: दोन वाजून 10 मिनिटं होत आहेत. परिसर.
3: परिसर.

श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण या विषयीची माहिती. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले. बायो क्लिन्झरच्या वैज्ञानिक आधारामध्ये सूक्ष्म जीवशास्त्र अर्थात मायक्रोबायोलॉजी आणि जैव रसायनशास्त्र अर्थात बायोकेमिस्ट्री यांचा मोठा वाटा आहे. सूक्ष्म जीवांच्या क्रियेमुळे एन्झाईम्स तयार होतात तर जैव रासायनिक प्रक्रियांमुळे विविध सेंद्रिय आम्ल आणि इतर घटक तयार होतात. या सर्व प्रक्रियांचा एकत्रित परिणाम म्हणजे एक प्रभावी आणि पर्यावरणपूरक क्लिन्झर होय. बायो क्लिन्झरच्या कार्यपद्धतीत आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे त्याची सर्फंक्टंट क्रिया. सॅपोनिन्स आणि इतर नैसर्गिक घटक पाण्याचा पृष्ठताण कमी करतात ज्यामुळं पाणी खोलवर घाणीत जाऊ शकतं. त्यामुळं घाण सहजपणे सुटते आणि पाण्यासोबत वाहून जाते. ही क्रिया रासायनिक क्लिनर्समध्ये वापरल्या जाणाऱ्या कृत्रिम सर्फंक्टन्स प्रमाणेच असते परंतु बायो क्लिन्झरमध्ये ती नैसर्गिकरित्या होते. या सर्व वैज्ञानिक प्रक्रियेमुळे बायो क्लिन्झर एक बहुउद्देशीय स्वच्छता द्रावण बनतं. ते केवळ पृष्ठभाग स्वच्छ करत नाही तर जंतुनाशन, दुर्गंधी नियंत्रण आणि पर्यावरण संरक्षण यासाठी देखील उपयुक्त ठरतं. बायो क्लिन्झरची कार्यपद्धती आणि वैज्ञानिक आधार हे दर्शवतात की हे केवळ पारंपरिक किंवा लोकसाहित्यावर आधारित उपाय नसून त्यामागे ठोस वैज्ञानिक तत्व आहेत. एन्झाईम्स क्रिया, सूक्ष्मजीवांची भूमिका, सेंद्रिय आम्लांची निर्मिती आणि बायोडिग्रेडेशन या सर्व प्रक्रियांचा एकत्रित परिणाम म्हणजे एक प्रभावी, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक स्वच्छता साधन तयार होतं. आजच्या काळात पर्यावरणीय समस्या वाढत असताना अशा वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध आणि नैसर्गिक उपायांचा अवलंब करणं अत्यंत आवश्यक आहे. बायो क्लिन्झर

0: तर ही त्याच दिशेनं एक महत्वाची पायरी आहे. बायो क्लिन्झरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तो पूर्णपणे पर्यावरण पूरक आहे. सेंद्रिय कचऱ्यापासून तयार होणारं हे द्रावण निसर्गाशी सुसंगत असतं. रासायनिक क्लिनर्स प्रमाणे यात कोणतेही विषारी घटक नाहीत, त्यामुळे ते वापरल्यानंतर पाणी, माती किंवा हवा यांचं प्रदूषण होत नाही. उलट बायो क्लिन्झर वापरल्यामुळे पर्यावरणातील सेंद्रिय संतुलन राखलं जातं. पाण्यात मिसळल्यानंतर हे द्रावण सहज विघटित होतं आणि कोणताही हानिकारक अवशेष निर्माण होत नाही. कचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीनं बायो क्लिन्झर अत्यंत उपयुक्त आहे. घरातील फळांच्या साली, भाजीपाल्याचा कचरा यांचा वापर करून बायो क्लिन्झर तयार करता येतं. त्यामुळं कचऱ्याचं प्रमाण कमी होतं आणि त्याचं उपयुक्त उत्पादनात रुपांतर होतं. वेस्ट टू वेल्थ ही संकल्पना यामुळे प्रत्यक्षात उतरते. शहरी भागात वाढत्या कचऱ्याच्या समस्येवर हा एक प्रभावी उपाय ठरू शकतो. आरोग्याच्या दृष्टीनं बायो क्लिन्झरचा वापर अत्यंत सुरक्षित आहे. रासायनिक क्लिनर्समध्ये असलेली कठोर रसायनं त्वचेवर, डोळ्यावर आणि श्वसन संस्थेवर विपरीत परिणाम करतात. अनेक वेळा ॲलर्जी, त्वचारोग आणि श्वसनाचे त्रास निर्माण होतात. परंतु बायो क्लिन्झर नैसर्गिक घटकांपासून तयार केलेलं असल्यामुळं ते वापरताना कोणताही दुष्परिणाम होत नाही. हे विशेषतः लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांसाठी सुरक्षित आहे. आर्थिकदृष्ट्या बायो क्लिन्झर अत्यंत किफायतशीर आहे. परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण याविषयीची माहिती ऐकली. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले, वाचन ऐश्वर्या बेहरे, सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
1: ठीक 2:15 वाजता दिल्ली केंद्रावरून दोपहर समाचार हे हिंदी बातमीपत्र प्रसारित करण्यात येईल, ते आम्ही सहक्षेपित करू.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात शिवकुमार कृष्णन यांचं कर्नाटक शैलीतील गायन राग वालची. त्यांना व्हायोलिन संगत विश्वनाथ रामस्वामी यांची तर मृदंगम साथ केशव भारद्वाज यांची. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरूनही.

0: मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एआर ऍप वरही.
1: थोड्याच वेळात आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित केल्या जातील.

0: आकाशवाणी मुंबई अमिता बडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मराठा आरक्षण आंदोलन करते मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू. न्यायालय आणि संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका. पुण्यात भेसळयुक्त दारू प्रकरणात पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे 22 कर्मचारी निलंबित. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150 तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ पूर्ण. आणि IPL मध्ये उद्या होणाऱ्या गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अंतिम लढत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी आजपासून अंतर्वालीत पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केलं. मराठा कुणबी मंत्रालय सुरू करा. सातारा संस्थानाचा GR काढा. गॅझेटियरनुसार अर्ज करणाऱ्याला प्रमाणपत्र द्या. जात वैधता प्रमाणपत्र द्या. आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत. नाही दिली तर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असा आदेश काढावा अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे. राज्य सरकारमधले मंत्री राधाकृष्ण पाटील यांच्यासह शिष्टमंडळानं काल आणि आज जरांगे यांची भेट घेतली. त्यांनी एक मसुदा सादर करून आवश्यक सूचना करण्याची विनंती जरांगे यांना केली. त्यावर अधिकृत शासनादेश जारी होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका जरांगे यांनी घेतली. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारची भूमिका सकारात्मक आणि पारदर्शक आहे. न्यायालयीन निर्णय आणि संविधानाच्या चौकटीत राहूनच सर्व निर्णय घेतले जातील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
1: एका समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला द्यायचं अशा प्रकारचं या सरकारने कधीही केलं नाही, आम्ही करणार नाही. OBC समाजालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठा समाजाचंही त्या ठिकाणी समाधान करू, त्याकरताही सगळे निर्णय आम्ही घेऊ, पण त्यावेळी OBC समाजावर कुठलाही अन्याय आम्ही होऊ देणार.
0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पूर्व नागपुरात भांडेवाडी इथं नव्यानं सुरू झालेल्या शहरी घनकचरा प्रक्रिया केंद्राची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि महापौर नीता ठाकरे उपस्थित होत्या. नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू झालेला हा देशातला पहिला खासगी गुंतवणुकीचा ड्राय डायजेशन प्रकल्प असल्याचं त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. यात भारतीय आणि नेदरलँडच्या खासगी कंपन्यांची 300 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. प्रकल्पात दर दिवशी 1200 टन घनकचऱ्यावर प्रक्रिया करून दर दिवशी 28 टन ज्वलनशील वायू, 120 टन सेंद्रिय खत आणि 400 टन RDF इंधनाची निर्मिती होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेनं चालू झाल्यावर वर्षभरात शहरातल्या कचऱ्याचा ढीग संपेल आणि त्याखालची जमीन इतर वापरासाठी उपलब्ध होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यावेळी मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण झालं. राज्यातल्या आगामी विधान परिषद निवडणुकीअंतर्गत कोकण विधान परिषद मतदारसंघासाठी शेतकरी कामगार पक्षानं पनवेल महानगरपालिकेतले विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान महायुतीकडून अद्यापही या मतदारसंघाबद्दल निर्णय

नसला तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पुणे इथे भेसळयुक्त दारू प्यायल्यामुळे 14 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस विभाग तसंच राज्य उत्पादन शुल्क विभाग अशा एकूण 22 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. भेसळयुक्त दारूच्या अवैध पुरवठ्याला आळा घालण्यासाठी अपयशी ठरल्याबद्दल ही कारवाई झाली आहे. यात 9 पोलीस कर्मचारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक झाली असून त्याचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. कृषी विभागाच्या पथकानं आज पहाटे गुजरातमधून धुळे जिल्ह्यात आणलेला संशयित प्रतिबंधित कापूस बियाणांचा साठा जप्त केला. या कारवाई दरम्यान कापसाच्या धनुष्य आणि फाल्कन या वाणांच्या बियाणांची 21 पाकिटं जप्त करण्यात आली असून या बियाणांची किंमत सुमारे 31,300 रुपये इतकी आहे. या प्रकरणी कृषी अधिकाऱ्यांनी धुळे शहर पोलीस ठाण्यात सरकारी फिर्याद नोंदवली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150 तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ आज पुण्यात खडकवासला इथं झाला. या तुकडीत 18 महिला कॅडेटसह 353 कॅडेट्सनी आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे पुनरीक्षण अधिकारी म्हणून या सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शनही केलं. सध्याच्या वेगानं बदलत असलेल्या सुरक्षाविषयक वातावरणात सातत्यानं शिकत राहणं, परिस्थितीनुसार जुळवून घेणं आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. सैनिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं आणि त्यांचा विश्वास संपादन करणं हीच नेतृत्वाची खरी कसोटी असल्याचंही ते म्हणाले. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचंही त्यांनी कौतुक केलं. शौर्य, जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो असं ते म्हणाले. या निमित्तानं त्यांनी सर्व कॅडेट्स, त्यांचं कुटुंबीय, प्रशिक्षक आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं. ऑपरेशन सिंदूर अद्याप सुरू असल्याचं ते या सोहळ्यानंतर बातमीदारांशी बोलताना म्हणाले. भविष्यातली युद्ध केवळ जमीन, समुद्र आणि हवाई क्षेत्रापुरती मर्यादित नसली तर त्यात सायबर, अंतराळ आणि कनेक्टिव्हिटी वॉरफेअरची भूमिकाही महत्वाची असेल असं ते म्हणाले. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत होणार आहे. काल राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात गुजरातच्या संघानं राजस्थानवर 7 गडी राखून विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 216 धावा केल्या होत्या. गुजरातनं हे लक्ष 19व्या षटकातच 7 गडी राखून पूर्ण केलं. सिंगापूर ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत भारतीय खेळाडू ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो यांची लढत जपानच्या सायका होबारा आणि युईची शिमोगामी या जोडीशी होणार आहे. काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत या दोघांनी मलेशियन जोडीला पराभूत केलं. याच स्पर्धेत दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने मलेशियाच्या जोडीला पराभूत केलं. उपांत्य फेरीत त्यांची लढत दक्षिण कोरियाच्या खेळाडूंशी होणार आहे. देशाचे संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान आज सेवानिवृत्त झाले. देशाचे सर्वोच्च सैन्य अधिकार पदाच्या त्यांच्या कार्यकाळाच्या समाप्तीचं प्रतीक म्हणून नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं तिन्ही दलांनी त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला. यानंतर चौहान यांनी युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केलं. तिन्ही दलांच्या गॉर्ड ऑफ ऑनरनं सेवानिवृत्त होणं ही आपल्यासाठी सन्मानाची बाब असल्याची भावना चौहान यांनी यावेळी व्यक्त केली. आपला कार्यकाळ समाधानकारक आणि उत्कृष्ट असल्याचंही ते म्हणाले. चौहान हे 1981 भारतीय लष्करात रुजू झाले होते. त्यांनी 40 वर्षांपेक्षा जास्त काळ लष्करात सेवा दिली. या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळली. त्यांच्या सेवेसाठी त्यांना परमविशिष्ट सेवा पदकासह अनेक पदकांनी सन्मानितही केलं गेलं. चौहान यांच्या नंतर लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी हे देशाचे नवे संरक्षण दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. आज गोवा राज्याचाच 40वा स्थापना दिवस. आजच्याच दिवशी 1987 गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला होता. गोवा राज्याच्या स्थापना दिवसानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्याच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
समृद्ध अशी सांस्कृतिक परंपरा आणि आतिथ्यशीलतेसाठी गोवा राज्य ओळखलं जातं.

0: त्याबरोबरच शिक्षण उद्योग स्टार्टअप आणि राज्यात सातत्यानं होत असलेल्या विकासकामांमुळे गोव्यानं देशात स्वतःची ओळख निर्माण केली आहे असं राष्ट्रपतींनी संदेशात म्हटलं आहे. गोवा राज्याच्या प्रगतीसाठी ज्यांनी योगदान दिलं त्या सर्वांचं स्मरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरील संदेशात केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही समाजमाध्यमावर लिहिलेल्या संदेशातून गोव्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. दरम्यान पणजी इथल्या कला अकादमीत राज्याच्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन उपस्थित होते. गोवा राज्य हे देशातलं आदर्श राज्य असून या राज्यानं विकासाबरोबरच आपला समृद्ध असा सांस्कृतिक वारशाचं जतन केल्याचे गौरवोद्गार राधाकृष्णन यांनी काढले. राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते काल मुंबई इथं झालेल्या एका कार्यक्रमात किस्सा शुरू टॉकीज या उपक्रमांचा प्रारंभ झाला. राज्यातल्या अनेक गावांमध्ये आजही चित्रपटगृहांची सुविधा उपलब्ध नाही. या पार्श्वभूमीवर बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करून थेट ग्रामीण प्रेक्षकांपर्यंत नवीन चित्रपट पोहोचवण्याच्या उद्देशानं हा उपक्रम सुरू केला गेला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू. न्यायालय आणि संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका. पुण्यात भेसळयुक्त दारू प्रकरणात पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे 22 कर्मचारी निलंबित. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150 तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ पूर्ण. आणि आयपीएलमध्ये उद्या होणाऱ्या गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अंतिम लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: ही आहे मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 आणि 23 सेकंद होत आहेत. आमची पहिली सभा आता संपली. पुन्हा आपली भेट संध्याकाळी 4:58 तोपर्यंत AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. नमस्कार.

श्रोतेहो नमस्कार. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आमच्या दुसऱ्या सभेत मी रेडिओ सखी गौरी मुळे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. सायंकाळचे 5 वाजता आहेत. आता ठळक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

केंद्र आहे. आमच्या दुसऱ्या सभेत मी रेडिओ सखी गौरी मुळे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. सायंकाळचे 5 वाजता आता ठळक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: नमस्कार, मी तुषार पवार. ऐकूयात काही ठळक घडामोडी. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी आजपासून अंतर्वलीत पुन्हा बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. मराठा कुणबी मंत्रालय सुरू करा, सातारा संस्थानाचा जीआर काढा, गॅझेटियरनुसार अर्ज करणाऱ्याला प्रमाणपत्र द्या, जात वैधता प्रमाणपत्र द्या आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या संदर्भात न्यायालयीन निर्णय आणि संविधान याच्या चौकटीतच राहून सर्व निर्णय घेतले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. पुणे इथं भेसळयुक्त दारू प्यायल्यानं 14 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस विभाग तसंच राज्य उत्पादन शुल्क विभाग अशा एकूण 22 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. यात 9 पोलीस कर्मचारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ आज पुण्यात खडकवासला इथं झाला. या तुकडीत 18 महिला कॅडेट्स 353 कॅडेट्सने आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी पुनरीक्षण अधिकारी म्हणून या सोहळ्याला उपस्थित होते. मुंबई आणि महानगर क्षेत्रात महानगर गॅसनं सीएनजी दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे हा दर आता 86 रुपयांवर पोहोचलाय. त्याचबरोबर पाईपद्वारे पुरवला जाणारा स्वयंपाकासाठीचा नैसर्गिक वायू इंधन देखील 50 पैशांनी महाग झालाय. त्यामुळे पीएनजीचा दर प्रति युनिट 52 रुपयांपर्यंत वाढला आहे. ही दरवाढ आजपासून लागू झाली आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: 1143 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचे हे रत्नागिरी केंद्र आहे. सायंकाळचे 5:02 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीतसंध्या. या कार्यक्रमात आज ऐकूया मराठी चित्रपट संगीत.

0: श्रोते हो, 1 जून 2026 रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका कोल वेटलँड याविषयी नेहा ताम्हणकर यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
1: कोल आर्द्रभूमी जे आहे त्याला केरळचा भात कोठार असं म्हणतात.
0: अच्छा.
1: केरळमधला जो महत्वाचा भात उत्पादनाचा जो सोर्स आहे तो एक कोल वेटलँड आहे, कारण त्याचं क्षेत्रफळ जवळजवळ 13,000 हेक्टर आहे आणि इथे राहणाऱ्या लोकांचा जर मेन व्यवसाय बघितला तर तो मासेमारी आणि शेती आहे.
0: तेव्हा नक्की ऐका सोमवारी 1 जून 2026 रोजी सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz वर तसंच 101.5.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

खट्याळ सासू नाठाळ सून या चित्रपटातलं अण्णा देऊळगावकर यांचं गीत ऐकलं. या गीताला संगीत होतं अनिल मोहिले यांचं आणि गायक कलाकार होते सुरेश वाडकर आणि ज्योत्स्ना हर्डीकर. गीत संध्या या कार्यक्रमात मराठी चित्रपट संगीताचा आनंद तुम्ही घेत आहे आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर आशा भोसले यांनी गायलेलं सुखी संसाराची 12 सूत्रं या चित्रपटातलं गीत ऐकूया. गीतरचना आहे किशोर कदम यांची आणि संगीत राहुल देवबर्मन यांचं.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 kHz
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.

थकून झालो आडवा म्हणती आळशी हायस ढोरा. अरे थकून झालो आडवा म्हणती आळशी हायस ढोरा. ऐकून डोसक उठ शान्या परीस येडा बरा. असं ऐकून डोसक उठ.

कुणी डोस घेतो बघा कुणी टाळ घेतो बघा कुणी डोस घेतो बघा कुणी टाळ घेतो बघा कुणी डोस घेतो बघा कुणी टाळ घेतो बघा कुणी डोस घेतो बघा कुणी टाळ घेतो बघा कुणी डोस घेतो बघा कुणी टाळ घेतो बघा कुणी डोस घेतो टाळ घेतो हो आणि डांग चिंगडी चांग डांग चिंगडी चांग डांग चिंगडी चांग डांग चिंगडी चांग डांग चिंगडी चांग डांग चिंगडी चांग डांग चिंगडी चांग डांग चिंगडी चांग डांग चिंगडी चांग डांग चिंगडी चांग डी चांग हो

अशोक खंडे, पुरुषोत्तम बेर्डे आणि सहकार्यांनी गायलेलं शेम टू शेम या चित्रपटातलं गीत ऐकलं. गीतरचना होती विवेक आपटे यांची आणि संगीत होतं अनिल मोहिले यांचं.

अनुराधा पौडवाल आणि रवींद्र साठे यांनी गायलेलं माझं घर माझा संसार या चित्रपटातलं गीत आपण ऐकत आहात. श्रोते हो, गीतसंध्या हा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 5:30 वाजता युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात आज ऐकूयात 31 मे या सुप्रसिद्ध गायक के यांच्या स्मृती दिनाच्या अनुषंगाने खास कार्यक्रम सुरांच्या आठवणीतला के. लेखन आणि निवेदन आहे गायत्री सुतार यांचं, सादर करते धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. युवाणीच्या स्टेट्यून या सत्रात मी गायत्री अविनाश सुतार आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. यारो दोस्ती बडी ही हसीन है, ये ना हो तो क्या फिर बोलो ये जिंदगी है, हे गाणे प्रदर्शित झाल्यापासून ते कोणत्याही शालेय किंवा महाविद्यालयीन निरोप समारंभाचा अविभाज्य भाग बनले आहे. 2 दशकांहून अधिक काळ लोटला असला तरी ते आजही ऐकणाऱ्याच्या डोळ्यात अश्रू आणू शकते. आणि ही होती के यांच्या सुमधूर आवाजाची जादू. 31 मे 2022 रोजी केवळ एका महान कलाकारानेच नव्हे तर आपल्यातील एका अंशानेही स्वर्गात प्रवेश केला. पुरस्कार मिळाल्याने किंवा न मिळाल्याने माझ्यावर काही फरक पडत नाही, मला फक्त माझे काम सर्वोत्तम पद्धतीने करायला आवडते, हे शब्द आहेत सुप्रसिद्ध गायक के यांचे. प्रेमात पडण्याच्या भावनेपासून ते प्रेम गमवल्याचे दुःखाला व्यक्त करण्यापर्यंत, मित्राचे खरे मूल्य समजण्यापासून ते जीवनाचा अर्थ शोधण्यापर्यंत तुम्ही कोणत्याही भावनेचे नाव घ्या आणि के यांच्या गाण्यांच्या संग्रहात तुम्हाला एक परिपूर्ण गाणे सापडेल. चाहत्यांपासून ते भारताच्या पंतप्रधानांपर्यंत त्यांचे अकाली निधन हे सर्वांसाठी एक वैयक्तिक नुकसान होते. माझ्या आयुष्यातील प्रत्येक महत्वाच्या आठवणीत पार्श्वसंगीतासाठी के यांचे एक गाणे आहे. काही आठवणी विसरल्या गेल्या आहेत पण ते गाणे आजही त्या क्षणी मला जे वाटले ते जागृत करते. हे एका पिढीच्या अंतासारखे आहे असे एका चाहत्याने 53 वर्षीय गायकाच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना ट्विटरवर लिहिले. के यांनी काय दिले हे सर्वांना माहीत आहे पण कृष्णकुमार कुन्नाथ यांना के कशामुळे ओळख मिळाली हे सर्वांना माहीत नाही. के यांचा पार्श्वगायक म्हणून प्रवास 1990 पासून सुरू झाला, मात्र त्यांच्यातील गायकाने वयाच्या 20 आपला मार्ग तयार करायला सुरुवात केली होती. आपल्या बालपणीच्या प्रेयसी आणि तत्कालीन गर्लफ्रेंड ज्योतीशी लग्न करण्यासाठी कृष्णकुमार कुन्नाथ यांनी गायक बनण्याचे आपले स्वप्न सोडून देण्याचा निर्णय घेतला. कपिल शर्माच्या लोकप्रिय कॉमेडी शोच्या एका एपिसोडमध्ये के यांनी खुलासा केला की आपल्या प्रेयसीशी लग्न करण्यासाठी त्यांनी सेल्सची नोकरी स्वीकारली होती. मात्र सजदे या गाण्याच्या गायकाच्या बाबतीत पुढे काय घडणार आहे हे नियतीला आणि ज्योतीला नेहमीच माहीत असते. एका नामांकित म्युझिकल कंपनीला या गायकाने आपले यशाचे श्रेय पत्नी ज्योतीला दिले आणि पुढे सांगितले की ती त्याच्या आयुष्यात एका प्रेरणा शक्तीसारखी होती. त्याने ठामपणे सांगितले की संगीत क्षेत्रात करिअर करण्यासाठी मुंबईला येण्याचा आग्रह तिनेच धरला होता. आपले स्वप्न पूर्ण करण्याच्या निर्णयाबद्दल बोलताना तू जो मिला या गाण्याच्या गायकाने सांगितले की तो एकदा दिल्लीत गात असताना हरिहरन यांच्या नजरेस पडला आणि तिथेच त्या ज्येष्ठ गायकाने त्यांना मुंबईला येण्यासाठी प्रोत्साहन दिले. बस आपल्या जीवनसाथीच्या बिनशर्त पाठिंब्याने आणि एका व्यावसायिकाच्या शहाणपणाने आखो मे तेरी या गाण्याचा गायक स्वप्नांच्या शहरात दाखल झाला. मात्र खुदा जाने या गाण्याच्या गायकासाठी मुंबईत येणे ही केवळ पहिली काही पावली होती. त्याला अजूनही संघर्ष आणि आव्हानांनी भरलेल्या मार्गावरून जायचे होते. आपल्या पहिल्या अल्बम पल प्रदर्शित करण्यापूर्वी के नेरोलॅक पेंट्स, हिरो होंडा आणि कोलगेट यांसारख्या असंख्य ब्रँडसाठी 3500 अधिक जिंगल्स गायल्या आहेत. तुम्हाला मोहब्बत, हिपी फुर्रे, काव्यांजली आणि हम हे इंडिया आठवतात का? हो, या लोकप्रिय जाहिरात गीतांमागे त्यांचाच आवाज होता. त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांना मिळाले कारण ए आर

मान यांच्या कल्लूरी साले आणि हॅलो डॉक्टर या गाजलेल्या गाण्यांमधून त्यांना पार्श्वगायक म्हणून ओळख मिळाली. नंतर पल हे गाणे प्रचंड गाजल्याने दस बहाने गायकासाठी यशाचे दरवाजे उघडले. पल नंतर 2 महिन्यांनी हम दिल दे चुके सनम मधील तडप तडप या लोकप्रिय गाण्यामुळे गायकाला ओळख मिळाली. स्वतःला अप्रशिक्षित गायक म्हणवणाऱ्या या गायकाने लहानपणी फक्त 2-4 गायनाचे वर्ग केले होते, पण आवड नसल्यामुळे त्याने ते सोडून दिले. त्याचा असा विश्वास होता की केवळ ऐकून गाणे शिकता येते. ही एक देणगी त्याला लाभली होती. एका मुलाखतीत के म्हणाले की जेव्हा त्यांना कळाले की किशोरदा यांनी कधीही संगीत शिकले नव्हते, तेव्हा संगीत वर्गात न जाण्यासाठी त्यांच्याकडे आणखी कारणे होती. किशोर कुमार यांच्या व्यतिरिक्त महान संगीत दिग्दर्शक आर डी बर्मन यांनीही के यांना संगीत क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रभावित केले. दुसरीकडे मायकल जॅक्सन, बिली जोएल, ब्रायन ॲडम्स आणि लेट झेपेलिन हे त्यांचे काही आवडते आंतरराष्ट्रीय गायक आणि बँड होते. आपल्यापैकी बहुतेकांना माहीत आहे की हिंदी व्यतिरिक्त दिल इबादत गायकाने तमिळ, तेलुगू, मराठी, कन्नड, बंगाली, गुजराती आणि आसामीसह 11 भारतीय भाषांमध्ये असंख्य गाणी गायली आहेत. पण फार कमी लोकांना हे माहीत आहे की त्याने आपल्या मातृभाषेत म्हणजेच मल्याळममध्ये फक्त एकच गाणे गायले आहे.

केकेची व्याख्या करणारे तीन शब्द, ते म्हणजे प्रेम, प्रेम आणि प्रेम. एकदा चित्रपट दिग्दर्शक म्हणाले होते, केके यांच्याकडे भावनांची अशी एक विशाल श्रेणी होती जी मनातील सर्व ऋतूंचे पडसाद उमटवत असते. ते कधी खेळकर, कधी रोमॅन्टिक, तर कधी व्यतीत होऊ शकत होते. ते मनाच्या खोलवर जाऊन जीवनातील अद्भुतता आणि जादूविषयी बोलू शकत होते. लाईफ इन अ मेट्रो मधील अलविदा, इकबाल मधील आशाए, गँगस्टर मधील तू ही मेरी, रहना है तेरे दिल में मधील सच कह रहा है दिवाना आणि दिल चाहता है मधील कोई कहे कहता रहे यांसारख्या गाण्यांमधील त्या दिवंगत गायकाचे काम त्यांच्या प्रतिभेची अजरामर उदाहरणे आहेत. ज्येष्ठ गायक हरिहरन ज्यांनी आधी उल्लेख केल्याप्रमाणे केके यांची क्षमता ओळखणाऱ्या पहिल्या काही जणांपैकी एक होते. त्यांना केके आता आपल्यात नाहीत यावर विश्वासच बसत नाही. केके यांच्या अकाली निधनावर काही शब्द व्यक्त करताना हरिहरन म्हणाले, त्यांच्याबद्दल भूतकाळात विचार करणे अशक्यच आहे. एक मृदुभाषी प्रेमळ व्यक्तिमत्व होते. दुसरीकडे गुलजार साहेब एका निवेदनात म्हणाले, जेव्हा ते शेरदिलसाठी गाणे गायला आले तेव्हा माझे मन आनंदाने भरून आले होते. पण ही खेदाची गोष्ट आहे की हे गाणे त्यांच्या शेवटच्या गाण्यांपैकी एक ठरले. जणू काही ते निरोप घ्यायलाच आले होते. ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी संजय लीला भन्साळी दिग्दर्शित चित्रपटातून गायन क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी केकेने गुलजार साहेब यांच्या माचीस चित्रपटातील छोर आये हम वो गलिया या गाण्याचे काही भाग गायले होते. केके हे भारतातील सर्वात विपुल पार्श्वगायक म्हणून ओळखले जातात. विविध संगीत शैलींमध्ये अष्टपैलुत्वासाठी प्रसिद्ध, त्यांनी प्रामुख्याने हिंदी, तेलुगू, तमिळ आणि कन्नड भाषेत गाणी रेकॉर्ड केली. केके यांना 2 स्क्रीन पुरस्कारांसह 6 फिल्मफेअर पुरस्कारांच्या नामांकनांसह अनेक पुरस्कार मिळाले होते. केके यांनी 2000 दशकातील विविध भाषांमधील यशस्वी गाण्यांसह स्वतःला अग्रगण्य गायकांपैकी एक म्हणून स्थापित केले. दिल चाहता है या 2001 कोई कहे कहता रहे, साथिया 2002 ओ हम दम सुनियो रे, देवदास 2000 डोला रे डोला, काका या 2003 चित्रपटातील उरियन उई राय, घिली या 2004 चित्रपटातील अपडी पोडू, दस या 2005 चित्रपटातील दस बहाने, वो लम्हे मधील क्या मुझे प्यार है या त्यांच्या सर्वात लोकप्रिय गाण्यांचा समावेश आहे. तसेच 2006 गँगस्टर अ लव्ह स्टोरी याच्यातील तू ही मेरी शब है, ओम शांती ओम या 2007 चित्रपटातील आँखों में तेरी, बचना ए हसीनो या 2008 चित्रपटातील खुदा जाने, जन्नत मधील जरासा, खट्टा मीठामधील सजदे, आशिकी 2 मधील पिया आयना, तसेच मर्डर 3 मधील

असतील, मत आजमारे, इंडिया वाले, हे हॅपी न्यू इयर 2014 मधील आणि बजरंगी भाईजान या 2015 मधील चित्रपटातील तू जो मिला, केके त्यांच्या रोमॅन्टिक गाण्यांसाठी द मेस्मेरायझर म्हणून लोकप्रिय होते. केकेला बचना ए हसीनो या चित्रपटातील पल या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट गायक पुरस्कार आणि खुदा जानेसाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक हा स्क्रीन पुरस्कार मिळाला. कृष्णकुमार कुन्नूत पुथिया विट्टील यांचा जन्म 23 ऑगस्ट 1968 रोजी दिल्ली येथे मल्याळी आई वडील त्यांची आई कुन्नूत घराण्याचे कणकवली आणि वडील सी एस नायर यांच्या घरी झाला. केके नवी दिल्लीत लहानाचे मोठे झाले. मातृसत्ताक उत्तराधिकारामुळे त्यांना त्यांचे कौटुंबिक नाव कुन्नूत मिळाले. केकेने दिल्लीच्या माउंट सेंट मेरी स्कूल आणि किडोरी मल कॉलेज दिल्ली विद्यापीठात शिक्षण घेतले. 1999 क्रिकेट विश्वचषकादरम्यान भारतीय राष्ट्रीय संघाला पाठिंबा देण्यासाठी प्रसिद्ध झालेल्या जोश ऑफ इंडिया या गाण्यात ते दिसले. किरोडी मल कॉलेजमधून वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यानंतर केके यांनी संगीताची आवड जोपासण्यापूर्वी मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून 6 महिने घालवले. स्पर्धात्मक रेकॉर्डिंग उद्योगात स्वतःला स्थापित करण्यासाठी त्यांनी संघर्ष केला. उदरनिर्वाहासाठी हॉटेल्समध्ये गाणे गायले आणि 1994 मध्ये केके मुंबईत आले. जस्ट मोहब्बत, शकलका बुम बुम, कुछ झुकी सी पलकिन, हिप हिप हुर्रे, काव्यांजली आणि जस्ट डान्स यासह अनेक टेलिव्हिजन मालिकांसाठी त्यांनी गाणी गायली. केके हे टॅलेंट हंट शो फेम गुरुकुलचे ज्युरी सदस्य देखील होते.

केके यांनी कोणतेही औपचारिक संगीत प्रशिक्षण घेतले नव्हते. चित्रपट दिग्दर्शक महेश भट यांच्या मते केके यांच्याकडे एक भावनिक आवाका होता जो हृदयाच्या सर्व ऋतूंचे प्रतिबिंब दाखवत होता. ते खेळकर, रोमॅन्टिक आणि व्यथित असू शकत होते. ते खोलवर जाऊ शकत होते. जीवनातील आश्चर्य आणि जादूबद्दल बोलू शकत होते. केके यांचा असा विश्वास होता की गायकाचा चेहरा दिसणे महत्वाचे नाही, परंतु गायकाचा आवाज ऐकवायला पाहिजे. 2019 एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की त्यांना मायक्रोफोन समोर सोयीस्कर वाटायचे, पण कॅमेरा समोर अवघडल्यासारखे वाटायचे. केके यांनी त्यांच्या गोपनीयतेला महत्व दिले आणि तिचे कठोरपणे संरक्षण केले. त्यांचे गाणे एखाद्या विशिष्ट अभिनेत्याशी जोडले जावे असे त्यांना वाटत नव्हते आणि त्यांनी अनेक अभिनेत्यांसाठी गाणे पसंत केले. ते एक अत्यंत अष्टपैलू गायक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या गायन शैलीबद्दल अधिक माहिती देताना फिल्म कंपॅनियनच्या इलिना आचार्य यांनी नमूद केले की केके यांचा मुलायम मधासारखा आवाज पाण्यासारखा वाहत होता. ते कोणताही सूर आणि लय सादर करू शकत होते. ते मानवी अनुभवातील चढ उतारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांच्याशी जुळवून घेण्यासाठी आपल्या आवाजाची पट्टी बदलू शकत होते. माध्यमांमध्ये केके यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय आणि अष्टपैलू गायकांपैकी एक म्हणून ओळखले जाते. एस आर प्रवीण यांनी त्यांना एक दुर्मिळ मल्याळी गायक म्हटले ज्यांनी बॉलिवूडमध्ये मोठे यश मिळवले. गुगलच्या 2022 सर्वाधिक शोधले गेलेले टॉप 100 आशियाई यादीत केके यांना 30वे स्थान मिळाले. BBCच्या सर्वकालीन टॉप 40 बॉलिवूड साऊंडट्रॅक यादीत केके यांच्या 9 गाण्यांना स्थान देण्यात आले. केके यांच्या कामाचे अनेक कलाकारांकडून कौतुक झाले आहे. अरिजित सिंग केके यांना आपला आवडता गायक आणि गुरु मानत असे. 2023 सिंगने त्यांना आदरांजली वाहिली आणि आपल्या एका कॉन्सर्टमध्ये त्यांचे दिल इबादत हे गाणे गायले. त्यांना मार्गदर्शक गायक संबोधून अभिजित भट्टाचार्य पुढे म्हणाले, केके हे एक ट्रेंड सेटिंग गायक होते जो आजही सुरू आहे. ते आपले शेवटचे पार्श्वगायक होते. त्यांच्यानंतर आलेल्यांना मी पार्श्वगायक मानत नाही. त्यांची गाणी पडद्यासाठी आणि नायकांसाठी लिहिली गेली होती. अनुपम रॉय केके यांना आपला आदर्श म्हटले आणि ते एक उत्साही कलाकार होते जे प्रेक्षकांमधून ऊर्जा मिळवत असत, असेही ते म्हणाले. शानने केकेच्या कार्यशैलीची प्रशंसा केली आणि पुढे म्हणाला, एकत्र गाणी रेकॉर्ड करताना किंवा स्टेजवर परफॉर्म करताना आम्ही काही सर्वोत्तम क्षण एकत्र घालवले. केके

0: खूप शिस्तप्रिय होता. तो वेळेवर हजर असायचा आणि गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी किंवा स्टेज शोसाठी त्याची तयारी नेहमीच अचूक असायची. आम्ही एकत्र काही उत्तम युगलगीते गायली. सुनिधी चौहानने त्याला आपला आवडता म्हटले आणि पुढे म्हणाली, मी के सोबत स्टेजवर वेड्यासारखी वागायचे आणि आम्ही एकत्र केलेले काही शो मी कधीही विसरणार नाही. मी वैयक्तिकरित्या केकेची चाहती आहे, इतकी की मला केकेसारखे थोडेसे व्हायला आवडेल. ए आर रेहमान, रिजा शर्मा, अमित मिश्रा, श्रेया घोषाल, सोनू निगम, विशाल दादलानी आणि मोहित चौहान यांसारख्या इतर अनेक कलाकारांनी अनेकदा त्यांच्या संगीताच्या क्षमतेची आणि गाण्यांची प्रशंसा केली आहे. अनेक अभिनेत्यांनी देखील केके यांना आपला आवडता गायक म्हटले आहे. 31 मे 2022 रोजी केके यांनी दक्षिण कोलकाता येथील नजरुल मंचावर एका महाविद्यालयातील महोत्सवात संगीत कार्यक्रम सादर केला. संगीत कार्यक्रमानंतर ते एस्पेंडमधील त्यांच्या हॉटेलमध्ये परतले. हॉटेलकडे परत येत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले, जिथे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. ते कोसळले आणि हॉटेलमध्ये त्यांना पुनरुज्जीवित करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले. रात्री सुमारे 10:30 केके यांना कलकत्ता मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये दाखल करण्यात आले, जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. तर मित्रांनो, हम रहे या ना रहे कल, कल याद आएंगी ये पल, ही ओळ आज ऐकताना मन अजूनही नकळत भरून येतं. केके फक्त गायक नव्हते, ते आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक भावनेचा आवाज होते. पहिलं प्रेम असो, तुटलेलं मन असो किंवा मित्रांसोबतचे वेडे क्षण, प्रत्येक आठवणीला त्यांच्या गाण्यांनी स्पर्श केला. आजही यारो, तडप तडप, खुदा जाने किंवा अलबिदा ऐकलं की वाटतं केके कुठेच गेलेले नाहीत. ते अजूनही आपल्या भावना गात आहेत, कारण काही आवाज संपत नाहीत, ते कायम हृदयात घुमत राहतात. तर भेटत पुन्हा एकदा नवीन भागामध्ये नवीन विषयासह. युवावाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आय डी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आय डी आहे yuvavaniair@gmail.com. ईमेल आय डी पुन्हा एकदा yuvavaniair@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया, अभिप्राय यासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच मेल आय डीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. नमस्कार.
1: युवावाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात 31 मे या सुप्रसिद्ध पार्श्वगायक केके यांच्या स्मृती दिनाच्या अनुषंगाने खास कार्यक्रम सुरांच्या आठवणीतला केके आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं गायत्री सुतार यांनी. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सायंकाळचे 6:10 झालेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीत बहार. या कार्यक्रमात आज ऐकूया हिंदी चित्रपट संगीत.

अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांनी गायलेलं समीर यांचं गीत ऐकलं. या गीताला संगीत होतं अनु मलिक यांचं आणि चित्रपट हम आपके दिल में रहते है. कार्यक्रमात आता शेवटी कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं समीर यांचंच गीत ऐकूया. संगीत आहे नदीम श्रवण यांचं आणि चित्रपट होम हो गए आपके.

कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेल्या हम हो गए आपके या चित्रपटातल्या या गीताबरोबरच गीतबहार हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. या कार्यक्रमात आज आपण ऐकलीत हिंदी चित्रपट गीतं. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

सायंकाळचे 6:30 वाजलेत. आता रूपरेषा आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्या प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमांची. या रूपरेषेनंतर 6:35 ऐकाल लोकसंगीत. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात 7:30 दुग्ध व्यवसायात नवतंत्रज्ञानाचा वापर याविषयी प्राध्यापक बाळासाहेब मुंढे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत आणि हवामानावर आधारित कृषी सल्ला. 7:15 एकाल गझल. 7:15 स्पॉटलाईट आणि 9:30 राष्ट्रीय फिल्म पत्रिका चित्रभारती तसंच 10:00 अखिल भारतीय संगीताच्या कार्यक्रमात स्मिता मोकाशी यांचं गायन. दिल्ली केंद्रावरून हे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. असे आहेत आजचे उर्वरित कार्यक्रम. आता उद्याचे कार्यक्रम. उद्या रविवार दिनांक 31 मे 2026. उद्या सकाळी 6:05 आम्ही सांगू सुविचार. त्यानंतर मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम प्रसारित होईल. 6:40 कृषीवाणीमध्ये कृषी अवजारांची देखभाल याविषयीची माहिती ऐकाल. त्याचं पुनःप्रसारण 2:00. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात 6:45 पोस्टमार्टम डिप्रेशन याविषयी डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी दिलेल्या माहितीचा 4th भाग उद्या ऐकाल. याचं पुनःप्रसारण 2:05 आणि 6:50 परिसर या कार्यक्रमात बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण याविषयीच्या माहितीचा भाग 4th, याचं लेखन डॉक्टर पल्लवी भोसले यांचं. याचं पुनःप्रसारण 2:10. आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. कार्यक्रमांची रूपरेषा आम्ही सांगू. 6:55 7:00 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. 7:20 आम्ही सांगू दिनविशेष. 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम 7:40 8:40 तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. तंबाखूची सवय करी जीवनाचा अपव्यय, लेखन डॉक्टर दिलीप शिंदे यांचं, सादरकर्ते विश्वास वाघमारे. 9:00 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 9:30 बालजगत या कार्यक्रमात फाटक हायस्कूलच्या मुलांनी सादर केलेली नाटिका 6 ऋतूंचे 6 सोहळे. 10:00 आपली आवड. 10:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. याद उस्ताद गुलाम मुस्तफा खा यांनी गायलेला राग मिया की तोडी आपण ऐकू शकाल. उद्या सकाळी 11:00 मन की बात. माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. या संवादानंतर लगेचच याचा मराठी अनुवाद आणि रात्री 8:00 मराठी अनुवादाचं पुनःप्रसारण मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल. 12:00 पहिलं प्रसारण संपेपर्यंत आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. ते असे आहेत 12:00 वनिता मंडळ महिलांसाठी कार्यक्रम, यामध्ये हसले मनी चांदणे विदुषी माणिक वर्मा यांच्या आठवणी उलगडणाऱ्या कार्यक्रमात शुभदा दादरकर यांच्या माधुरी रावराणे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा 1st भाग उद्या ऐकाल. 1:05 गीतबहार. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. यात TN अनंतरमण यांचं गायन आपण ऐकाल. दुसरी सभा सुरू होईल 5:00. 5:02 गीतसंध्या या कार्यक्रमात उद्या ऐकाल हिंदी चित्रपट गीतं. 5:30 युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:10 गीतबहार या कार्यक्रमात उद्या मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम प्रसारित होईल. 6:30 गंमत जम्मत, यामध्ये हरहुन्नरी कलाकार अमोघ अनिरुद्ध कुलकर्णी यांच्याशी बातचीत. मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. कार्यक्रमांची रूपरेषा आम्ही सांगू. 6:55 7:07 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात 7:30 आवडीने भावे हरिनाम गावे या आख्यान विषयावर नरेंद्रबुवा हाटे यांनी सादर केलेलं कीर्तन आपण ऐकू शकाल. उद्या रात्री 8:00 मन की बात या माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. या मराठी अनुवादाचं हे पुनःप्रसारण असेल.
रात्री 9:30 वाजता रूपकांचा अखिल भारतीय कार्यक्रम आणि 10 वाजता अखिल भारतीय रविवासरीय संगीत सभा हे दोन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. याशिवाय नेहमीच्याच वेळी सर्व बातमीपत्र सह

प्रक्षेपित केले जातील. रूपरेषा ऐकलीत आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. सायंकाळचे 6:35 झालेत. ऐकूया लोकसंगीत.

आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत ऐकलं. या गीताला संगीत होतं मधुकर पाठक यांचं. कार्यक्रमात यानंतर शाहीर पुंडलिक फरांदे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत ऐकूया.

0: हे कस्टमर केयर कुठे? हाँ मैडम.
1: बोला.
0: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
1: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
0: पण हे होईल कसं?
1: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
0: अच्छा, आणि जर

0: कोणताही बदल असेल तर?
1: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
0: बस
1: बस
0: समजलं.
1: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

आनंद शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं चंद्रकांत कडू यांचं गीत ऐकलं. या गीताला संगीत होतं भूमानंद बोगम यांचं. लोकसंगीताचा कार्यक्रम श्रोते हो तुम्ही ऐकता आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर शाहीर निवृत्ती पवार आणि सहकाऱ्यांनी गायलेलं बापू घराळ यांचं गीत ऐकूया. या गीताला संगीत आहे कृष्णा शिंदे यांचं.

0: आणि आता लोकसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया शाहीर साबळे आणि सहकार्यांनी गायलेलं भारूड.
1: सूर्य उगवला.

0: मनुष्य इंगळी अति दारुण.
1: हा हा म्हणजे अति दारुण.
0: दारूचा आणि इंगळीचा काही संबंध नाही, दारुण म्हणजे भयंकर.
1: हा भयंकर म्हणजे तो अभ्यंकर का?
0: अभ्यंकरचाही संबंध नाही, अभ्यंकर नव्हे, भयंकर म्हणजे अति भयंकर.
1: अति भयंकर म्हणजे
0: खूप भयंकर.
1: आणि खूप भयंकर म्हणजे
0: मायंदाळ भयंकर.
1: आणि मायंदाळ भयंकर म्हणजे
0: तुझं दात पाडल्यावर जेवढा त्रास होईल तेवढं भयंकर.
1: बापरे.
0: मनुष्य इंगळी अति दारुण, मदनांगा मारिला तिनं.
1: तिनं म्हणजे त्या खायच्या आळीतल्या गंगीनं.
0: ए गंगीचा इथं काय संबंध?
1: मग त्या रंगीनं.
0: कोणाचाही संबंध नाही, तिनं म्हणजे त्या इंगळीनं.
1: त्या इंगळीनं महाराज. इंगळी म्हणजे
0: मोठा विंचू.
1: मोठा विंचू अंदाजे केवढा?
0: तुझ्या एवढा. मनुष्य इंगळी अति दारुण, मदनांगा मारिला तिनं. सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. अरविंद सावला
1: महाराज.
0: अरविंद सावला
1: महाराज.

0: या विंचवाला उतारा
1: उतारा गंडा दोरा झुपारती आरती पंचारती वाजंत्री संत्री मंत्री
0: असला उतारा चालत नाही
1: मग एक गरम गरम पावशेर
0: काय ते
1: दूध दूध
0: असलाही उतारा चालत नाही या विंचवाला उतारा तमो गुण मागे सारा
1: तंबाखू आणि चुना खायचं माग सारा
0: हे तंबाखू चुनेच काय काम इथं तमो गुण म्हणजे काय तमो गुण म्हणजे गर्वानं जर छातीचा फुगा फुगला असेल तर पिन लावून थोडीशी हवा कमी करा
1: मी मारतो पिन
0: या विंचवाला उतारा तमो गुण मागे सारा सत्व गुण लावा अंगारा आणि विंचू इंगळी उतरे धर धरा अरविंद सावला
1: महाराज
0: अरविंद सावला अवघा सारीला तमो गुण
1: बर झालं
0: किंचित राहिली फुणफुण
1: अजून राहिले
0: शांत केली जनार्दने
2: शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या या गीताबरोबरच लोकसंगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू. न्यायालय आणि संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका. मुंबईत सीएनजीच्या दरात 2 रुपये तर पीएनजीच्या दरात 50 पैसे वाढ. कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ. पुण्यातल्या विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 21 वर. पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या 22 जणांचं निलंबन. आणि ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासह सर्व प्रकारच्या मोहिमांसाठी सशस्त्र दल सज्ज असल्याचं लष्कर प्रमुखांचं प्रतिपादन. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी आजपासून अंतर्वालीत पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केलंय. मराठा कुणबी मंत्रालय सुरू करा. सातारा संस्थांचा GR काढा. गॅझेटियरनुसार अर्ज करणाऱ्याला प्रमाणपत्र द्या. जात वैधता प्रमाणपत्र द्या. आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत. नाही दिली तर अधिकार

0: साठी माफ. पुण्यातल्या विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 21 पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या 22 जणांचं निलंबन. आणि ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासह सर्व प्रकारच्या मोहिमांसाठी सशस्त्र दल सज्ज असल्याचं लष्कर प्रमुखांचं प्रतिपादन. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी आजपासून अंतर्वालीत पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केलंय. मराठा कुणबी मंत्रालय सुरू करा, सातारा संस्थांचा GR काढा, गॅझेटियरनुसार अर्ज करणाऱ्याला प्रमाणपत्र द्या, जात वैधता प्रमाणपत्र द्या आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत. नाही दिली तर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी असा आदेश काढावा अशी मागणी मनोज जरांगेंनी केली. राज्य सरकारमधले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह शिष्टमंडळानं काल आणि आज जरांगे यांची भेट घेतली. त्यांनी एक मसुदा सादर करून आवश्यक सूचना करण्याची विनंती जरांगे यांना केली. त्यावर अधिकृत शासन आदेश जारी होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका जरांगे यांनी घेतली. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारची भूमिका सकारात्मक आणि पारदर्शक आहे. न्यायालयीन निर्णय आणि संविधान याच्या चौकटीत राहूनच सर्व निर्णय घेतले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
1: एका समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला द्यायचं अशा प्रकारचं या सरकारने कधीही केलं नाही, आम्ही करणार नाही. ओबीसी समाजालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठा समाजाचंही त्या ठिकाणी समाधान करू, त्याकरताही सगळे निर्णय आम्ही घेऊ, पण त्यावेळी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय आम्ही होऊ देणार.
0: दरम्यान मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरूच राहणार असेल आणि त्यातून ओबीसी समाजाच्या हक्काच्या आरक्षणावर गदा येणार असेल तर उद्यापासून संपूर्ण राज्यातल्या ओबीसी बांधवांच्या वतीने आक्रमक आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते प्राजक्त तनपुरे यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. मुंबईत भाजपाच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत तनपुरे यांच्यासह त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश पार पडला. महायुती सरकारसोबत आल्यामुळे राहुरी मतदारसंघातली प्रलंबित प्रश्न सुटतील आणि विकासाला अधिक गती मिळेल असं तनपुरे पक्षप्रवेशानंतर म्हणाले. तनपुरे यांचा भाजपा प्रवेश धक्कादायक असला तरी त्यांनी आपल्या मतदारसंघाची परिस्थिती लक्षात ठेवून हा निर्णय घेतला असावा अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी दिली आहे. राज्यातल्या आगामी विधान परिषद निवडणुकीअंतर्गत कोकण विधान परिषद मतदारसंघासाठी शेतकरी कामगार पक्षानं पनवेल महानगरपालिकेतले विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यवतमाळमधून काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस साहेबराव कांबळे यांनी आज अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महानगर गॅसनं वाहनांसाठी वापरल्या जाणारा CNG आणि पाईपद्वारे पुरवल्या जाणाऱ्या घरगुती वापराच्या PNG दरात वाढ केली आहे. CNG प्रति किलो 2 रुपयांनी महाग झाल्यानं 1 किलो CNG आता 86 रुपये मोजावे लागतील. PNG दरात प्रति युनिट 50 पैशांनी वाढ केल्यानं त्याचा प्रति युनिट दर 52 रुपयांवर पोहोचला आहे. 11वी प्रवेशासाठी 10वीचे मूळ गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची सक्ती राज्य सरकारनं तात्पुरती शिथिल केली आहे. अजूनपर्यंत ही कागदपत्रं न मिळालेल्या विद्यार्थ्यांना ही कागदपत्रं मिळाल्यावर लगेचच जमा करण्याचं हमीपत्र द्यावं लागेल. निर्धारित कालावधीत ही कागदपत्र सादर न करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द होऊ शकतो असंही सरकारनं कळवलं आहे. देशात होणाऱ्या कापसाच्या आयातीवरचं सर्व प्रकारचं आयात शुल्क पुढच्या 5 महिन्यांसाठी माफ केल्याचं सरकारनं जाहीर केलं आहे. हा नियम 1 जून 2026 पासून 30 ऑक्टोबर 2026 पर्यंत लागू असेल असं अर्थमंत्रालयानं काढलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. देशातल्या वस्त्रोद्योगाला विशेषतः MSME क्षेत्राला पुरेसा कच्चा माल रास्त दरात उपलब्ध व्हावा यासाठी हे पाऊल उचलल्याचं अर्थमंत्रालयानं म्हटलं आहे. CUET UG 2026 परीक्षा तांत्रिक अडचणींमुळे काही केंद्रांवर उशिरा सुरू झाली. NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेने ही माहिती दिली आहे. परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांचं नुकसान होऊ नये यासाठी त्यांना पुरेसा वाढीव वेळ दिला गेला होता. सकाळच्या सत्राला उशीर झाल्यामुळे परीक्षेचं दुपारचं सत्र देखील उशिराने सुरू करण्यात आलं असं संस्थेनं कळवलं आहे. उमेदवारांना झालेल्या त्रासाबद्दल राष्ट्रीय चाचणी संस्थेनं खेद व्यक्त केला आहे. गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्याचा किंवा देशभरात गोहत्येवर बंदी घालण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या केंद्र सरकारच्या विचाराधीन नाही असं केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल आज म्हणाले. एका खासगी वृत्तसंस्थेने घेतलेली

0: या मुलाखतीत ते बोलत होते. देशभरातल्या विविध गटांकडून अशा मागण्या सातत्यानं येत असतात. गोहत्येसंबंधीचे कायदे प्रत्येक राज्यात वेगवेगळे आहेत आणि अनेकदा स्थानिक परिस्थिती आणि बाबींचा विचार करून त्याबाबत निर्णय घेतले जातात, असं मेघवाल यांनी स्पष्ट केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 21 पोचला असून या प्रकरणात 10 जणांना अटक करण्यात आली आहे. मृतांमध्ये पुण्यातले 7, पिंपरी चिंचवड आणि उरळी कांचनमधल्या 14 जणांचा समावेश आहे. कर्तव्यात ढिसाळपणा केल्याच्या आरोपावरून पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 22 जणांचं निलंबन करण्यात आलं आहे. यात 9 पोलीस कर्मचारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली असून तपास CIDकडे सोपवण्यात आला आहे. दारू विक्रेत्यांना रसायन पुरवठा करणाऱ्या भिवंडी इथल्या एका कंपनीच्या गोदामातून सुमारे 6,000 किलो मिथेनॉल जप्त करण्यात आलं आहे. राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं आज ही कारवाई केली. रेक्स इंटरनॅशनल असं या कंपनीचं नाव आहे. कंपनीकडे मिथेनॉलसारख्या धोकादायक पदार्थाची खरेदी, साठवणूक किंवा वितरणाचा तपशील देणारी एकही व्यवहाराची नोंद किंवा खातेवही नव्हती, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या ISI आणि मुंबईच्या अंडरवर्ल्डशी संबंधित 9 जणांना दिल्ली पोलिसांच्या एका विशेष पथकानं आज अटक केली आहे. देशविघातक कृत्यांमध्ये सामील असल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. देशभरात टाकलेल्या छाप्यांमधून सुरक्षा दलांनी शस्त्रास्त्रांचा मोठा साठा हस्तगत केला आहे. ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासह देशाचं सशस्त्र दल कोणत्याही लष्करी मोहिमेसाठी तयार असल्याचं देशाचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात खडकवासला इथं राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 150 तुकडीच्या दीक्षांत संचलनाला संबोधित करताना बोलत होते. ऑपरेशन सिंदूरमधून सशस्त्र दलामधील परस्पर समन्वयाचं महत्व अधोरेखित झालं, असं ते म्हणाले. या तुकडीतून 18 महिला आणि 12 मित्र देशातल्या 24 कॅडेट्ससह एकूण 353 कॅडेट्स उत्तीर्ण झाले आहेत. पदवी प्राप्त केलेल्या कॅडेट्सनी वेगानं बदलत असलेल्या संरक्षण विषयक परिस्थितीत सातत्यानं शिकत राहणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचंही त्यांनी कौतुक केलं. शौर्य, जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो, असं ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून उद्या सकाळी 11 जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 134 भाग असणार आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर, आकाशवाणीच्या संकेतस्थळावर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवरून प्रसारित केला जाणार आहे. या संबोधनाचा मराठी अनुवाद रात्री 8 आकाशवाणीवरून प्रसारित होईल. नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख म्हणून व्हाईस ॲडमिरल संजय वात्सायन यांनी आज पदभार स्वीकारला. पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी मुंबई इथल्या नौदल गोदीतल्या गौरव स्तंभावर शहीद सैनिकांना आदरांजली अर्पण केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू. न्यायालय आणि संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका. मुंबईत CNGच्या दरात 2 तर PNGच्या दरात 50 वाढ. कापसावरील आयात शुल्क आणखी 5 माफ. पुण्यातल्या विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 21, पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या 22 जणांचं निलंबन आणि ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासह सर्व प्रकारच्या मोहिमांसाठी सशस्त्र दल सज्ज असल्याचं लष्कर प्रमुखांचं प्रतिपादन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: KHz आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, उन्हाळ्यात घ्यायच्या काळजीविषयी थोडंसं. तहान लागलेली नसली तरीसुद्धा जास्तीत जास्त पाणी प्यावं. हलके सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. बाहेर जाताना गॉगल्स, छत्री किंवा टोपी, बूट, चप्पलचा वापर करण्यात यावा. प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत घ्यावी. उन्हात काम करत असलेल्या व्यक्तींनी टोपी किंवा छत्रीचा

वापर करावा. तसंच ओल्या कपड्यांनी डोकं, मान, चेहरा झाकावा. शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होत असल्यास ORS, घरी बनवण्यात आलेली लस्सी, लिंबू पाणी, ताक अशा पेयांचा नियमित वापर करावा. अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम अशी उन्हाचा झटका बसण्याची चिन्ह ओळखावीत आणि चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गुरांना छावणीत ठेवण्यात यावं, तसंच त्यांना पुरेसं पाणी द्यावं. घरं थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर आणि सनशेडचा वापर करावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. पंखे, ओले कपडे यांचा वापर करावा. तसंच थंड पाण्यानं वेळोवेळी स्नान करावं. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. सूर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करावं. पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करावा. बाहेर कामकाज करत असताना मध्ये मध्ये ब्रेक घेऊन नियमित आराम करावा. गरोदर कामगार स्त्रिया आणि आजारी कामगारांची अधिक काळजी घेण्यात यावी. रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरता शेड उभारावेत. जागोजागी पाणपोईची सुविधा करण्यात यावी. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या आणि पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. दुपारी 12 ते 3:30 या कालावधीत उन्हात बाहेर जाण्याचं टाळावं. गडद, घट्ट आणि जाड कपडे घालण्याचं टाळावं. बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामं टाळावीत. दुपारी 12 ते 3:30 या कालावधीत बाहेर काम करण्याचं टाळावं. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचं टाळण्यात यावं. तसंच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाकघराची दारं आणि खिडक्या उघडी ठेवावीत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, देशात 2020 सालापासून नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झालं आहे. 21व्या शतकातल्या गरजांनुसार देशाच्या शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्यासाठी तयार केलेलं हे एक सर्वसमावेशक धोरण आहे. राज्यात या नव्या शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने काल एक राज्यस्तरीय टास्क फोर्स स्थापन केला. या टास्क फोर्सच्या निमित्तानं राज्य सरकारच्या शिक्षण धोरणाच्या उद्दिष्टांचा आढावा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये घेणार आहोत. या संदर्भात राज्य सरकारने गठीत केलेल्या टास्क फोर्सचे सदस्य निवृत्त प्राचार्य डॉक्टर अनिल राव यांच्याशी केलेली बातचीत आपण ऐकूया.
1: टास्क फोर्सच्या स्थापनेमागील उद्दिष्ट नेमकं काय आहे?
2: टास्क फोर्स हा आता खरं म्हणजे दुसऱ्या फेज मधलं स्थापन आहे. 2022 डिसेंबरमध्ये राज्यामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत उच्च शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याकरता एक स्वतंत्र सुकाणू समिती तयार करण्यात आली होती. त्या समितीने 3 वर्ष काम केलं आणि जून 2025 त्या समितीचा कार्यकाळ संपला. तो संपल्यानंतर वर्षभर सर्व विद्यापीठांमधून महाविद्यालयातून त्या सुकाणू समितीने दिलेल्या क्रेडिट फ्रेमवर्कनुसार काम सुरू झालं. आता पुढलं फॉलोअप करता म्हणून हा टास्क फोर्स तयार केलेला आहे. टास्क फोर्स जो तयार केलेला आहे त्याला एकंदर 12-13 वेगवेगळे कामं दिलेली आहेत, त्याची कार्यकक्षा असं आपण म्हणूया. आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये सर्व विद्यापीठात आणि ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये जे एनईपी सुरू झालेलं आहे, नवीन शैक्षणिक धोरणानुसार पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू झाले आहेत, त्याच्या पुढल्या टप्प्यामध्ये येणारे जे सगळे प्रश्न आहेत, समस्या आहेत, नवीन इश्यूज आहेत, त्यावर हा टास्क फोर्स काही उपाययोजना देईल, मार्गदर्शन करेल, अशी याची प्रामुख्याने भूमिका असेल.
1: आता तुम्ही म्हणालात की वेगवेगळी कामं ही समिती करणार आहे, तर नेमकं कोणकोणत्या विषयांवर धोरणात्मक मार्गदर्शन ही समिती करेल?
2: आता याच्यामध्ये जो GR आलेला आहे, ज्यानुसार हे टास्क फोर्स तयार केलेलं आहे, त्यामध्ये प्रामुख्याने सर्व विद्यापीठं राज्यातली, म्हणजे पब्लिक युनिव्हर्सिटीज आणि स्वायत्त महाविद्यालय यांना आधीच्या सुकाणू समितीने 3 वर्षाची पदवी आणि 4 वर्षाची पदवी असे 2 प्रकार आहेत, त्यासाठी म्हणून 6 व्हर्टिकल्समध्ये श्रेयांकांचा एक आराखडा, ज्याला आम्ही क्रेडिट फ्रेमवर्क म्हणतो, ते तयार करून दिलेला आहे. आणि प्रत्येक व्हर्टिकल साठी एकंदर किती श्रेयांक किमान असायला पाहिजे, कमाल असायला पाहिजे, असं सगळं दिलंय. तर ते बरोबर होतंय किंवा नाही याचा आढावा घ्यावा लागणार आहे. त्याबरोबरीनं आता पहिल्यांदाच नवीन शैक्षणिक धोरणात पदवी 4th वर्ष देखील सुरू होणार आहे. या 4th वर्षाकरताच्या क्षमता काय, त्याच्या पात्रतेचे नियम काय, त्याचं शुल्क काय, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष अनुभव घेण्याकरता, संशोधन करण्याकरता, ऑन जॉब ट्रेनिंग करता काय निकष असावेत, 4 वर्षाची पदवी झाल्यावर विशिष्ट त्याला गुण मिळाले विद्यार्थ्याला की तो डायरेक्ट PhD करू शकणार आहे, त्याची काय नियमावली असावी, संपूर्ण राज्यात सर्व विद्यापीठांचं कॉमन किंवा युनिफॉर्म अकॅडमिक कॅलेंडर कसं असावं, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये भारतीय ज्ञान परंपरा हा एक महत्वाचा भाग आहे, त्याबद्दल निश्चित अशी मार्गदर्शक तत्व सर्व विद्यापीठांना आणि कॉलेजेसला द्यावी लागतील, अशी वेगवेगळी एकंदर 12 उद्दिष्ट दिलेली आहेत की ज्यावर मार्गदर्शक असे काही नियम बनवणं, तत्व बनवणं, हे सगळं या टास्क फोर्स कडून अपेक्षित आहे.
1: तर तुम्ही आता म्हणालात की विद्यार्थ्यांचं हे 4th वर्ष जेव्हा 4 वर्षांची पदवी गेल्यानंतरच असणार आहे, तर ही पदवी घेणारे विद्यार्थी आहेत ते आता बाहेर पडतील पदवी घेऊन, तर त्यांच्यासाठी पुढचं शैक्षणिक टप्पा कसा असेल? म्हणजे अनेक जण प्राधान्य देतात

0: शिक्षणाला परदेशात जाऊन वगैरे, तर राज्यातच दर्जेदार उच्च शिक्षण मिळावं यासाठी शासन कोणकोणते प्रयत्न करत आहे?
1: हा, याचे दोन भाग आहेत. आतापर्यंत 10+2+3 10+2+3 हा जो फॉर्म्युला गेली 20-25 वर्ष राज्यात आणि देशभरात चालला, त्याचं आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये वेगवेगळे टप्पे केले आणि त्या टप्प्यांना प्रत्येक स्तराला एक नंबर दिलेला आहे. उदाहरणार्थ 12वी पास होणाऱ्या मुलांकरता लेव्हल जी दिलेली आहे ती 4.0 असं म्हटलंय. मग फर्स्ट इयरच्या मुलांकरता 4.5, सेकंड इयर करता 5, थर्ड इयर करता 5.5, या पद्धतीनं ते पुढे सरकत जातात. आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना ऑप्शन असणार आहे आंतरराष्ट्रीय पद्धतीनुसार 4 वर्षाची पदवी त्यांना घेता येऊ शकणार आहे. आतापर्यंत गेली 25 वर्ष आपल्याकडे 12वीनंतर 3 वर्ष केले की त्याला BA BSc बीकॉम मिळायची. आता त्याला 12वीनंतर 3 वर्षाने ही डिग्री मिळू शकेल, पण 4थं वर्ष त्याने केलं तर त्याला ऑनर्सची डिग्री मिळेल. आणि या ऑनर्सच्या डिग्रीमध्ये देखील दोन भाग आहेत, एक ऑनर्स आहे आणि ऑनर्स विथ रिसर्च आहे. चांगली गोष्ट अशी आहे की ऑनर्स विथ रिसर्च किमान काही गुण प्राप्त करून 4 वर्षात जर विद्यार्थ्याने पूर्ण केलं तर त्याला डायरेक्ट PhD करायला, संशोधन करायला संधी मिळणार आहे. हे नवीन आहे आणि आंतरराष्ट्रीय जे मानांकन आहेत, पद्धती आहे, त्याचा इथे उल्लेख होणार आहे. आता याचा उपयोग महाराष्ट्रातले विद्यार्थी महाराष्ट्रामध्येच पदव्युत्तर अभ्यासक्रम करतील, संशोधन करतील, कौशल्यावर आधारित काही श्रेयांक मिळवतील, क्रेडिट मिळवतील, आणि म्हणून मूळ अभ्यासाबरोबरीने कौशल्य ही पण त्यांना मिळतील आणि हे सगळं राज्यातच त्यांना मिळू शकेल. आणि चांगली गोष्ट अशी आहे की एका विद्यार्थ्याला तो ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतो तिथे 60% क्रेडिट त्याला तिथे घ्यायचे, बाकी 40% क्रेडिट तो अन्य कुठूनही घेऊ शकतो, ऑनलाईन पद्धतीने पण घेऊ शकतो. आणि महाराष्ट्रामध्ये राज्य शासनाच्या वतीने अशी एक व्यवस्था तयार करण्यात येते की ज्यामुळे महाज्ञानदीप नावाचं ऑनलाईन पोर्टल असणार आहे आणि त्यामधून या सगळ्या गोष्टी सुरू होणार आहे. महाराष्ट्रात भरपूर सारे असे इनिशिएटिव्ह गेल्या 2-3 वर्षामध्ये सुरू झालेले आहेत. मला खात्री आहे की महाराष्ट्र संपूर्ण देशात याबाबत अग्रेसर राज्य आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना अन्य ठिकाणी कुठे जाण्याची गरज पडणार नाही.
0: सर, याच प्रश्नाच्या अनुषंगाने असं विचारते मी की विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करताना केवळ पाठांतरावर भर न देता त्यांच्या एकूण प्रगतीचा समावेश असणारा एक होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड तयार केलं जाणार आहे नवीन शिक्षण धोरणांतर्गत, तर त्याविषयी काय माहिती द्याल?
1: नवीन शैक्षणिक धोरणाचे जे काही महत्वाचे शिफारसी आहेत त्यातलं सगळ्यात महत्वाची शिफारस म्हणजे विद्यार्थ्यांचं मूल्यमापन. आतापर्यंत जी काही मूल्यमापनाची पद्धत सर्व ठिकाणी वापरली गेली ती पाठांतरावर आधारित, तुम्ही म्हटलात ते बरोबर आहे, फक्त पाठांतरावर आधारित अशी होती. आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पाठांतर हा विषय बाजूला पडलेला आहे आणि त्याचे जी काही वेगवेगळे त्याला कॉग्निटिव्ह स्किल्स म्हणतात त्या स्किल्समध्ये नुसतं पाठांतर नव्हे तर त्याचं ऍप्लिकेशन आहे, त्याची विश्लेषण क्षमता आहे, त्याची उपयोजन क्षमता आहे, त्याचं नवनिर्मितीची क्षमता आहे, या दृष्टिकोनातून त्याची परीक्षा घेतली जाणं अपेक्षित आहे. याला फलनिष्पत्ती आधारित मूल्यमापन असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्याला जे वर्गात शिकवलं गेलेलं आहे, त्याने जे प्रॅक्टिकल केलंय, त्याने हँड्स ऑन केलेलं आहे, कौशल्य घेतली आहे, त्यामधून त्याला कुठल्या प्रकारानं आणि कुठल्या स्तरावरची कौशल्य मिळायला पाहिजे हे राष्ट्रीय स्तरावर आता ठरलेलं आहे, ते प्रमाणीकरण केलेलं आहे. मग पहिलं वर्ष त्याचं पूर्ण झालं की त्याला कुठली लर्निंग आउटकम लेवल असायला पाहिजे प्रत्येक विषयाची हे विद्यापीठांनी ठरवायचं आणि त्याने शिक्षण जे घेतलं, पेडागॉजी जी पूर्ण केली, वर्गात जे शिकला, त्यामधून त्याला ते फलनिष्पत्ती किंवा लर्निंग आउटकम मिळालं का, या पद्धतीनं आता त्याची तपासणी घ्यायची. आणि एक टप्पा तर पुढे नाविन्यपूर्ण असा आहे की एखादा युवक असा असू शकतो की तो औपचारिक शिक्षण पद्धतीत आलेला नाही, परंतु तो त्याच्या व्यवसायामध्ये अनुभवामध्ये अनेक गोष्टी शिकला आहे, तर त्या ज्या तो शिकलेला आहे औपचारिक नव्हे अनौपचारिक पद्धतीने त्याचं पण मूल्यमापन करून त्याला तेवढे क्रेडिट मिळण्याची सोय

0: या धोरणामध्ये रेकॉग्निशन ऑफ प्रायर लर्निंग असं म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे फलनिष्पत्ती आधारित मूल्यमापन हा पूर्णत 180 डिग्रीज मधला बदल आहे. आणि यासाठी या टास्क फोर्सला येत्या वर्ष 2 वर्षात शिक्षकांची मानसिकता बदलावी लागेल, त्यांना कौशल्य द्यावी लागतील, त्यांना नवीन परीक्षा पद्धतीने कशी चालवायची, प्रश्न कोणते विचारायचे की ज्याच्यातून आउटकम तपासलं जाईल याचं प्रशिक्षण द्यावं लागेल. महाराष्ट्रामध्ये MSFDA महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अथॉरिटी असं नाव आहे या संस्थेचं, शासनाची संस्था पुण्यात आहे. या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व प्राध्यापकांना आता लर्निंग आउटकम बेस्ड असेसमेंट कसं करायचं याचं प्रशिक्षण द्यावं लागणार आहे. आणि याचं पूर्ण नियोजन या कार्यबल गटाच्या वतीनं लवकरच 2 महिन्यात तयार केलं जाईल. आणि राज्य शासनाच्या मदतीने, विद्यापीठांच्या मदतीने राज्यातल्या सर्व शिक्षकांचं प्रशिक्षण आपण करणार आहोत, जेणेकरून नवीन शैक्षणिक धोरणाला अपेक्षित असलेल्या गोष्टी येत्या 2-3 वर्षामध्ये आपल्याला प्रत्यक्ष महाराष्ट्रात अस्तित्वात आलेल्या दिसतील. आणि कदाचित या अर्थानं महाराष्ट्र हे पहिलं राज्य देशभरात होऊ शकेल अशा प्रकारानं प्रयत्न करणार.
1: व्यावसायिक शिक्षणासह उच्च शिक्षणातील GER म्हणजेच एकूण नोंदणी गुणोत्तर 2035 पर्यंत 50% वाढवणं हे देखील या नवीन शिक्षण धोरणातलं एक प्रमुख उद्दिष्ट आहे. तर हा GER म्हणजे नेमकं काय आहे ते आमच्या श्रोत्यांना सांगाल का, आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काय केलं जाणार आहे त्याचीही माहिती द्या.
0: असं म्हणतात आंतरराष्ट्रीय स्तरावर समाजशास्त्रांचा अभ्यास असं सांगतो की कोणताही देश दीर्घकाळात विकसित व्हायचा असेल तर त्यातला जो युवा वर्ग आहे उच्च शिक्षण घेणारा त्यांचं प्रमाण 50% पलीकडे पाहिजे, त्यापेक्षा जास्त पाहिजे. यालाच थोडक्यात GER म्हणतात, म्हणजे ग्रॉस एनरोलमेंट रेशो, त्याला सकल प्रवेश गुणोत्तर असं आपण म्हणूया. ग्रॉस एनरोलमेंट रेशो अर्थ असा आहे टेक्निकली की 17 ते 23 वयोगटातली जी लोकसंख्या आहे राज्यातली त्या लोकसंख्येपैकी 50% युवक युवती उच्च शिक्षणामध्ये असायला पाहिजे. आणि ते जर असतील तर अर्थातच त्यांचं उच्च शिक्षण झाल्यामुळे त्यांच्या क्षमता कौशल्य वाढेल आणि पर्यायाने राज्याचा आणि देशाचा विकास होईल. सध्या महाराष्ट्राची ही जी ग्रॉस एनरोलमेंट रेशो टक्केवारी आहे ही सध्या 35-35% जवळपास आहे आणि 2035 पर्यंत म्हणजे येत्या 10 वर्षात ती 50% करणं अपेक्षित आहे. पूर्ण देशाच्या स्तरावर आपण विचार केला तर ग्रॉस एनरोलमेंट रेशो इतक्या प्रमाणात असणं हे राज्य पहिल्या 5 राज्यांमध्ये पूर्ण देशभरात आहे. आणि संपूर्ण देशाकरताच उद्दिष्ट 2035 पर्यंत 50% ठेवलंय. एक त्यामध्ये ऍडिशनल भाग जरूर सांगितला पाहिजे की निव्वळ ती मुलं उच्च शिक्षणात येऊन चालणार नाही तर मिनिंगफुल GER अशी नवीन संकल्पना आता कार्यबल गट आम्ही ती रुजवणार आहोत. म्हणजे नुसते शिकलेत असं नाही तर त्याला काही अर्थ असला पाहिजे, म्हणजे क्षमता असल्या पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून भरपूर सारे नवनवीन प्रयोग येत्या वर्षभरात कार्यबल गटाच्या वतीने होणार आहेत.
1: तर आपण आकाशवाणीशी संवाद साधलात आणि या विषयावर आपल्या श्रोत्यांना माहिती दिलीत त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर, सर्जनशील आणि जागतिक पातळीवर स्पर्धा करण्यासाठी सक्षम बनवण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाला राज्यातल्या या दुसऱ्या टप्प्यावरच्या समितीच्या माध्यमातून कशी गती मिळेल हे आपण डॉक्टर अनिल राव यांच्याकडून आता ऐकलं. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय मनीषा देवणे आणि निवेदन रश्मी पाटकर.

हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. सायंकाळचे 7:31 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आमचं घर आमचं शेत. निवेदन विद्या तावडे यांचं.

नमस्कार नमस्कार शेतकरी मित्र हो, आजच्या कार्यक्रमात मी विद्या तावडे तुमचं स्वागत करते. आज आहे शनिवार, भारतीय सौर दिनांक 9 ज्येष्ठ, शके 1948, अर्थात 30 मे 2026. मंडळी, आपल्या शेतामध्ये विविध प्रकारचा जैव कचरा निर्माण होत असतो. या कचऱ्याचं व्यवस्थापन करण्यासाठी वेगवेगळे पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत, जसं पिकांचे अवशेष कुजवून सेंद्रिय खत तयार करणं, कंपोस्ट खत, गांडूळ खत किंवा जैविक खत तयार करण्यासाठी हा कचरा उपयुक्त ठरतो. पिकांच्या अवशेषांचा पशुखाद्य म्हणूनही उपयोग होतो. त्याचबरोबर बायोगॅस निर्मितीसाठी याचा आपण उपयोग करू शकतो. आधुनिक तंत्राच्या सहाय्याने अवशेषांचे तुकडे करून ते जमिनीत मिसळले तर जमिनीची सुपीकता वाढायला मदत होते. त्यामुळे शेतातील कचरा जाळण्याऐवजी त्याचं योग्य व्यवस्थापन करणं ही प्रत्येक शेतकऱ्याची जबाबदारी आहे. शेतातील कचरा पेटवल्यामुळे जमिनीतील उपयुक्त जीवाणू मरतात, परिणामी जमिनीची सुपीकता घटते आणि म्हणूनच शेतातला कचरा पेटवणं थांबवलं पाहिजे.

0: हे गीत गायलं होतं रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर यांनी. मंडळी, शेतीचा मुख्य जोडधंदा म्हणजे दुग्ध व्यवसाय, आणि हा व्यवसाय किफायतशीर करायचा असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणं आवश्यक आहे. आज आपण दुग्ध व्यवसायात नवतंत्रज्ञानाचा वापर याविषयी प्राध्यापक बाळासाहेब मुंडे यांची मुलाखत ऐकूया. नमस्कार नमस्कार शेतकरी मित्रहो. मित्रहो, दुग्ध व्यवसाय हा आता शेतीचा जो जोडधंदा होता तो एक मुख्य व्यवसाय म्हणून पुढे येऊ लागला आहे, आणि यामुळेच या दुग्ध व्यवसायामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणं ही काळाची गरज बनली आहे. आज आपण दुग्ध व्यवसायात नवतंत्रज्ञानाचा वापर हा कशाप्रकारे करता येईल याविषयीची माहिती घेणार आहोत, आणि ही माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय खरवते दहिवली इथून प्राध्यापक बाळासाहेब मुंडे सर आलेले आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार
0: सर. सुरुवातीला सांगा की भारतामध्ये दुग्ध व्यवसायाची सद्यस्थिती काय आहे?
1: आपण जर दुग्ध उत्पादनाबद्दल सांगायचं म्हटलं तर भारत जगात प्रथम क्रमांकावर आहे. तसेच भारताच्या पशुधनाची संख्या बघितली तर ती पण जगामध्ये सर्वात जास्त आहे. म्हणजेच जवळपास सुमारे 550 दशलक्ष एवढी आहे. म्हणजेच आपल्याकडे 550 दशलक्ष एवढं पशुधन आहे. यामध्ये जर आपण गायीची संख्या बघितली तर ती साधारणतः 195 दशलक्ष आहे. त्यानंतर म्हैसवर्गीय जनावरे आहेत, त्यांची संख्या जवळपास 110 दशलक्ष आहे. व या सर्वांपासून जे आपल्याला दूध मिळतं किंवा दुग्ध उत्पादन घेतलं जातं तर ते साधारणतः वर्षाभरात 247 दशलक्ष मेट्रिक एवढं दुग्ध उत्पादन आपल्याकडे होतं. परंतु वाढती लोकसंख्या तसेच आपल्याकडची वाढती निर्यात यामुळे आपल्याला अजून दुग्ध उत्पादनात वाढ करणं गरजेचं आहे. तसेच आपण जर या व्यवसायाचा विचार केला तर या व्यवसायातून 80 दशलक्ष लोकांना आपण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असा रोजगार उपलब्ध करून देतो. त्यामुळे एवढा मोठा व्याप असलेलं असं हे दुग्ध उत्पादन किंवा दुग्ध उत्पादनाचा व्यवसाय आहे.
0: खरं आहे. आजच्या काळात दुग्ध व्यवसायात नवतंत्रज्ञानाची गरज का निर्माण झाली आहे?
1: कारण शेती व दुग्ध व्यवसाय या दोन्ही क्षेत्रामध्ये खर्च वाढत आहे व नफा टिकवणे कठीण होत आहे. अशा परिस्थितीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास दुग्ध उत्पादन वाढतं, तसेच जनावरांचे आरोग्य सुधारतं व वेळ मजुरी यांची बचत पण होते. त्यामुळे दुग्ध व्यवसाय अधिक फायदेशीर व शाश्वत बनतो.
0: बरोबर. आता दुग्ध व्यवसायामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर किंवा अंतर्भाव कसा पाहायला मिळतो?
1: जसं आपण इतर गोष्टीमध्ये बदलत आहोत व नवीन तंत्रज्ञान आपण आत्मसात करून वापरायला पण चालू केलेलं आहे, त्याप्रमाणे दुग्ध व्यवसायामध्ये सुद्धा पारंपरिक गोष्टी सोडून आपल्याला नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करणं ही काळाची गरज झालेली आहे. मग त्यामध्ये जी आपण जनावरं दुग्ध व्यवसायासाठी वापरतो त्यांची निवड असेल, गोठा व्यवस्थापन असेल, पशुखाद्य व्यवस्थापन असेल, या गोष्टीमध्ये आता नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणं महत्त्वाचं आहे. यातून मग आपण जर नवीन तंत्रज्ञान

0: वापरलं तरच आपण त्या दुग्ध उत्पादनात वाढ करू शकतो. तसेच त्याच्यामध्ये जो खर्च होतो त्याच्यामध्ये आपण काटकसर करू शकतो व चांगल्या दर्जाचं दुग्ध उत्पादन किंवा दुधाचे जे पदार्थ आहेत त्याचं उत्पादन करून निश्चितच या व्यवसायातून शेतकरी बांधव चांगला नफा मिळू शकतात व स्वतंत्र व्यवसाय म्हणून या दुग्ध व्यवसायाकडे शेतकरी बांधव वळू शकतात.
1: खरंय. आता पारंपरिक दृष्ट्या जो दुग्ध व्यवसाय आहे त्याच्या तुलनेमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग दुग्ध व्यवसायामध्ये का फायदेशीर आहे?
0: पूर्वी असं होतं की एक शेतीपूरक व्यवसाय म्हणून एक दोन गाई किंवा एक दोन जनावरे दूध उत्पादनासाठी ठेवायचे व त्यातून मग काही शेतीमध्ये काम करायला बैलजोडी वगैरे ठेवायचे. परंतु हा व्यवसाय आता स्वतंत्र व्यवसाय म्हणून शेतकरी त्याच्याकडे बघतात व यातून मग जनावरांची संख्या वाढली, त्यांच्यासाठी गोठे आले, मग त्यांच्यामधले आधुनिकीकरण आलं. कारण आता आपण बघतो की बऱ्याच वेळा आपल्याकडे मनुष्यबळाची कमतरता भासते, नंतर मग गोठ्यामध्ये जनावरांचं प्रमाण वाढत चाललं, म्हणजेच 5 जनावरं 15 जनावरं 20 जनावरं 50 जनावरं 100 जनावरं असे आधुनिक गोठे किंवा जास्त संख्येने गाय असतील, म्हशी असतील, दुग्ध उत्पादनासाठी आपण त्या ठिकाणी ठेवायला सुरुवात केली.
1: बरोबर.
0: मग हळूहळू याचा व्याप वाढत गेला. व्याप वाढला की यांत्रिकीकरण आलं, मग नवीन तंत्रज्ञान आलं. आता याच्यामध्ये जर आपण गोठा व्यवस्थापन बघायचं ठरवलं व त्याच्यामध्ये जे आधुनिक तंत्रज्ञान वापरायचं ठरवलं तर त्यामध्ये पहिली गोष्ट येईल गोठा बांधणी. मग गोठा बांधणी करत असताना त्याची उंची, त्याची रुंदी, त्याच्यामधले जे काही गाई म्हशींना व्यवस्थित व्यवस्थापन करण्यासाठी योग्य गोष्टी, मग त्याची गव्हाण आली, गायला उभी राहण्यासाठी जागा आली, त्याच्यामधलं सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठीची प्रक्रिया आली, त्या जनावरांचे व्यवस्थापन योग्य होण्यासाठी निश्चितच त्या गोठ्याची स्वच्छता आली. आता स्वच्छता आली की सगळ्यात प्रथम आपल्याला लक्षात येतं की त्या गोठ्यामध्ये पडणारे शेण, मलमूत्र, मग हे साफ करण्यासाठी हळूहळू आपल्याला नवीन तंत्रज्ञान वापरण्याची गरज भासू लागली. मग यातून काही रोबोटिक किंवा ऑटोमॅटिक शेण काढणारी मशनरी किंवा स्क्रॅपर आले. त्याच्यानंतर गोठा स्वच्छ ठेवण्यासाठी पाणी प्रेशरनं मारणे इत्यादी सर्व गोष्टी आपल्याकडे हळूहळू आल्या. त्याच्यानंतर जनावरांची स्वच्छता ही अतिशय महत्त्वाची आहे. याच्यामध्ये त्याचं आरोग्य तसेच दूध जे तयार होतं याची गुणवत्ता जर सुधारायची असेल तर जनावरे स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. मग याच्यातून अशा काही गोष्टी उभारल्या गेल्या की जनावर त्याच्यामधून गेलं की चहूबाजूनी त्याला पाण्याने फवारलं जातं व त्याला स्वच्छ केलं जातं. त्याच्यानंतर मग जनावरांना काही खरारा किंवा त्याला आपण ग्रूमिंग म्हणतो तसे काही ऑटोमॅटिक ब्रश आपण बसवलेले असतात, तेथे गेले की ते स्वयंचलित रीतीने फिरू शकतात व जनावरांच्या अंगावर ग्रूमिंग किंवा खरारा करतात.
1: बरोबर. आता पशुखाद्य व्यवस्थापनाच्या बाबतीत बघूया, तर या व्यवस्थापनामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर हा कसा होतो?
0: पशुपोषण जर बघितलं तर सर्वात जास्त खर्च जो आहे तो खाद्यावर होतो. पण जर जास्तीत जास्त उत्पादन मिळवायचे असेल तर त्या जनावरांसाठी पोषक व संतुलित आहार देणं गरजेचं असतं. आता बऱ्याच वेळा काय होतं की आपण सगळ्याच जनावरांना सारखा चारा टाकतो, म्हणजेच आपण ते जनावर दूध देतंय किंवा दूध देत नाही किंवा गाभण आहे किंवा वयाने कमी आहे हा सर्वांचा अभ्यास न करता यापासून आपण चारा देत असतो. मग त्यातून चाऱ्याचा वरचा खर्च वाढतो किंवा काही वेळी चारा जास्त झाला तर अपचन पण जनावरांमध्ये दिसून येतं. मग यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा आपल्याला कसा उपयोग करून घेता येईल हे पाहणं गरजेचं आहे. यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी आली, सेन्सर्स आले, गळ्यात आपण सेन्सर्स घालू शकतो किंवा कानामधल्या बेल्ल्यामध्ये आपण सेन्सर्स व या सेन्सर्सवरून त्याची माहिती गोळा करून संगणक प्रणालीमध्ये आपण ही माहिती संकलित करतो.
1: बरोबर.
0: व याचा उपयोग आपल्याला कसा होतो की आता ऑटोमॅटिक फीडर्स आहेत, म्हणजे ते प्रत्येक जनावराच्या पुढे खाद्य टाकत असतात. हे यंत्र जे खाद्य टाकतं ते ट्रॉली माउंटेड असेल व त्या जनावरांच्या गळ्यामध्ये जे टॅग आहेत याचा संपर्क होऊन त्या जनावराला ते ओळखतं व त्याच्याकडे जी माहिती रेकॉर्डेड आहे त्या माहितीवरून ते जनावर दूध किती देत आहे किंवा गाभण आहे का किंवा दूध देत नाही याप्रमाणे त्या जनावराची ओळख होते व त्याच प्रमाणात त्याला त्याच्यासमोर खाद्य टाकलं जातं.
1: बरोबर.
0: त्याच्यानंतर एकत्रित पद्धतीने राशन मिक्स करून आपण देऊ शकतो, म्हणजेच याच्यामध्ये सुका चारा आला, ओला चारा आला व इतर खाद्य आलं, यामध्ये आपण जीवनसत्व ॲड करू शकतो, काही मिनरल्स मिक्स करू शकतो व असा संतुलित व पोषक आहार आपण त्यांना देऊ शकतो, जेणेकरून प्रत्येक घासामध्ये संतुलित आहार देता येईल व याच्यातून जास्तीत जास्त त्या हाराची कार्यक्षमता

0: वाढेल
1: नक्कीच
0: व दूध उत्पादनामध्ये पण 5 ते 10% फरक पडू शकतो.
1: बरोबर. म्हणजे पशुखाद्याचं जे व्यवस्थापन आहे ते पूर्णपणे यांत्रिक पद्धतीने जर आपण केलं तर त्याचा आपल्याला फायदा होऊ शकेल.
0: नक्कीच.
1: सर, आता गोठा व्यवस्थापनामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा कशा प्रकारे अंतर्भाव होतो आणि त्याचे काय फायदे आहेत?
0: बरोबर आहे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पशूंचं सर्वात प्रथम आरोग्य चांगलं राहण्यासाठी त्याची काळजी घेणं अतिशय महत्त्वाची आहे. त्याच्यासाठी गोठ्यातलं वातावरण स्वच्छ पाहिजे, गोठ्यात मोकळी हवा खेळती राहिली पाहिजे. मग याच्यासाठी नवीन तंत्रज्ञानानुसार गोठे बांधणी झाली पाहिजे. त्याच्यामध्ये हवा कशी खेळती राहील हे सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. मग त्यासाठी आपल्याला काही फॅन बसवता येतील, काही दुसऱ्या व्हेंटिलेशन्स बसवता येतील. त्याच्यानंतर याच्यामध्ये समजा आता उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये जर तापमान कमी करायचं असेल तर फॉगरसारखी ऑटोमॅटिक यंत्रे बसवता येतील. ते तापमान वाढलं की ऑटोमॅटिक फोगर्स चालू होतात व पाणी शिंपडलं जातं व गोठ्यातलं व जनावरांच्या शरीराचं तापमानसुद्धा नियंत्रित करता येतं.
1: बरोबर.
0: त्याच्यानंतर आरोग्याबाबत आपण बघितलं तर लसीकरण अतिशय महत्त्वाचं आहे. लसीकरण करून घेऊन आपण जो रोग आहे त्याला आपण कंट्रोल किंवा प्रिव्हेन्शन करू शकतो, म्हणजेच तो रोग येणार नाही याच दृष्टीने आपण खबरदारी घेऊ शकतो.
1: बरोबर.
0: याच्यानंतर काही महत्त्वाच्या बाबी आहेत की काही सेन्सर्स आहेत, त्या सेन्सर्सच्या माध्यमातून आपण जनावरांच्या हालचालींची नोंद करू शकतो, याच्यातून जनावरांच्या तापमानाची नोंद करू शकतो, हृदयांच्या ढोक्याची नोंद करू शकतो व जनावरांचे जनावर निरोगी आहे किंवा त्याच्यामध्ये काही बदल होत आहे याचा आपण अगोदरच अभ्यास करू शकतो किंवा करता येतो. व या प्रणालीच्या माध्यमातून किंवा त्या सेन्सरच्या माध्यमातून आपण वेळीच त्याची काळजी घेऊ शकतो.
1: बरोबर.
0: त्याच्यानंतर एक नवीन इन्फ्रारेड किंवा थर्मोइमेज कॅमेरा आहेत, यांच्या माध्यमातून आपण जनावरांचे काही फोटोग्राफ्स घेतले तर त्याच्यातून जनावरांच्या विविध भागातल्या तापमानाची आपल्याला अभ्यास करता येतो. व त्याच्यातून जी फिगर तयार होईल त्याच्यातून मग जनावराला कुठे सूज आहे का, त्याला कुठे वेदना आहे का, याचा सुद्धा आपण नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अभ्यास करून त्याच्यावर वेळीच योग्य उपाय आपण करू शकतो.
1: सर, आता दुधाची गुणवत्ता नवीन तंत्रज्ञानामुळे कशी राखायला मदत होते किंवा दुधाची गुणवत्ता नवीन तंत्रज्ञानामुळे कशी राखता येते त्याविषयी सांगा.
0: जिथे आनंदी गाय तिथे दुधाची गुणवत्ता अत्यंत उत्तम असते असं आपण म्हणतो. मग त्याच्यासाठी गायला आनंदी ठेवलं पाहिजे, गोठ्याचं व्यवस्थापन चांगलं केलं पाहिजे, आपण तिथे स्वच्छता ठेवली पाहिजे, त्याचबरोबर तिला पाहिजे तो योग्य समतोल आहार दिला पाहिजे. आपल्याला तिच्यापासून जे दूध मिळणार आहे ते उच्चतम मिळवायचं असेल किंवा त्याची क्वालिटी चांगली मिळवायची असेल तर आपण बघतो की आपल्याकडे वेगवेगळी यंत्रणा उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये मग दूध काढणी यंत्र आहे, वेगवेगळे पार्लर्स आहेत. जास्त संख्येनं जर आपल्या गोठ्यामध्ये गायी किंवा म्हशी असतील तर त्याच्यामध्ये निश्चितच यंत्राने दूध काढणं हे क्रमप्रद ठरतं.
1: बरोबर.
0: यामध्ये मनुष्यबळ वाचतं, दूध एका ठरलेल्या वेळेत काढता येतं व या ठिकाणी दूध कोठेही एक्सपोज होत नाही वातावरणाला. त्यामुळे याच्यामध्ये बाहेरची इम्प्युरिटीज म्हणतो किंवा बॅक्टेरिया दुधामध्ये आत शिरत नाहीत. हे दूध डायरेक्ट निघून त्या यंत्रणेमार्फत तुमच्या दुधाची साठवणूक जेथे करणार आहात किंवा त्याचं पुढं पाश्चरायझेशन करणार आहात किंवा त्याच्यापासून काही पदार्थ बनवणार आहात तिकडे जातं व त्याची क्वालिटी निश्चितच खूपच चांगली राहते.
1: बरोबर.
0: व मानवाचा हस्तक्षेप कमी होतो व कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त जनावरांचे दूध आपल्याला काढता येतं असाही ह्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर या ठिकाणी करता येतो.
1: नक्कीच.
0: नंतर या ठिकाणी आपल्याकडे एक हार्ट मॅनेजमेंट म्हणून सॉफ्टवेअर उपलब्ध आहे, याच्यामध्ये आपण सर्व माहिती भरू शकतो.
1: सर, आता दुग्ध व्यवसायातील नवीन तंत्रज्ञानाचा वापर याबद्दल तुम्ही आपल्या सर्व शेतकरी मित्रांना काय सांगाल?
0: आता आपण नवीन तंत्रज्ञान बघितले याचा कसा उपयोग आहे. नुसतं एक उदाहरण आपण घेऊया, सेन्सर्स. सेन्सरच्या माध्यमातून बऱ्याच वेळा काय होतं की जनावर माझावर आलं की नाही हे कळतं. खूप मोठा हाड आहे किंवा खूप मोठी जनावरांची संख्या आहे त्यावेळी प्रत्येक जनावरावर लक्ष देणं शेतकऱ्याला शक्य होत नाही. मग काही सेन्सर्स आहेत, ते गळ्यात बसवलं की ते जनावरांची हालचाल टिपतात. जर जनावरांची हालचाल खूपच आहे किंवा पेडोमीटरसारखे काही उपकरण आहेत याच्यातून जनावर माजावर आलं की नाही हे सुद्धा ओळखता येतं व त्या जनावरांची माहिती त्या शेतकऱ्याला मिळते व मग ते जनावरांमध्ये कृत्रिम रेतन वेळीच होतं, त्याचं प्रजनन होतं व त्याच्यापासून दुग्ध उत्पादन चालू होतं. हा सगळा शेतकऱ्यांचा पूर्णपणे वेळ वाचतो, तसेच प्रत्येक जनावरापासून त्याला जास्तीत जास्त नफा मिळतो. मग आता हा जो व्यवसाय करायचा आहे तर त्यासाठी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणं गरजेचं आहे. तसे

0: तेच युगांमध्ये डिजिटल साक्षरता वाढत आहे व आता सगळ्यांकडे स्मार्टफोन आलेत, त्यामुळे नवीन तंत्रज्ञान लोकांच्या किंवा शेतकऱ्यांच्या बऱ्यापैकी ओळखीची झाले आहे. त्यामुळे असं नवीन तंत्रज्ञान वापरून आपल्या व्यवसायात निश्चितच ही युवा पिढी जास्तीत जास्त त्याच्यापासून उत्पादन घेऊ शकते व नुसतं उत्पादन नाही तर त्याचं जे उत्पादन होणार आहे त्याचं विपणनसुद्धा त्यांना ह्या नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून होणार आहे. म्हणजेच जे ई प्लॅटफॉर्म आहेत त्याच्यावर तुम्ही डायरेक्ट ग्राहकापर्यंत पोहोचू शकता व त्यांना तुमचं प्रोडक्ट विकू शकता. या पद्धतीने नवीन तंत्रज्ञानाचा वापर आपण करू शकतो.
1: सर, आज आपण इथे आलात आणि दुग्ध व्यवसायात नव तंत्रज्ञानाचा वापर हा कसा आज गरजेचा झालाय आणि याचा वापर करून आपण आपला जो दुग्ध व्यवसाय आहे तो अधिक कार्यक्षम किंवा अधिक चांगल्या पद्धतीने कसा करू शकतो याविषयीची सविस्तर माहिती दिली, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी मित्रांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: दुग्ध व्यवसायात नव तंत्रज्ञानाचा वापर याविषयी प्राध्यापक बाळासाहेब मुंढे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. मंडळी, आता ऐकूया हवामानावर आधारित कृषी सल्ला. हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता असल्यामुळे नव्याने लागवड केलेल्या सुपारी आणि नारळ रोपांचं तसंच आंबा आणि काजू कलमांचं नुकसान होऊ नये म्हणून काठ्यांचा आधार द्यावा. नवीन फळबाग लागवडीची रोपं, कलमं तसंच भात बियाण्यांच्या उपलब्धतेसाठी आणि आगाऊ नोंदणीसाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथील बियाणे विभागाशी 82-75-013-396 या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी भात शेतीतील बांधाची दुरुस्ती आणि मजबुतीकरण करावं. तसंच बांध तणमुक्त राहण्यासाठी नियमित स्वच्छता आणि तण नियंत्रणाची कामं करावीत. आगामी खरीप हंगामासाठी दर्जेदार बियाणं, खतं, शेणखत, कीडनाशकं अशा आवश्यक कृषी निविष्ठांची वेळेत उपलब्धता करून घ्यावी. खरीप भात लागवडीसाठी जमिनीची नांगरट करून जमीन उन्हात तापू द्यावी. यामुळे तण आणि किडींचं नियंत्रण व्हायला मदत होते. भात रोपवाटिका तयार करण्यासाठी जमिनीची चांगली नांगरट करून ढेकळं फोडावीत. जमिनीत प्रतिगुंठा 100 किलो शेणखत मिसळावं. जमिनीचा उतार आणि निचरा लक्षात घेऊन उंच आणि चांगला निचरा होणाऱ्या ठिकाणी तळाशी 120 सेंटीमीटर, पृष्ठभागी 90 सेंटीमीटर रुंदीचे तसंच 10-15 सेंटीमीटर उंचीचे गादी वाफे तयार करावेत. गादी वाफ्याची लांबी जमिनीच्या उतारानुसार ठेवावी. खरीप लागवडीसाठी आवश्यक त्या योग्य जातींच्या दर्जेदार भात बियाण्याची उपलब्धता आगाऊ करून घ्यावी. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकण विभागात खरीप लागवडीसाठी योग्य भात जातींची शिफारस केली आहे. यामध्ये हळव्या जातींपैकी जाड दाण्याच्या रत्नागिरी 1 आणि कर्जत 3 या जातींची शिफारस केली आहे. तर मध्यम बारीक जातींसाठी रत्नागिरी 24 आणि कर्जत 7 या जाती आहेत. अतिबारीक दाणा प्रकारामध्ये कर्जत 4 या जातीची शिफारस केली आहे. निमगरव्या जातींमध्ये जाड दाण्याच्या जातींमध्ये रत्नागिरी 7, कर्जत 5 या जातींची शिफारस केली आहे. मध्यम बारीक दाण्यांच्या प्रकारामध्ये रत्नागिरी 8, रत्नागिरी 6, कर्जत 6, कर्जत 9, ट्रॉम्बे कर्जत कोलम, कोकण संजय, पालघर 1 आणि पालघर 2 या जातींची शिफारस केली आहे. गरव्या जातींसाठी मध्यम बारीक दाण्याच्या जातीसाठी कर्जत 2 या जातीची शिफारस केली आहे. खार जमिनीसाठी निमगरवा, लांबट, बारीक दाणा या जातीच्या प्रकारासाठी ट्रॉम्बे कोकण खारा ही जात विकसित केली आहे. नागली वरी पिकाच्या रोपवाटिकेसाठी निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करावी. निवडलेल्या क्षेत्रावर नांगरणी करून जमीन तयार करावी. जमिनीत प्रतिगुंठा क्षेत्राला 250 किलो चांगलं कुजलेलं शेणखत मिसळावं. जमिनीचा उतार लक्षात घेऊन उंच निचऱ्याच्या जागी तळाशी 120 सेंटीमीटर आणि पृष्ठभागी 90 सेंटीमीटर रुंदीचे 8-10 सेंटीमीटर उंचीचे उतारानुसार योग्य त्या लांबीचे गादी वाफे तयार करावेत. पाण्याचा चांगला निचरा होण्यासाठी 2 वाफ्यांमध्ये 30 सेंटीमीटर अंतर ठेवावं. भुईमूग लागवडीसाठी मध्यम ते भारी आणि चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. जमीन खोल नांगरून भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवणीपूर्वी प्रतिगुंठा 50 किलो चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावं. कारळा पिकासाठी जमीन खोल नांगरून

भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवणीच्या वेळी प्रतिगुंठा 50 किलो चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावं. आंबा बागांमध्ये फळगळ झाली असेल तर पडलेली आणि नुकसानग्रस्त फळं गोळा करून योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी, ज्यामुळे कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव टाळता येईल. हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता असल्यामुळे परिपक्व आंबा फळांची शक्य तितक्या लवकर काढणी करून काढलेल्या फळांचं नुकसान टाळण्यासाठी ते सुरक्षित आणि झाकलेल्या ठिकाणी ठेवावेत. काढायला तयार झालेल्या फळांचा गर्द हिरवा रंग जाऊन फिकट पिवळसर हिरवा होतो. देठाजवळ खड्डा पडतो आणि दोन्ही खांदे उंचावतात आणि झाडावरून एखाद दुसरं पिकलेलं फळ गळून पडतं. हापूस आंबा फळातील साका कमी करण्यासाठी नूतन झेल्याच्या सहाय्याने 14 आणे पक्वतेची फळं अलगद देठासह काढावीत आणि सावलीत ठेवावीत. काढणी सकाळी 10 वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी 4 नंतर करावी. काढलेल्या फळांचं तापमान वाढलं तर साका आढळतो, म्हणून फळं उन्हात ठेवू नयेत. तसंच वाहतूक करताना फळं झाकून न्यावीत. हापूस आंब्यामध्ये काढणीपश्चात फळकूज रोगाचं प्रभावी नियंत्रण करण्यासाठी काढलेली फळं 50° सेल्सिअस उष्ण जलात तयार केलेल्या 5% पोटॅशियम मेटाबायसल्फाईड द्रावणात 10 मिनिटं बुडवून काढावीत आणि त्यानंतर फळं पिकण्यासाठी ठेवावीत. आंबा फळांवर फळमाशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे किडलेली फळं गळून पडतात. अशा परिस्थितीत बागेतील गळलेली फळं वेळीच गोळा करून नष्ट करावीत. तसंच आंबा फळांचं फळमाशीपासून संरक्षण करण्यासाठी विद्यापीठानं शिफारस केलेले फळमाशी रक्षक सापळे प्रति एकरी 2 लावावेत. काकडी, चिबूड, पडवळ, दोडका, कारलं, लाल भोपळा, दुधी भोपळा आणि घोसाळं या वेलवर्गीय भाजीपाला पिकांच्या लागवडीसाठी चांगल्या निचऱ्याची सुपीक जमीन निवडावी. लागवडीसाठी काकडी आणि चिबूड करता 1.5 मीटर, पडवळाकरता 1.5-1.6 मीटर, दोडक्यासाठी 1.5 मीटर, कारल्याकरता 1.5-1.5 मीटर तर लाल भोपळ्यासाठी 2.6 मीटर अंतरावर योग्य आकाराची आळे तयार करावीत. हळदीची लागवड एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून ते मे महिन्यात करणं आवश्यक आहे. उशिरात उशिरा हळदीची लागवड जून महिन्याच्या 1-15 आठवड्यात करावी. हळद हे जमिनीत वाढणारं खोड आहे, त्यामुळे जमीन जितकी भुसभुशीत तितकं हळदीचं उत्पादन चांगलं मिळतं. त्यासाठी जमीन उभी आडवी 2 ते 3 वेळा 18 ते 22 सेंटीमीटर खोल नांगरून घ्यावी. जमीन 15 ते 20 दिवस उन्हात तापू द्यावी. त्यानंतर दुसरी नांगरणी करून ढेकळं फोडून प्रतिगुंठा 250 ते 400 किलो चांगलं कुजलेलं शेणखत मातीत मिसळून घ्यावं. हळदीची लागवड सरी वरंबा पद्धतीने करताना 75 सेंटीमीटर अंतरावर सऱ्या पाडाव्यात. सरीच्या दोन्ही बाजूला 2 गड्ड्यांमध्ये 30 सेंटीमीटर अंतर ठेवून लागवड करावी. रुंद सरी वरंबा पद्धतीने लागवड करायची असेल तर 90 सेंटीमीटर ते 1 मीटरच्या गादी वाफ्यावर 2 ओळीतील अंतर 30 सेंटीमीटर ठेवून करावी. हळद पिकाला 4.25 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 1 किलो मिरेट ऑफ पोटॅश ही खतं प्रतिगुंठा लागवडीच्या वेळेला द्यावीत. नत्र खताची मात्रा 2.5 किलो युरिया प्रतिगुंठा 3 हप्त्यांमध्ये विभागून लागवडीपासून 1.5, 3 आणि 4.5 महिन्यांनी द्यावी. हळदीच्या ओळीलगत चर घेऊन त्यात खतं टाकून मातीने झाकून घ्यावीत. मंडळी, अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी विद्यापीठाचं केंद्र, कृषी विज्ञान केंद्र किंवा महाराष्ट्र शासनाचे कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. हा होता हवामानावर आधारित कृषी सल्ला. मंडळी, याबरोबरच आजचा आपला आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम संपला. नमस्कार.

आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम आत्ता आपण ऐकलात. निवेदन होतं विद्या तावडे यांचं. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, उद्या सायंकाळी 7:30 वाजता आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात आवडीने भावे हरिनाम गावे या आख्यान विषयावर हरिभक्त परायण नरेंद्र

0: 1-800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं। अपने सुझाव नमो ऐप या माई गोव के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भी भेज सकते हैं। तो याद रखें, रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात।
1: श्रोते हो, 4 जूनला सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात संवाद साधणार आहोत मंजिरी गोखले यांच्याशी आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या हिमालयीन ट्रेक विषयी। संवादिका आहेत पूर्णिमा साठे।
2: रात्रीच्या वेळेचं जे आकाश आहे ते जसं मी तिथे बघितलं तसं मी आतापर्यंत कधीच बघितलेलं नाही। अक्षरशः म्हणजे पूर्ण मिट्ट काळोख, कारण तिथे इलेक्ट्रिसिटी नाहीच आहे, त्यामुळे पूर्ण मिट्ट काळोख। आणि एवढ्या उंचीवर आपण गेल्यामुळे जणू काही तारे आपल्या हाताला लागतील, इतके लाखो करोडो तारे मी आयुष्यात पहिल्यांदा बघितले आणि ते अक्षरशः झुमरासारखे आपल्या डोक्यावरती लटकत होते आणि प्रचंड ब्राईट, त्यामुळे हा अनुभव अक्षरशः अविस्मरणीय आहे आणि ह्याच्यासाठी परत परत जावं असं सुद्धा मला वाटतं की असे अनुभव अशा ठिकाणी गेल्याशिवाय आपल्याला मिळत नाहीत। हा खूपच छान नजारा मला बघायला मिळाला।
1: तेव्हा श्रोते हो, 4 जूनला सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्सवर, 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲप वरून।
3: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
4: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र।

0: निसर्ग इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन।
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर
1: सादर करते विवेक वानखडे।
2: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे। यानंतर 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील। आम्ही सहक्षेपित करणार आहोत।

आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ। तांत्रिक अडचणींमुळे CUET UG परीक्षेला विलंब। सुमारे 4500 विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार। गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याचा किंवा देशभरात गोहत्येवर बंदी लादण्याचा प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण। कर्नाटक काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी DK शिवकुमार यांची निवड। बुधवारी मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी। आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता मन की बातद्वारे देशवासियांना संबोधित करणार। देशात होणाऱ्या कापसाच्या आयातीवरचं सर्व प्रकारचं आयात शुल्क पुढच्या 5 महिन्यांसाठी माफ केल्याचं सरकारनं जाहीर केलं आहे। हा नियम 1 जून 2026 पासून 30 ऑक्टोबर 2026 पर्यंत लागू असेल असं अर्थ मंत्रालयानं काढलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे। देशातल्या वस्त्रोद्योगाला विशेषतः

एमएसएमई क्षेत्राला पुरेसा कच्चा माल रास्त दरात उपलब्ध व्हावा यासाठी हे पाऊल उचलल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. केंद्रीय विद्यापीठांमधल्या पदवी अभ्यासक्रमासाठीची प्रवेश परीक्षा असलेल्या CUET UG-मध्ये आज तांत्रिक अडचणी आल्या, त्यामुळे 3,765 विद्यार्थ्यांना ही परीक्षा पुन्हा देण्याची संधी NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं उपलब्ध करून दिली आहे. परीक्षा केंद्रात बायोमेट्रिक पडताळणी झाल्यावर तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा देता येणार नाही असं लक्षात आल्यानं हे विद्यार्थी निघून गेले होते. परीक्षेची नवीन तारीख नंतर जाहीर करणार असल्याचं NTA सांगितलं आहे. सकाळच्या सत्रात तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा काही ठिकाणी सुमारे 2 तास उशिरा सुरू झाली, त्यामुळे दुपारचं सत्रही उशिरा सुरू झाल्याचं संस्थेनं कळवलं. ही परीक्षा घेणाऱ्या TCS IOWN संस्थेनं तांत्रिक अडचणींचा अहवाल NTA सादर केला आहे. महानगर गॅसनं वाहनांसाठी वापरला जाणारा CNG आणि पाईपाद्वारे पुरवल्या जाणाऱ्या घरगुती वापराच्या PNG दरात वाढ केली आहे. CNG प्रति किलो 2 रुपयांनी महाग झाल्यानं 1 किलो CNG आता 86 रुपये मोजावे लागणार आहेत. PNG दरात प्रति युनिट 50 पैशांनी वाढ केल्यानं त्याचा प्रति युनिट दर 52 रुपयांवर पोहोचला आहे. गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्याचा किंवा देशभरात गोहत्येवर बंदी घालण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या केंद्र सरकारच्या विचाराधीन नाही असं केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल आज म्हणाले. एका खासगी वृत्तसंस्थेनं घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. देशभरातल्या विविध गटांकडून अशा मागण्या सातत्यानं येत असतात. गोहत्येसंबंधीचे कायदे प्रत्येक राज्यात वेगवेगळे आहेत आणि अनेकदा स्थानिक परिस्थिती आणि बाबींचा विचार करूनच त्याबाबत निर्णय घेतले जातात असं मेघवाल यांनी स्पष्ट केलं. ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासह देशाचं सशस्त्र दल कोणत्याही लष्करी मोहिमेसाठी तयार असल्याचं देशाचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात खडकवासला इथं राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 150 तुकडीच्या दीक्षांत संचलनाला संबोधित करताना बोलत होते. ऑपरेशन सिंदूरमधून सशस्त्र दलांमधील परस्पर समन्वयाचं महत्व अधोरेखित झालं असं ते यावेळी म्हणाले. या तुकडीतून 18 महिला आणि 12 मित्र देशातल्या 24 कॅडेटसह 1,353 कॅडेट्स उत्तीर्ण झाले. पदवी प्राप्त केलेल्या कॅडेट्सनी वेगानं बदलत असलेल्या संरक्षणविषयक परिस्थितीत सातत्यानं शिकत राहणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचंही त्यांनी यावेळी कौतुक केलं. शौर्य, जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो असं ते यावेळी म्हणाले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान देशाच्या नौदलानं पाकिस्तानच्या संपूर्ण नौदलाला त्यांच्या बंदरामध्येच अडकवून ठेवलं होतं असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. लखनऊ इथं आज नौसेना शौर्य वाटिका या खुल्या नौदल संग्रहालयाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. या मोहिमेदरम्यान पाकिस्तानवरचा दबाव टिकून ठेवण्यात भारतीय नौदलानं महत्वाची भूमिका बजावली. आपलं नौदल अरबी समुद्रात पूर्ण सज्जतेनं आणि ताकदीनं तैनात होतं, परिणामी पाकिस्तानचं संपूर्ण नौदल स्वतःच्याच बंदरामध्ये अडकून राहिलं असं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी DK शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचं आमंत्रित केलं आहे. 3 जून रोजी संध्याकाळी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. त्यापूर्वी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी शिवकुमार यांची निवड झाली. त्यानंतर त्यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा केला. सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानं शिवकुमार यांना ही संधी मिळाली आहे. AIADMK 4 आमदारांना आमिष दाखवून TVK पक्षात घेतल्याचा आरोप AIADMK केला आहे. या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी पक्षाचे प्रतोद अग्री SS कृष्णमूर्ती यांनी आज राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांना केली. या 4 आमदारांनी पक्षादेश न मानता TVK पक्षाला मतदान केलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून उद्या सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर, आकाशवाणीच्या संकेतस्थळावर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवरून

0: प्रसारित केला जाणार आहे. या संबोधनाचा मराठी अनुवाद रात्री 8 वाजता आकाशवाणीवरून प्रसारित केला जाईल. पाकिस्तानच्या ISI आणि मुंबईच्या अंडरवर्ल्डशी संबंधित 9 जणांना दिल्ली पोलिसांच्या एका विशेष पथकानं आज अटक केली आहे. देश विघातक कृत्यांमध्ये सामील असल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. देशभरात टाकलेल्या छाप्यांमधून सुरक्षा दलांनी शस्त्रास्त्रांचा मोठा साठा हस्तगत केला आहे. अटक केलेल्यांमध्ये मुंबईतल्या 2 जणांचा तसंच नेपाळी नागरिकांचाही समावेश आहे. देशभरातले अणुऊर्जा प्रकल्प, वीज उत्पादन प्रकल्प, रेल्वे स्थानकं, विमानतळ इत्यादी महत्वाच्या ठिकाणांवर हल्ले करण्याच्या सूचना या व्यक्तींना मिळाल्या होत्या. पाकिस्तानातल्या कुख्यात गुंडांशी समाज माध्यमाद्वारे संपर्कात असलेल्या देशभरातल्या सुमारे 600 संशयितांना पोलिसांनी ओळखून काढलं आहे. या कारवायांमध्ये कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि ISI ही पाकिस्तानी गुप्तचर संस्था एकत्रितरित्या सामील असल्याचा निष्कर्ष अन्वेषण संस्थांनी काढला आहे. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष ऊ मिन ओंग लाईंग यांचं आज नवी दिल्लीत आगमन झालं. ते भारताच्या 5 दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. राष्ट्राध्यक्ष म्हणून हा त्यांचा पहिलाच भारत दौरा आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. त्यापूर्वी राष्ट्राध्यक्षांनी बिहारमध्ये गया इथं महाबोधी मंदिराला भेट दिली. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचं अजिंक्यपद यंदा नव्या टेनिसपटूकडे जाणार हे स्पष्ट झालं आहे. पुरुष एकेरीच्या 3ऱ्या फेरीत काल 19 वर्षाचा जुआओ फॉन्सेका यानं दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविच याला पराभवाचा धक्का दिला. अटीतटीच्या या सामन्यात पहिले 2 सेट्स गमावल्यानंतर फॉन्सेकानं जोरदार पुनरागमन करत सामना 4-6, 4-6, 6-3, 7-5, 7-5 असा जिंकला. अग्रमानांकित यॅनिक सिनर, दानिल मेदवेदेव, टेलर फ्रिड्स हे आघाडीचे टेनिसपटू यापूर्वीच स्पर्धेबाहेर गेले आहेत. महिला एकेरीत अग्रमानांकित अरिना साबालेंका, एलिना स्वितोलिना, मीरा अँड्रिवा, इगा स्वियांतेक, नाओमी ओसाका यांनी आपापल्या प्रतिस्पर्धांना नमवत पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. सिंगापूर खुल्या टेनिस स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं आज पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत च्या सामन्यात त्यांनी कोरियाच्या अग्रमानांकित जोडीवर मात केली. या स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीतल्या सामन्यात मात्र आज ध्रुव कपिल आणि तनिषा क्रॅस्टो या भारतीय जोडगोळीला पराभवाचा धक्का बसला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ. तांत्रिक अडचणीमुळे CUET UG परीक्षेला विलंब. सुमारे 4,500 विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार. गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याचा किंवा देशभरात गोहत्येवर बंदी लादण्याचा प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण. कर्नाटक काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी DK शिवकुमार यांची निवड. बुधवारी मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता मन की बातद्वारे देशवासियांना संबोधित करणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून बोलत आहोत. रात्रीचे 8:15 वाजले. प्रसारित करीत आहोत गझल

जगजीत सिंग आणि चित्रा सिंग यांनी गायलेली निदा फाजली यांची गझल ऐकली. संगीतबद्ध केली होती जगजीत सिंग यांनी. कार्यक्रमात यानंतर सीमा शर्मा यांनी गायलेली रिफत सरोश यांची गझल ऐकूया. संगीत आहे उस्ताद अमजद अली खान यांचं.

इंद्राणी रिझवी यांनी गायलेली ही गझल होती कतील शिफाई यांची. गझल आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर राजकुमार रिझवी आणि इंद्राणी रिझवी यांनी गायलेली बशीर बद्र यांची गझल ऐकूया.

तलत महमूद यांच्या स्वरातली मिर्झा गालिब यांची गझल ऐकली. संगीतबद्ध केली होती ताज अहमद खान यांनी. आणि श्रोते हो, आता कार्यक्रमात शेवटी जगजीत सिंग यांनी गायले.

जगजीत सिंग यांनी गायलेल्या या रचनेबरोबरच गझलचा हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, यानंतर 9:30 समाचार संध्या, 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय फिल्म पत्रिका चित्रभारती आणि 10:00 संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

श्रोते हो, यानंतर ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरनं प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल.